नमस्कार. 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. आयज वार बुधवार, भारतीय सौर दीस 23 वैशाख, शके 1948 म्हळ्यार 13 मे 2026. सकाळची 5:55 आनी 52 सेकंद जाल्ले आसात. समेस्त आयकुप्यांक सकाळचे सभेक माये मोगाचो येवकार. म्हादय चॅनलाच्या आयच्या सकाळचे सभेक आमी आतां सुरवात करता. सुप्रभात.

0: 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. सवर जावन 10 मिनटां आणि 13 सेकंद जाल्ले आसात. आयकुया आयचे विचार किरण.
1: भारताचे 5वे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हांची आज जयंती. त्या निमतान ऐकूया तांचे विचार.
2: प्रकाश हो सत्य रूपी तो दिका दाखयता अशें आसतनाय काळखाची होरावणी करूया, कित्याक तर ताकाच लागून आमकां मळब हें परजळीत आसता हें कळटा.

ऐकुप्यानो, आयचे विचार किरण निकतेच तुम्ही ऐकले आणि आता ऐकूया आमचो आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ. आमचो आधार ह्या भक्तिगीतांच्या कार्यावळीत ऐकुप्यांक माई मोगाचो येवकार. ऐकुप्यानो, जिवीत हो एक सुंदर प्रवास असा आणि प्रत्येक सकाळ आमच्या फुडल्यान नवी संदी घेवन उबी रावता. त्या संदेचो आमी कशी उपयोग करतली हाचेर आमचें यश अवलंबून आसता. हांसून जगाक सामोरे वचपाक जाय आनी प्रत्येक खीण उमेदीन जगपाक जाय. ऐकुप्यानो, आमच्या कार्यावळीची सुरवात आमी गणपतीच्या वंदनेन करया.

ऐकुप्यानो, आमचे विचार आमकां घडयता, आमची भावना आमच्या परिस्थितीक आकर्षित करता आनी आमची कल्पनाशक्त नवनिर्माण करपाक शक्त दिता.

ऐकूप्यानो, तुम्ही ऐकतात आमचो आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ. ह्या कार्यावळीतले निमणे गीत ऐकूया, देशभक्तिगीत.

आयचो। आयची मुखेल सोयरी आसा शिक्षिका लेखिका अदिती बर्वे। विशय आसा पालकत्व। सादर करपी चारुशिला देसाय। उपरांत 1:05 कानावळा, 1:40 हवामान रुपरेषा आणि सदाफुली ही कोकणी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली। 2:30 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसतली। आमच्या तिसऱ्या सभेन सांज वेळार 5:30 यू आणि मराठी ह्या कार्यावळीत भारतीय रेल्वे या विषयाचेर स्नेहा रामा गावडे हांचे उलोवप तुमकां ऐकूपाक मेळटले। उपरांत 6:05 कार्यावळीची रुपरेषा, 6:15 शब्दुली ही कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली। कोंकणीतल्यान खबरो तुमकां ऐकूपाक मेळटल्यो 6:30, 6:35 कांतारा, 7:00 तिनी सांजा ह्या कार्यावळीत श्री कृपेने संदीप मणेरीकर यांचं व्यक्तिचित्रण तुमकां ऐकूपाक मेळटलें। तशेंच 7:20 कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो तुमकां ऐकूपाक मेळटल्यो। 7:30 चावडेर ह्या कार्यावळीत गोंयांतली वनस्पत आनी नर्सरी वेवसाय ह्या विशयाचेर सुनील गणफुले हांची श्याम गांवकर हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां ऐकूपाक मेळटली। उपरांत 8:00 कार्यावळींची रुपरेषा। आठ वरजन 15 गीत गजल, उपरांत 8:30 हिंदी कार्यक्रम, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय दिल्ली केंद्रावेल्यान आणि 10:00 तुमकां मराठी संगीत खेळ ऐकूपाक मेळटलो। प्रवास बरोवपी आणि सादर करपी डॉक्टर साईश देशपांडे। ऐकूप्यानो 11:10 आमची तिसऱ्या आणि निमणी सभा सोंपतली। तर ह्यो झाल्यो आयज म्हादय चॅनलाचेर वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी।

दनपारच्या सभेत 11:05 गाता रहे मेरा दिल 11:30 एनसीईआरटी प्रायोजित कार्यावळ उमंग उपरांत 12:00 कार्यावळींची रूपरेषा 12:05 फोन इन अस्तुरी ह्या कार्यावळी

नमस्कार अवक्षता यू एस कांय मुखेल खबरो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी महाराष्ट्रांत वण्टी कोसळपाच्या घडणुकेन कांय जाणांक मरण आयिल्ल्यान दुख्ख उक्तायला. भारत भूतान संबंध आनीक घटमूट करपाचो मुखेल हेत घेवन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांच्या फुडारपणाखाला उच्च पावण्यावेले भारतीय संसदीय शिष्टमंडळ आयज सावन भूतानाक भेट दितले. आंतरराष्ट्रीय नर्स दिसाच्या फाटभुयेर गोयची रक्षा पर्वतकार हिका बरी कामगिरी केल्ले खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या हस्तुकी नॅशनल फ्लॉरेन्स नायटिंगेल अवॉर्ड 2026 फावो जाला. आंतरराष्ट्रीय शेतकी उदरगत निधी हांचे वांगडा भागीदारी करून सरकारान 2026-2033 काळा खातीर नवी 8 वर्सांची देशी रणनीती संद कार्यावळ सुरू केली. अस्तंत आशियांतल्या संकश्टाक लागून उर्जा पुरवण खंडीत जाल्ल्याचें सरकारान लोकांचेर उण्यात उणो भार घालून हाताळ्या अशें केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगलां. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी हिमंता बिस्वा सर्मा हांणी सलग दुसरे फावट आसामाच्या मुख्यमंत्री पदाचो सोपूत घेतलो. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आनी हेर राज्यांचे मुखेलमंत्री हाजीर आशिल्ले. गोंयान नागरिकांक सुरक्षीत आनी नितळ अन्न मेळून दिवपाच्या हेतान कोलवा आनी सरावली वाठारान सांजेवेळा उसरा मेरेन खाशेली तपासणी मोहीम राबयली अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. गोंय सरकाराच्या उच्च शिक्षण संचालनालयान 2026-2027 शिक्षणीक वर्सा खातीर राज्यांतल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांनी पहिल्या वर्साची पदवी आनी डिप्लोमा सुवाती खातीर केंद्रीकृत प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केल्या. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएन पदवीपूर्ण वैजकी शिक्षणाच्या प्रवेशाखातीर

233 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. 7:07 आणि 40 सेकंद जाल्ले आसात. आयकूया शुभप्रभात ही कार्यावळ.

13 मे दिनविशेष. आयचो हो दीस कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. 13 मे हे दिसा 1925 वर्सा दलित साहित्याचे समीक्षक डॉ भालचंद्र दिनकर फडके हांचो जल्म जाल्लो. डॉ भालचंद्र दिनकर फडके हे मराठीतले नामनेचे समीक्षक. समीक्षेवेली तांची पुस्तकां प्रसिद्ध आसात. कथाकार खानोलकर, दलित साहित्य वेदना आणि विद्रोह, मराठी लेखिका चिंता आणि चिंतन असे काय प्रसिद्ध अशी पुस्तकां तांची प्रकाशित असा. आणि म्हणूनच समीक्षक असो मान तांका मेळा. दलित साहित्याचेर तांणी केल्ली समीक्षा ही समीक्षेचो एक बरो प्रकार म्हणून मानतात. स्वतंत्र भारतात संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले ते आयचे दिसा 13 मे 1952 हे दिसा. तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद हांका भारतरत्न हो पुरस्कार दिलो तो दीस आयचो 13 मे 1962 हे दिसा. डॉ राजेंद्र प्रसाद हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक थोर नेते, तशेंच भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती. भारत सरकारान 1962 वर्सा भारतरत्न हो सर्वश्रेष्ठ नागरी पुरस्कार दिवन तांचो भोवमान केला. मलेरिया ह्या दुयेंसाचे जंतू सोदपी सर रॉनाल्ड रॉस हांचो जल्माचो दीस आयचो 1857 वर्सांतलो. अशें म्हणटात शास्त्र हो मनशाचो तिसरो दोळो अशें मानतात. ताचो उपयोग मनशाच्या कल्याणा खातीर करपी आणि त्याच ध्येयान आपली पुराय जीण वेचपी सर रॉनाल्ड रॉस हांचो जल्माचो दीस आयचो 13 मे 1857 वर्सांतलो. तांचो जल्म भारतान जालो. मद्रास हांगा सिव्हील सर्जन म्हणून काम करतना मलेरियाच्या जंतूचो सोद तांका लागलो. जळारांपासून मलेरिया हो रोग पसरता हाचे संशोधन तांणी केले. एनाफिलीस ह्या जातीच्या जळारांपासून मलेरियाचे जंतू मनशाच्या शरीरांत प्रवेश करता. हो सोद तांणी लायलो 1902 वर्सा आणि ताचे खातीरच वैद्यक शास्त्राचो नोबेल पुरस्कार तांका फावो जालो. मलेरिया सारख्या साथीच्या रोगांच्या निर्मूलना खातीर तांचो हो सोद उपयोगाचो थारलो. सर रॉनाल्ड रॉस हे सायन्स प्रोग्रेस तशेंच एनल्स ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन

0: ह्या दिसाळ्यांचे संपादक आशिल्ले. आयज तांचो जल्माचो दीस. सोज समजके ह्या भारतीय कुटुंब नियोजन संस्थेच्या निर्मितील कुटुंब कल्याण ह्या विशयाचेर सर्वोत्तम चित्रपटाचो राष्ट्रीय पुरस्कार फावो जालो तो दीस आयचो 13 मे 1996 वर्सांतलो. तर भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिणे विश्व सुंदरी हो किताब जिखलो तोय दीस आयचोच 13 मे 2000 वर्सांतलो. भारतीय साहित्य लेखक आर के नारायण हांचो आयज स्मृती दीस. आर के नारायण हांचे पुराय नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. स्वामी अँड फ्रेंड्स ही तांची पहिली कादंबरी. ताचे उपरांत द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, द इंग्लिश टीचर, वेटिंग फॉर द महात्मा, द गायड, मॅन इटर ऑफ मालगुडी, द वेंडॉर ऑफ स्वीट्स अश्यो असंख्य कादंबऱ्यो तांणी बरयल्यो. तांच्या विचारांतले मालगुडी हे एक दक्षिण भारतीय गांव, तेच फाटभुयेर तांणी आपल्या कथा कादंबऱ्यांक जिवी केली. तांची बरोवपाची शैली आणि विनोद करपाची शैली हांची तुलना नामनेचे रशियन लेखक आतोन चेखव हांचे कडेन करतात. तांचे लिखाण, तांची बरपावळ जगांतल्या अनेक भासांनी भाषांतरीत जाल्या. तांच्या नावार अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार आसात. तर आयज तांचो स्मृती दीस. ह्यो आणि अशो अनेक खास गजाली नोंद करता आयचो हो दीस 13 मे.
1: दिन विशेष.

आयकुप्यानो, एक सोबीत रूप सगळ्यांक फक्त एका खिणाक आकर्षित करपाक शकता, पूण सोबीत उलोवप आनी वागणूक काळजांत कायमची सुवात करता. ऐकुया पद्मजा फेनानी जोगळेकर हांचो.

0: ऐकूप्यानो तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. विसव घेऊया आणि ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
1: प्रभातम प्रभातम
2: मॉय श्री हिमंत.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. आंतरराष्ट्रीय नर्स दिसाच्या फाटभुंयेर गोंयची रक्षा पर्वतकार हिका बरी कामगिरी केल्ले खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या हस्तुकी नॅशनल फ्लॉरन्स नायटिंगेल अवॉर्ड 2026 फावो जाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मंगळारा आंतरराष्ट्रीय नर्सी दिसा निमतान राष्ट्रपती भवनान जाल्ल्या सुवाळ्यान नामनेच्या नर्सींग कर्मचाऱ्यांक राष्ट्रीय फ्लॉरन्स नायटिंगेल पुरस्कार 2026 भेटयले. तातून गोंयची रक्षा पर्वतकार हिचो आस्पाव आशिल्लो. प्रमाणपत्र, पदक आनी भलायकी सेवांनी केल्ल्या अपवादात्मक योगदानाची वळख करून दिवपा खातीर 1,00,000 रुपया रोख इनाम अशें ह्या पुरस्काराचें स्वरूप आसा. रक्षा पर्वतकार हिणें गोंय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलांत वॉर्ड इन्चार्ज वॉर्ड सिस्टर म्हणून काम केलां. तिणें नर्स ह्या पेशान 39 वर्सां सेवा दिल्या. ह्या कार्यावळींत उलोवप करतना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शुभ प्रभात ह्या कार्यावळीन आयकुप्यांक परत एक फावट येवकार आयकुप्यानो आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना आयकुया अर्थ उद्देग सादर करपी रघुनाथ साकोर्डेकार.

नमस्कार आणि अर्थ उद्योगात रघुनाथ सिन्हाय साकोर्डेकरचो येवकार. UIDAI स्पष्ट केला की आधार हो जन्म तारखेचो पुरावो म्हणून ते ग्राह्य धरचे ना. जन्म तारखेविषयीचो कसलोय वाद कार्डधारकाची जबाबदारी असतली आधाराची न्ही. आज दर एका नागरिका खातीर आधार कार्ड एक अत्यावश्यक डॉक्युमेंट असा. पण युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI आता स्पष्ट केला की ते आधार कार्ड हो जन्म तारखेचो निश्चित पुरावो मानिना. तांच्या मतान आधाराचो मुख्य उद्देश ओळख सिद्ध करप, वय किंवा जन्म तारीख कायदेशीररित्या सिद्ध करप न्ही. UIDAI कडल्यान आयल्या या स्पष्टीकरणा उपरांत सरकारी आणि खासगी

0: आयले या स्पष्टीकरणा उपरांत सरकारी आणि खाजगी कामात आधाराच्या वापराविषयीचो संभ्रम आता बऱ्याच प्रमाणात पैस झाला. आधार ऑथॉरिटीन म्हणा की आधार कायदो 2016 आधाराक जन्म तारखेचो पुरावो म्हणून मान्यता दितले असे सांगितले ना, म्हणून तो जन्म तारखेचो अधिकृत पुरावो म्हणून मानिनात. आधाराचो मुखेल उद्देश असा की ज्या व्यक्तीन आपली बायोमेट्रिक माहिती दिल्या ती व्यक्ती तीच असा हे सिद्ध करप आणि कार्डधारकांची ओळख पटवप. आधार कार्ड फकत ओळख आणि पत्त्या खातीर प्रमाणित असा, जन्म तारखे खातीर ना. आधारात नोंद केली जन्मतारीख खूपदा व्यक्तीन दिल्या आधाराचेर आधारित असता. ही माहिती पुरायपणान अचूक असता असे ना, म्हणून ती पुरायपणान विश्वसनीय मानिनात. एखाद्या व्यक्तीकडेन प्रमाणित कागदपत्रां नासली जाल्यार आधारातली जन्मतारीख अंदाजान नोंद करतात. बऱ्याच प्रकरणात 1 जानेवारी ही डिफॉल्ट तारीख मानतात. UIDAI सकट सर्वोच्च न्यायालयान स्पष्ट केलां की आधार हो फकत ओळख दाखोवपी डॉक्युमेंट, वय दाखोवपी न्ही. म्हणून EPFO सारख्या मुखेल संस्थांनी जन्म तारखेचो प्रमाणित पुरावो म्हणून आधाराक अधिकृतपणान रद्द केला. असे केल्ल्यान लाखांनी कामगार आणि निवृत्ती वेतन धारकांचेर परिणाम झाला. पगारदार कर्मचारी निवृत्ती वेतन धारकांनी हे जाणून घेवप गरजेचे असा की PF, विमो किंवा कायदेशीर बाबीत वयातल्या दुरुस्ती खातीर आधार कार्डाचेर अवलंबून रावल्यार आता अर्ज विचारात घेवचे ना. तांकां बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडिल्ल्याचो दाखलो आधार म्हणून घेवचो पडटलो. लोक खूपदा शाळेचो प्रवेश ते पेन्शन येवजणे मेळून सगळ्या गोष्टी खातीर आधाराचो वापर जन्म दाखलो म्हणून करतात. मात नवीन नेम आणि स्पष्टीकरणा प्रमाण संस्था आता वयाचो पुरावो म्हणून आधार कार्ड घेवपाक न्हयकार दिवंक शकतात. म्हणून जन्म दाखले, गुणपत्रिका किंवा तांची जन्मतारीख सत्यापित करपा खातीर खास तयार केल्ल्या बाकीच्या सरकारी कागदपत्रांचेर अवलंबून रावचे पडटले. आधारात आशिल्ली जन्मतारीख चुकीची असल्यास ती सिद्ध करपाची जबाबदारी आधार धारकाची असता. अशा प्रकरणात आधार अंतिम पुरावो दिना. खुपश्यो सरकारी आणि खासगी संस्था जन्मतारखेचो पुरावो म्हणून आधार स्वीकारचो काय ना हे स्वतःच ठरयतात. म्हणून ताचो वापर ठिकाणाप्रमाण बदलू शकता. सरकारी येवजणेचो लाव गरजूमेरेन थेट पावप हो आधाराचो मुखेल उद्देश असा. देखीक LPG अनुदान, शिधा वाटप किंवा स्कॉलरशीप थेट बँक खात्यान हस्तांतरित करप हाका थेट लाभ हस्तांतरण DBT म्हणतात. हाचे खातीर भ्रष्टाचार आणि मध्यस्थ्यांची भूमिका मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. याशिवाय आधारान EKYC मदतीन बँक खाते उघडप किंवा नवीन सीम कार्ड मेळप यासारख्यो प्रक्रिया चढ सोप्यो आणि कागदाशिवाय झाल्या. UIDAI 2023 परिपत्रकात स्पष्टपणान म्हणा की आधार ओळख प्रस्थापित करता पण तो जन्म तारखेचो स्वयंसिद्ध पुरावो न्ही. सर्वोच्च न्यायालयान ऑक्टोबर 2024 आणि वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनी असो निर्णय दिला की आधार माहिती ही स्वयंघोषणेचेर आधारित असता आणि ती जन्म दाखल्या सारख्या अधिकृत नोंदीचेर वडचड जाऊंक शकना. EPFO जानेवारी 2024 जन्म तारीख दुरुस्ती खातीर प्रमाणित कागदपत्रांच्या यादीतल्यान आधार आधीच काढून उडयला. परराष्ट्र मंत्रालय अजूनही पासपोर्टा खातीर आधाराचो समावेश करीत असलो तरी कायदेशीर कल दाखयता की विमो दावे आणि फौजदारी प्रकरणात तो नाकारतात. इतले मजगती जन्म तारखेचो पुरावो म्हणून ह्या कागदपत्रांची आवश्यकता असता. जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, इयत्ता 10वीचो शाळा सोडिल्ल्याचो दाखलो, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, पासपोर्ट, सरकारी प्राधिकरणान जारी केल्ले जन्म तारीख प्रमाणपत्र. हो आशिल्लो अर्थउद्योगान घेतिल्लो नियाळ. परत मेळूया फुडल्या बुधवारा. तो मेरेन देव बरें करूं.
1: प्रसार भारती अर्थ उद्देग निकतच तुम्ही ऐकलो. सादर करपी आशिल्ले रघुनाथ साकोर्डेकार. प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ॲपल IOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजन

0: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: ऐकुप्यानो तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडे वर्तना ऐकूया माधव बोरकर हांच्यो कविता.
2: हे कवितेचे नाव असा पूण. दिसता पाऊस पडटासो पूण पाऊस पडना. घुसमट्टा घोटेरांत सवणे पूण सवणे उडना. घुसमट्टा घोटेरांत सवणे पूण सवणे उडना. दिसता सूर लागता सो पूण येना जुळून गाणे. दिसता सूर लागता सो पूण येना जुळून गाणे. दिसता फांतोड फुट्टली. दिसता फांतोड फुट्टली चोरिल्ली किरणां कोणे. घालता पावल जंय वता शेणत दिका दिका. घालता पाऊल जंय वता शेणत दिका दिका. सगळेच वाऱ्यार तरी कसली वोड तुका म्हाका. सगळेच वाऱ्यार तरी कसली वोड तुका म्हाका. ही कविता आसा मनात पावल तुजे. मंद मोनी किरणा दीस धारेर पावन. मंद मोनी किरणा दीस धारेर पावन. अस्तता पावशी सांज चिप्प चिप्प जावन. अस्तता पावशी सांज चिप्प चिप्प जावन. ओली पिपळ पानां. ओली पिपळ पानां न्हाले काळजारान. न्हाले काळजारान येता आपाप वठार रुजून वर्षा गान. येता अपाप वठार रुजून वर्षा गान. काळोक मांडिल्ल्यो दिको. काळोख मांडिल्ल्यो दिको रावता दर्या गाजत. मनात पावल तुजे एक सारखे वाजत. हे कवितेचे नाव दिगंत. पाना पानार पाचवो चमचम. पाना पानार पाचवो चमचम. रंध्रा रंध्रांत सुरंगा घमघम. रंध्रा रंध्रांत सुरंगा घमघम. खांदये खांदयेर चुरे चाफ्याचे. खांदये खांदयेर तुरे चाफ्याचे. तांबडे फुल्ल धवे रंग रूपाचे. उफेता निळी जांबळी कुपां सांजेची. उफेता निळी जांबळी कुपां सांजेची. उदेता मनार एक वळ कवितेची. कळ्यो बळारींच्यो शेतां कुणग्यांनी. कळ्यो बळारींच्यो शेतां कुणग्यांनी. जाता दिठेची शुभ्र मोनेल्ली वाणी. जाता दिठेची शुभ्र मोनेल्ली वाणी. येता निकतोच. येता निकतोच अळंगसो दाटून वसंत. पैस पल्ल्याची पेणी फळिल्ले दिगंत. पैस पल्ल्याची पेणी फळिल्ले दिगंत. ही कविता आसा तिचे नाव रात नक्षत्रांनी भरिल्ली. हालतात राना आरोह अवरोह वाऱ्याचे. हालतात राना आरोह अवरोह वाऱ्याचे. लिकलिकतात शब्द. लिकलिकतात शब्द दोळेच जशे ताऱ्याचे. येता उमाळून भितर भार भरतेचो. येता उमाळून भितर भार भरतेचो. पावला खाला वेद वाटे.

एक चट्टे देंवतेचो पावला खाला वेद वाटेक चट्टे देंवतेचो हाता हातार अदृष्टाची गूढ नक्षी कोरिल्ली हाता हातार अदृष्टाची गूढ नक्षी कोरिल्ली सरता सरता रात नक्षत्रांनी भरिल्ली सरता सरता रात नक्षत्रांनी भरिल्ली ही मुखावेली कविता आसा जे नाव स्वप्ना विणे जीण वाऱ्याचो हुंकार व्याळाच्या बेटांत अस्तुपी चंद्र विरगळटा ओठांत वाऱ्याचो हुंकार व्याळाच्या बेटांत अस्तुपी चंद्र विरगळटा ओठांत अनंताची कुरू थंय नदरेत अनंताची कुरू थंय नदरेत आकुरता जंय नक्षत्राची खंत आकुरता जंय नक्षत्राची खंत खंत नक्षत्राची जिवाक लागिल्ली खंत नक्षत्राची जिवाक लागिल्ली स्वप्ना विणे जीण दोळ्यांत जागिल्ली स्वप्ना विणे जीण दोळ्यांत जागिल्ली आनी ही अशीच स ओळींची कविता नांव आसा सरांव उठ्ठा घेत सवणे नकळटा तान उठ्ठा घेत सवणे नकळटा तान शिरशिरता अचकीत स्तब्ध रान शिरशिरता अचकीत स्तब्ध रान कोरता दीठ अदृश्यात एक रिशा कोरता दीठ अदृश्यात एक रिशा फुलता शब्दाविणे अनहदरिचा फुलता शब्दाविणे अनहदरिचा फुलिल्लो तसो मजांतल्यान हांव फुलिल्लो तसो मजांतल्यान हांव शिणिल्लो जल्म घेता म्हजोच सरांव शिणिल्लो जल्म घेता म्हजोच सरांव ही कविता आसा नक्षत्रांच्या नांवाचेर वळीर वळी ल्हाराच्यो वळीर वळी ल्हाराच्यो रेखता वेळ दर्याची नक्षी फेणेर फुलांची नक्षी फेणेर फुलांची उदेल्ल्यो कुरवो यादीच्यो उदेल्ल्यो कुरवो यादीच्यो काळजाचे रेवेचेर काळजाच्या रेवेचेर नक्षत्रांच्या नांवाचेर नक्षत्रांच्या नांवाचेर मुखावेली कविता वळख कवितेच्या शब्दांक कितले अर्थाची टिंबां कवितेच्या शब्दांक कितले अर्थाची टिंबां काळखाच्या तळ्यांत मुग्ध दिव्याची बिंबां काळखाच्या तळ्यांत मुग्ध दिव्याची बिंबां जळी थळी आतां सावळ्याची तळी जळी थळी आतां सावळ्याची तळी बुडली धार दिसाची बुडली धार दिसाची पाणी असंथळी रकलो धाय वाटांनी शिळाधार काळोख रकलो धाय वाटांनी शिळाधार काळोख मेळून मेळना म्हाका शेणिल्ली वळख मेळून मेळना म्हाका शेणिल्ली वळख भाषा गूढ स्पर्शाची गूढ स्पर्शाची भाषा झाडाची पाचवी खूण गूढ स्पर्शाची भाषा झाडाची पाचवी खूण गच्च सडे फुलांचे घमघम काळजां अजून गच्च सडे फुलांचे घमघम काळजां अजून खूण पाचवी आकुरिल्ली खूण पाचवी आकुरिल्ली अळंग स्पर्शाची जाणीव अळंग स्पर्शाची जाणीव वता व्हांवत तंद्रेच्या चान्न्यात बुडिल्ली निणीव चान्न्यात बुडिल्ली निणीव भाषा गूढ स्पर्शाची भाषा गूढ स्पर्शाची जाता शब्द ब्रह्म मोने क्षितीज उपून तारूं आलतड सोडिल्ले जिणे आलतड सोडिल्ले जिणे आनी ही कविता

0: काळजांतलो चंद्र. भरता दोळ्यांनी अस्थायीचो काळोख. भरता दोळ्यांनी अस्थायीचो काळोख. गाजता शब्दांनी ल्हारांचो खर्ज. गाजता शब्दांनी ल्हारांचो खर्ज. साणिल्ले सूर सूर अंतरांतले उले. साणिल्ले सूर सूर अंतरांतले उले. पाणयान दुखाच्या घाय शितळ जाले. पाणयान दुखाच्या घाय शितळ जाले. काळोख अस्थायीचो. काळोख अस्थायीचो सुरांनी पिकिल्लो. काळजांतलो चंद्र ओठांक तेंकलो. ओठांक तेंकलो.
1: आयकुप्यानो, माधव बोरकर हांच्यो कविता निकत्योच तुमी आयकल्यो.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
3: वेव्स
2: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.
1: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडे वर्तन ऐकूया आशा भोसले हांच्या आवाजान हे गीत.

get on the floor.

प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळे उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: आयकुप्यानो इतल्यान शुभप्रभात ही कार्यावळ हांगाच सोंपता.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल ऐकुप्यानो बरोबर 7:58 ऐकूंक रावात कोकणीतल्या मुखेल खोबरो उपरांत 8 वरांचेर समाचार प्रभाग 8:15 इंग्लिशीतल्यान खोबरो दिल्ली केंद्रावेल्यान तशेंच 8:30 मराठीतल्यान खोबरो मुंबई केंद्रावेल्यान

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी एआयएडीएमकेच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत टीव्हीकेकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्यावरून एआयएडीएमके

या पक्षात दोन गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलू

एस पी वेलुमणी यांच्या एआयएडीएमके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा पाचवा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडविया, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण इस्रायल अमेरिका यांच्यादरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका

घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021 विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40 ते 50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 दशांश अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. कथीत नीट पेपरफुटी प्रकरणांत सीबीआयन केस नोंद केल्या. वेगवेगळ्या राज्यांतल्यान जायत्या दुबावितांक ताब्यांत घेतल्यात. तामिळनाडून एआयए डीएमके पक्ष फुटलो. 30 आमदारांचो व्हड गट विजय हांच्या टीव्हीके सरकाराक तेको दितलो. आज भोवमत चाचणी. भारतान फायच्या 2 दिसांची ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांची बसका जातली. भारतान ह्या वर्सा नैऋत्य मॉन्सून ह्या सप्तकांत पावपाक शकता. आयपीएल क्रिकेट सर्तीन आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू कोलकाता नायट रायडर्स आड खेळटलो. आता पुराय खबरो. सीबीआय म्हणजे केंद्रीय तपास ब्युरोन नीट यूजी 2026 परिक्षेन जाल्ल्या कथीत पेपर फुटी प्रकरणात केस नोंद केल्या. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागान दिल्ल्या लेखी कागाळीचेर आधारून संस्थेन ही केस नोंद केल्या. ह्या प्रकरणाची चौकशी करपा खातीर सीबीआयचे खाशेले पंगड स्थापन केल्यात आनी तांकां वेगवेगळ्या सुवातांचेर धाडल्यात अशें सीबीआयन सांगलां. नॅशनल टेस्टिंग एजन्सीन एनटीएन ह्या महिन्याच्या 3 तारखेक नीट यूजी 2026 परिक्षा घेतिल्ली. ह्या प्रकरणात राजस्थान पुलीस स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपान एसओजीन आता मेरेन 15 जणांक ताब्यांत घेतल्यात. ह्या पयली मायाच्या 7 वेळ राजस्थान पुलीस एसओजीन देहरादूनांतल्यान 5 जणांक अटक केल्ली. तातूंत सिकर हांगाचो करियर समुपदेशक राकेश कुमाराचो आसपाव आशिल्लो. नवी दिल्ली नीट परिक्षा रद्द करपाविशी जाल्ल्या पत्रकार परिषदेंत उलयतना एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग हांणी सांगले, ह्या पेपर फुटी प्रकरणात ज्या कोणाचो आसपाव आसा तांकां धरतले देन धाडटले. तांणी सांगले, एनटीए विद्यार्थ्यां खातीर परत परिक्षा घेतली आनी ती पारदर्शक रितीन जातली. तशेंच हे परत परिक्षे खातीर खंयचेच अतिरिक्त शुल्क घेवचे ना. जोसेफ विजय हांच्या फुडारपणाखालच्या नव्यान वेचून आयिल्ल्या टीव्हीके सरकाराच्या आज जावपा आशिल्ल्या विश्वासमता पयली तामिळनाडूंतली राजकीय परिस्थिती नाट्यमय जाल्या. सरकाराक समर्थन दिवपाच्या विशयाचेर ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळगम म्हळ्यार एआयए डीएमके पक्षाचे 2 फाटे जाल्यात. आदले मुखेल मंत्रीयेन पक्षाचे सरचिटणीस एटपाडी के पलनीस्वामी हांच्या गटान पक्षाच्या आमदारांक टीव्हीके सरकाराक समर्थन करू नाका अशे आदेश दिल्यात. पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करपी खंयच्याय आमदाराक पक्षांतल्यान काडून उडयतले अशी शिटकावणी.

0: पक्षाचे वरिष्ठ फुडारी एग्री कृष्णमुर्ती हांणी दिल्या. मजगती 30 आमदारांचो तेको आशिल्ल्याचो दावो करपी एका गटान एसपी वेलुमणी हांची एआयएडीएमके विधीमंडळ पक्ष फुडारी निवड केल्या. आदले मंत्री सीव्ही षणमुगम हांच्या घरा जाल्ल्या बसके उपरांत या गटाच्या फुडाऱ्यांनी पत्रकारांची भेट घेतली. हो गट विश्वासमतावेळार टीव्हीके सरकाराक तेको दितलो अशें षणमुगम हांणी जाहीर केले. तशेंच आपल्या पक्षांतल्यान काडून उडयल्ल्या अम्मा मक्कल मुनेत्र कळगमचे एकलेच आमदार एस कामराज हांचोय तेको सरकाराक मेळ्ळा. तामिळनाडूचे मुखेलमंत्री जोसफ विजय हांणी राज्य सरकारांतल्या आयएएस अधिकाऱ्यांची फेरबदल केल्या. तातूंत आदले मुखेल सचीव एन मुरुगानंदन आनी अर्थ सचीव टी उदयचंद्रन हांचो आस्पाव आसा. मुखेलमंत्री कार्यालयान ज्योतिशी रिक्की राधन पंडित हांची ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी आनी राजकीय शाखा सचीव म्हण केल्ल्या नेमणुकेक लागून मित्र पक्षांनी टिका केल्या. काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल आनी ज्योतिमणी हांणी ह्या नेमणुकेचेर प्रश्नचिन्न उपस्थित केल्या. जाल्यार सीपीआयएम राज्य सचीव पी षणमुगम हांणी सांगले हो निर्णय विज्ञानीक विचारसरणीक उर्पा दिवपाच्या सरकाराच्या जापसालदारकेच्या आड आसा. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांच्या फुडारपणाखाला आयच्यान उंचेले पावण्यावेले भारतीय संसदीय शिष्टमंडळ भूटानाक भेट दितले. 51 वांगड्यांच्या या शिष्टमंडळान राज्यसभा आनी लोकसभेचे खासदार तशेंच परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आसात. भारत भूटान संबंध आनीक घटमूट करप हो ह्या भोंवडेचो मुखेल हेतू आसा. हे प्रतिनिधीमंडळ भूतान भारत संबंधाच्या वेगवेगळ्या आंगांचेर आनी दोनूय शेजारी देशांमधले सहकार्य वाडोवपाच्या उपायांचेर चर्चा करतले अशी अपेक्षा आसा. ह्या भोंवडेंत प्रतिनिधीमंडळ भूतानचे राजा आनी भूतानचे प्रधानमंत्री हांची भेट घेतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वयल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: भारतांत ह्या म्हयन्याच्या 14 आनी 15 ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बसका जातली. हे बसकेची येजमानकी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर चलयतले. काल नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगले ब्रिक्साचे परराष्ट्र मंत्री तशेंच सदस्य आनी भागीदार देशांच्या शिष्टमंडळांचे मुखेली ह्या बसकेन वांटो घेतले. हे प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतले अशें तांणी मुखार सांगले. ह्या बसकेन ब्रिक्स वांगडी देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या संसारीक आनी प्रादेशिक मुद्द्यांचेर विचार विनिमय करतले अशें जयस्वाल हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या भोंवडेविशी उलयतना जयस्वाल हांणी म्हळे ह्या भोंवडेंत उर्जा सुरक्षाचेर चर्चा जातली. ऑपरेशन सिंदूर वेळार चीनान पाकिस्तानाक फाटबळ दिल्ल्याच्या खबराविशी विचारिल्ल्या एका प्रश्नाक जाप दितना जयस्वाल हांणी सांगले ह्यो खबरो पयली सावन ज्ञात आशिल्ल्या गजालींक पुष्टी दितात. तांणी सांगले पेलगांवांत जाल्ल्या दहशतवादी हल्ल्यांक ऑपरेशन सिंदूर हे एक अचूक नेमस्त आनी योग्य रितीन दिल्ले प्रत्युत्तर आशिल्ले. नेपाळकडे भारताच्या संबंधाविशी उलयतना जयस्वाल हांणी म्हळे आता दोनूय देश आपली भागीदारी आनीक खोल करपा खातीर लागींच्यान वावुरतात. सरकारान वर्सुकी सकल देशी उत्पादन म्हणजे जीडीपीचे तात्पुरते अदमास आनी चौथ्या तिमाहीच्या जीडीपीचे अदमास जाहीर करपाची तारीख बदलून माय म्हयन्याच्या निमाणे कामाच्या दिसा बदला आता दरेक वर्सा जूनाच्या 7 अशी थारायल्या. जर जूनाच्या 7 फेरी आदासत तर हे तात्पुरते अदमास ताच्या आदल्या कामकाजाच्या दिसा जाहीर करतले अशें सांख्यिकी आनी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयान सांगले. राष्ट्रीय लेखा सांख्यिकीच्या सल्लागार समितीकडे योग्य विचार विनिमय केल्या उपरांतूच उजवाडावपाच्या वेळापत्रकांत हो बदल केला. कैलाश मानसरोवर यात्रा 2026 खातीर नोंदणी बेगीनूच बंद जावपाची आसा अशें परराष्ट्र मंत्रालयान सांगले. सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टान मंत्रालयान इच्छूक उमेदवारांक या म्हयन्याच्या 19 मे रादी यात्रे खातीर अर्ज करपाक सांगलां.

0: भारतान ह्या वर्सा नैऋत्य मॉन्सून ह्या सप्तकांत पावपाक शकता. हवामान खात्याप्रमाण नैऋत्य मॉन्सून येवपा खातीरची परिस्थिती अनुकूल आसा. ह्या आठवड्याच्या शेवटाक दक्षिण बंगालचो उपसागर, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार जुव्याच्या कांय वाठारांनी मॉन्सून पावपाक शकता. हवामान खात्यान म्हायती दिल्या की दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागराचेर तयार जाल्लो उण्या दाबाचो पट्टो काल लेगीत थंयच आशिल्लो आनी ताचे संबंधीत चक्रीय वाऱ्याची स्थिती सरासरी समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंची मेरेन विस्तारलेली. हवामान खात्याप्रमाण दर वर्सा नैऋत्य मॉन्सून चड करून जूनाच्या एक वेर सुमाराक केरळांत पावता. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती अहमदाबादांत जाल्ल्या खेळांत गुजरात टायटन्सान सनरायझर्स हैदराबादाचेर 82 धावण्यांनी जैत मेळयले. ह्या जैता बरोबरूच गुजरात टायटन्सान पयली सुवात मेळयली. आज रायपुरांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू कोलकाता नायट रायडर्स आज खेळटले. हो खेळ सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातलो. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या वर्गवारीन तात्पुरत्या कराराचेर एम्पॅनलमेंटा खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची, कोंकणी भाशेचें बरें गिन्यान आसचें, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी थारायली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोवा 403001 हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया, लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा 2 पांवड्यार जातली. मायाच्या 17 वेर मेरेन अर्ज करपाक मेळटा. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. कथीत नीट पेपर फुटी प्रकरणात CBI'न केस नोंद केल्या. वेगवेगळ्या राज्यांतल्यान जायत्या दुबावितांक ताब्यान घेतल्यात. तामिळनाडून AIADMK पक्ष फुटलो. 30 आमदारांचो व्हड गट विजय हांच्या TVK सरकाराक तेको दितलो. आज भोवमत चाचणी. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.
1: ~233 म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादयी चॅनल. आयकुप्यानो 8 वरां जावन 50 मिनटां आनी 55 सेकंद जाल्ले आसात. आयकुया चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. सुरवेक ऐकूया सावरिया ह्या फिल्मातले गीत. मॉन्टी शर्मा आणि पार्थिव गोहिल हांचा आवाज.

ऐकूप्यानो आता ऐकूया पार्टनर ह्या फिल्मातले गीत वाजिद लब जाजुआ आणि स्नेहा पंथांचा आवाज.

0: प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.
1: आयकुप्यानो, 9:01 जाल्ले आसात. चित्रसंगीत ह्या कार्यावळींतल्यान विसव घेवया आनी आयकुया कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
2: नमस्कार, ह्यो आसा काय मुखेल खबरो. कथीत नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयन केस नोंद केल्या. वेगवेगळ्या राज्यांतल्यान जायत्या दुबावितांक ताब्यात घेतल्या. तामिळनाडून एआयएडीएमके पक्ष फुटलो. 30 आमदारांचो व्हड गट विजयांच्या टीव्हीके सरकाराक तेको दितलो. आज बहुमत चाचणी. भारतान फायच्यान 2 दिसांची ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांची बसका जातली. भारतान ह्या वर्सा नैऋत्य मान्सून ह्या आठवड्याक पावपाची शक्यताय आसा. आयपीएल क्रिकेट सर्तीन आज रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू कोलकाता नायट रायडर्स आज खेळटले. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

233 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादई चॅनल ऐकूप्यानो तुम्ही ऐकता चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ.

आयकुप्यानो वेलकम ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले आनंदराज आनंद हांचो आवाज आशिल्लो. फुडले सुवातेर आयकुया अपना सपना मनी मनी ह्या फिल्मातले गीत.

233 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादळी वाहिनी। श्रोते हो, आता ऐकूया मराठी गीतांचा कार्यक्रम।

श्रोतेहो, आता ऐकूया अजय गोगावले यांच्या स्वरात हे गीत.

0: श्रोते हो, श्रावणी रवींद्र आणि कौशिक देशपांडे यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं.
1: बाराशे 87 किलोहर्ट्स वर म्हणजेच महादई वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता ऐका कार्यक्रम तिन्ही सांजा.

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
1: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

श्रोते हो तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम. आता ऐकूया दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर यांचा स्वर.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अनुवर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयतां. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दिसभर आमची मना रेजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिवीत.

0: ऐकू प्यानो, आता ऐकूया सुकुफन्स आणि अँथनी सेन, गायता एली आणि जुली.
1: तुझे फ्रेंड जुली.
2: जुली.

0: आणि हाँ ऐकात गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
1: गावा मधी खास नाव गाव रे मोजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलात.
2: गाव आणि हाव
1: आणि हाव.
3: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादय चॅनल ऐकुप्यानो 10:30 आणि 7 सेकंद जाल्ले आसात. ऐकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीन पंडीत रसिकलाल अंधारिया हांचे गायन राग ललित उपरांत राग भैरवी.

पंडित रसिकलाल अंधारिया हांच्या गायनान तुम्ही आयकलो राग ललित. आता ऐकूया पंडित रसिकलाल अंधारिया हांच्या गायनान राग भैरवी.

गाता रहे मेरा दिल तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव जनरेटर ऐकूया फुले गीत लकी या फिल्मा खातीर अलका याग्निक आणि सोनू निगम हांचा आवाज संगीतकार अदनान सामी आणि गीतकार समीर.

0: 1942 अ लव्ह स्टोरी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले कुमार सानू हांच्या आवाजात, आर डी बर्मन हांचे संगीत आणि जावेद अख्तर हांची रचना. ऐकूप्यानो फिल्मी संगीताचं आस्वाद तुम्ही घेता, ऐकत गाता रहे मेरा दिल. कार्यावळीन या खिणाक घेऊया लहानसॉच विसव.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपला नवा ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आय ओ एस वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स

गाता रहे मेरा दिल कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया टाइमपास या फिल्मातले गीत स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर हांचा आवाज संगीतकार चिनार महेश आणि गीतकार गुरु ठाकूर

आता ऐकूया कार्यवळीतले निमाणे गीत. बर्फी या फिल्मा खातीर श्रेया घोषाल आणि निखिल पॉल जॉर्ज हांचो आवाज, संगीतकार प्रीतम आणि गीतकार स्वानंद किरकिरे.

या गीता वांगडा गाता रहे मेरा दिल कार्यावळीतल्या सोपता आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. 11 वर जाऊन 30 मिनटां झाल्यात. आता ऐकूया एनसीआरटीन प्रायोजित केल्ली कार्यावळ उमंग.

त्याच्या कार्यावळीन 2:32 जूक बॉक्स आरजेस चॉईस 3:00 डान्स हिट्स 4:05 5:10 इन टॉप गियर रेनबो सांज 6:05 फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स कार्यावळ 10:05 11:10 द फील गुड आर ह्यो आशिल्ल्यो FM रेनबो चॅनलावेल्यो तरेकवार कार्यावळी. फुडली कार्यावळ

0: एफएम रेनबोचे वितरावणी 105.5 मेगाहर्ट्झांचेर आणि 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार दिता. हांव चारुशिला. बुधवार 12:05 हो वेळ आणि ही आसा लायव्ह फोन इन अस्तुरी. स्टुडिओत आसात आमच्यो मुखेल सोयऱ्यो शिक्षिका लेखिका अदिती बर्वे. पॅरेंटिंग अर्थात पालकत्व ह्या विषयाचेर आमी तांच्या लागीं संवाद साधतली. तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला आणि आमचे फोन नंबर 0832-222-4457 तशेंच 0832-242-1285. नमस्कार अदिती. आकाशवाणी परिवार आणि माझे सगळे ऐकपी तुका मायेमोगाचो येवकार दिता.
1: नमस्ते चारू दीदी. एफ एम रेनबोच्या सगळ्या ऐकुप्यांक माझो खूप खूप मोगाचो नमस्कार.
0: अदिती बाय, तसे पळोवपाक गेल्यार तुझे आणि आकाशवाणीचे नाते हे खूप पहिलीपासूनचे. तुझो परिचय हांव थोडे भितर करून दिता कारण परिचयाकूच खूप वेळ लागत जाल्यार मागीर प्रश्न थंयच उरतले. ऐकपेनो आणि माझ्या सगळ्या भयणीनो, अदिती बर्वे गोवा युनिव्हर्सिटी तशेंच पुना विद्यापीठात तांणी एमए आणि सेटच्यो पदव्यो मेळयल्यात. एडव्हान्स डिप्लोमा इन बुद्धिस्ट स्टडीज आणि विपश्यना ह्या विषयाचेर तांचो खाशेलो अभ्यास आसा. डिपार्टमेंट ऑफ फिलॉझॉफी मुंबय विद्यापीठातल्यान तांणी ही डिग्री मेळयल्या. शिक्षणाच्या मळार आणि लिखाणाच्या मळार तांची आपली अशी एक खासा सुवात आसा. 20 वर्सां परसूय चड त्यो ह्या शिक्षणाच्या मळार आसात. पेपरांनी तांचे लिखाण चालू असता. गोमंतक, लोकमत, गोवन वार्ता, हेराल्ड अशा वेगवेगळ्या पेपरांचेर त्यो इंग्लिश, मराठी, हिंदी आणि कोकणीन बरयता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या कॉन्फरन्सांनी तांणी रिसर्च पेपर सादर केल्यात. वन ॲक्ट प्ले तशेंच अनेक कविता तशेंच पुस्तकां तांणी बरयल्या. उल्लेखनीय अश्यो अस्मी तशेंच फुदासांव ओरियंट इंडिया पोर्तुगीज इन्स्टिट्यूट हाचेरूय तांणी काणयो बरयल्यात. बरोबर अदिती,
1: ट्रान्सलेशन
0: केलां. अनेक गोल्डन ज्युबली सिल्वर जी पुस्तिका काढली श्रीनिवास सिनाय धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स ताजे तुम्ही एडिटींग केलां. आणि खूप असे तुमचे ह्या मळावेले कार्य हांव थोड्या भितरूच तुझी वळख करून दिता. तांचे प्रिय अहिल्या हे पत्रांचेर आधारित पुस्तक खूप गाजले आणि माका दिसता की माझ्या सारखे अनेक ऐकुपी ते प्रिय अहिल्या ह्या पुस्तकातल्यो अनेक गजाली तांकां याद असतल्यो. फुडे तांकां अनेक पुरस्कार मेळ्ळे. त्या पुरस्कारांची नावां सांगत जाल्यार आमकां वेळ कमी पडटलो. आणि सगळ्यात महत्वाची वळख म्हळ्यार आमचे अदिती आमच्या आकाशवाणी वेल्यान निवेदिका आरजे अर्थात आमच्या तीनूय चॅनलांचे तुवें काम केला. मायमोगाचो येवकार अदिती बाय, सांग तुका कशें दिसले हांगा येवन?
1: कुळारा आयिल्ल्या भशेन जालें. म्हाका खूब बरें दिसलें. पयलीं हांव वास्तूक पांयां पडलें, मागीर तुमकां सगळ्यांक कॉन्सोलाक. पयलींच्या यादी सामक्यो दाटून आयल्यो मनान म्हाज्या.
0: सो अदिती, तुवें जेन्ना आपूण कुळारां आयलें म्हळें तेन्ना सगळें आयलें. कुळार म्हळ्यार मायेचें एक दुसरें विश्व.
1: हय,
0: खूब खूब येवकार तुका, धन्यवाद. आणि ऐकपेन हो, सांगपाचें म्हळ्यार अदितीक ह्या कार्यावळींत म्हाका खूब तेप पयलीं हाडपाचें आशिल्लें पूण ताज्या बिझी शेड्युलाक लागून आमकां थोडोसो वेळ जालो. आमी जाणून घेवया ताज्या कडल्यान.

0: भुरग्यांचे आयकता न्ही, 10 फावटी आमी आयकतात तेन्ना भुरग्याकूय दिसता की आरे मम्मी म्हाज्या आयकता, हांवेनय मम्मीचें आयकपाक जाय. आनी हें हांवें म्हाज्या आयुश्यान केलां. कितलेय बिझी आसूं आनी म्हाज्या चलयेक जर म्हाका कितें सांगपाचें आसत जाल्यार सारी दुनिया एक तरफ आनी म्हाजे भुरगे एक तरफ. आनी होच एटिट्यूड आमी रॉंग हेतून यूज करता की सारी दुनिया एक तरफ म्हाजे भुरगे एक तरफ जेन्ना आमी तेंकां कितें दिवंक सोदता. म्हणल्यार शेजाऱ्या कडेन अमको मोबायल आसा, बाबू हो मोबायल घे. सो ते करच्या परस आमी आयकून घेवपाक जाय.
1: सुंदर विश्लेशण तुम्ही केलं अदिती बाय. हे तुम्ही तशी खूप तरुण असात जाल्यार हे शाणपण तुमकां कशें आयले?
0: क्रेडिट गोज टू माय स्टुडंट्स. हांवें भुरग्यांक जेन्ना पळयलें न्ही, कॉलेजीच्या भुरग्यांक, तेन्ना हांवें खूब जाणां कडल्यान आयकलें की ह्या पिळगेन कांय काळीज ना, ती कोणाचे चितिनात, अशें हांवें खूब आयकलें. पूण जेन्ना हांव भुरग्यां कडेन संवाद सादलो न्ही, तेन्ना म्हाका अशें जाणवलें की तांकां एक्चुली गायडन्स मिळूंक ना सारको,
1: तांकां म्हणजे मार्गदर्शन.
0: हय,
1: टायम टू टायम तांकां देख मिळूंक ना.
0: हय,
1: खूब कारणां
0: आसा. तांकां जर समजायलें न्ही, आतां सादें उदाहरण दिता हांव. एक भुरगे सुण्याचेर फातर मारता जाल्यार आवय सांगता कितें, तो चावतलो. हो सामको रॉंग एटिट्यूड. तुमी सांगपाक जाय ताका दुखतले,
1: ताका दुखून तो तुमकां कितें तरी करतलो.
0: ताका दुखतले कित्याक दुसऱ्याक दुख दिवप हे पयली खराब गजाल, बरी न्ही, पाप ते. सो हो ल्हान ल्हान गजाली आसतात त्यो एक एक फावटी आवय बापायक वेळ आसना, ताका लागून भुरग्यांक सांगपाक पावनात. मागीर भुरगीं आपणाक जाय ते सोदून काडटात इंटरनेटाचेर. हय, आनी मागीर ती वायट हेतून लागतात भुरगीं.
1: सो ताज्या परस पयलींच आपणें भुरग्यांक वेळ दिवप,
0: हय,
1: तांचे आयकप. आणि तुम्ही जसे म्हणले की तुमचे विद्यार्थी हेच तुमचे गुरु झाले.
0: सामके.
1: सो आयकून खूप बरे दिसले. आणि आमच्या ऐकप्यांक परतून एकदा हांव सांगता, तुम्ही जर रेडिओ थोड असो उसरा लायला असत जाल्यार आमच्या स्टुडिओत आसात लायव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळींत लेखिका शिक्षिका अदिती बर्वे. पॅरंटिंग ह्या विषयाचेर आम्ही त्यांच्याकडे संवाद साधतात. तुमच्या सांगतान असा हांव चारुशिला.

0: FM रेनबोच्या वितरावणी आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनलावेल्यान ही लाईव्ह फोन इन स्टुडिओ आणि आयकपेनो आमच्या स्टुडिओत असात आमच्यो मुखेल सोयऱ्यो शिक्षिका लेखिका अदिती बर्वे. अदिती, फुडें वतना आमकां एक फोन आयिल्लो निकिता सावंत वास्को सावन. त्यो कितें म्हणटात की काउन्सिलींग अर्थात समुपदेशन आज खूप महत्वाचें थारलां. तें जालें जाल्यार काउन्सिलींग आणि मागीर मनाविरुद्ध सुद्धा अनेक पेरंट्स त्या हाज्या कडेन वतात, पूण ते केन्ना केन्नाय जाय तशें इफेक्टीव जायना, म्हणजे रिझल्ट ताजो तसो येना. हाचें कारण कितें? आतां तांकां जोडून न्ही, तांच्या प्रश्नांक जोडून तुमकां अदिती हांव विचारता की आतां पळया, समजा म्हज्याच घरान एक प्रॉब्लेम जाला आणि आमी काउन्सिलरा कडेन गेली, जाल्यार सगळ्यांत पयली महत्वाचें कितें आसता की आमी ताका खरें सांगपाक जाय न्ही.
1: हय,
0: कदाचित हेय कारण आसूं येता. तुमी आमकां कितें जाप दिशात?
1: पयली म्हटल्यार आतां समुपदेशना बद्दल लोकांच्या मनांत जागृताय आसा ही खूब बरी गजाल. पयली अशें म्हणटाले 10 वर्सां पयली की तूं पिसो जाल्यार तुवें वचप काउन्सिलरा कडेन. पण आयज अशी कंडिशन आसा की आमकां समजून चुकला की आमी सगळेच कमी अधिक प्रमाणात पिशे असतात खंयच्या ना खंयच्या तरी हेतून. नो बडी इज परफेक्ट. सो काउन्सिलरा कडे वतना पयली खूप पॉझिटिव्ह एटिट्यूड घेऊन वचपाची गरज असता. एक गजाल आणि एकमेकांचेर विश्वासय असपाक जाय. म्हणल्यार आतां हांव माझ्या चलयेक काउन्सिलरा कडेन घेवन वता जाल्यार हांव हे चितीत बसपाक जायना की म्हाजी चली म्हाज्या अगेन्स्ट कितें उलयतले काय, जाल्यार तशें उलोवंक तशें चितूंक फावना. दुसरी गजाल आणि तिसरी गजाल जाणा दिदी, आमी आंबो रोयता पळय तेन्ना आमी आयज आंबो रोयल्यार फाल्यां फळ लागतले अशें ना. निसर्ग तेजे काम करीत आसता, आमच्या हातीन फक्त कर्म करप इतलेच आसता. सो आमी तितलेच करप आणि फळाची आशा मनीस न्ही आमी धरताच, पण ती जर धरूंक ना न्ही जाल्यार माझो खूप फावटी असो अनुभव असा की रोखडे मेळटा. आणि सपोज मेळूकूय ना जाल्यार आमी आशा धरलेली नसता न्ही, ताका लागून अपेक्षा भंग जायना अशें.
0: सो आमकां निकिता सावंत वास्को सावन तांणी प्रश्न विचारिल्लो, तांच्या प्रश्नाक तुमी जाप दिल्या. म्हणजे तुमी अशें म्हणटात की विश्वास आणि खरेपण हाजेरूच तुमकां सगळें मेळटा. निकिता बाय, प्रश्ना खातीर धन्यवाद, फोना खातीर धन्यवाद. अदिती, म्हजो फुडलो प्रश्न तुमचो, हांव जेन्ना बायोडेटा वाचतालें अर्थात तुमचें लिखाणूय हांवें वाचलां, विपश्यना ह्या हाज्या कडेन तुमी कशी पावली आणि कितें तें?
1: एक म्हजो इश्ट असलो, तेणें म्हाका सांगलें की अदिती पळय, तुवें लायफान खूब अशें सोसलां, म्हणलें इतले दुर्गम भागांतल्यान आयला, कश्ट करून शिक्षण घेतलां आणि

0: तरी सुद्दां तूं अशें ह्या जगान अशें टिकून आसा, पण तरी सुद्दां न्ही तुज्या मनान कितें कितें इम्प्युरिटीज आसात त्यो वचपाक जाय अशें जर तुका दिसता जाल्यार एक फावटी 10 दिसांचो एक विपश्यना कोर्स कर. आतां कोणाक आवडटलें अशें कोणें सांगप की तुज्या मनान इम्प्युरिटीज आसात म्हणून? आनी आमी आमचे बद्दल इतलेंय चितिना न्ही, अंतर्मुखी जावन इंट्रोवर्ट जावन. जाल्यार हांवें म्हणलें पळोवया करून एक 10 दीस. आनी त्या टायमार म्हाका लक्षांत आयलें की आमी प्रत्येक क्षणाक आमच्या मनान इम्प्युरिटीज रोयत आसता बाय जस्ट रियॅक्टींग. हें वायट, हें बरें, हें वायट, हें बरें अशें सतत टेप रेकॉर्डर चालू आसता मनान. सो हें म्हाका त्या कोर्सान कळ्ळें. आनी विपश्यना म्हटल्यार जग जशें आसा तशें जगा कडेन पळोवप. Okay. विशेष रुपान जगाक पळोवप म्हटल्यार विपश्यना, पश्यना म्हटल्यार पळोवप. आनी ही एन्शियंट इंडियन फिलॉसॉफी जी गौतम बुद्धान परत डिस्कवर केली. त्याच्याय पयली ती आशिल्ली, पण गौतम बुद्धान ती परत अथक मेहनत करून तेणे ती सोदून काढली आनी मागीर ती लोकांक तेणे वाटली आयुष्यभर. आनी आमच्या सायडीचो जो देश आसा ब्रह्मदेश, तांच्यांनी ती गुरु शिष्य परंपरेन ती टेक्नीक तशीच दवरली. आनी सत्यनारायण गोयंका म्हणून एक गुरुजी आसात विपश्यना आचार्य, तांच्यांनी ती परत भारतान हाडली. आनी आतां थंय पंचशिलांचे आचरण करचें पडटा, 10 दीस उलोवंक मेळना, मौनान रावचें पडटा. आनी एकंदर मन प्युअर करपाचो एक तो यत्न.
1: हांव न्ही तुमकां तेंच विचारपाक सोदतालें. तुमी थोडे भितर सांगला म्हाका, म्हज्या आयकुप्यांक सगळी माहिती तुमी दिल्ली आवडटली. तुमी म्हळे विपश्यना, पश्यना म्हणजे पळप
0: आणि विशेष रुपान,
1: विशेष रुपान पळप. आणि तो 10 दिसांचो कोर्स म्हणजे एक्झॅक्टली थंय किती असता?
0: एक्झॅक्टली म्हणल्यार
1: खंय दिदी हे?
0: हांव जो कोर्स केला विपश्यना तो त्याचे जगात खूप सेंटर्स आसात, पूण म्हजो पयलो कोर्स जाल्लो इगतपुरी नासीक हांगा. आनी मागीर हांवें कोल्हापूर केला, पुष्कर राजस्थान हांगा केला. तुमकां जाय थंय करपाक मेळटा. गोंयां अजून आमकां पर्मनंट सेंटर ना, पूण गोंयांत खूब लोक आसात जे विपश्यना करतात. आनी हांगा विपश्यना कम्युनिटी खूब बरे तरेन काम करता. आनी ह्या 10 दिसां भितर तुमचो जगा कडेन कांयच संबंद आसना, तुमी फक्त तुमच्या वांगडाच असतात. आणि ज्या ज्या मनशाक असे आपले मन शुद्ध करपाचे असे दिसता त्या त्या मनशान दरेकल्यान एक 10 दिसांचो कोर्स वचून करपाचोच. आणि हलके दिसता, सामके लाईट दिसता.
1: तुम्ही सगळे सांगताले आणि माहिती देताले, तातूतल्यान माझ्या सारख्या एका सामान्य मनशाक कळले ते असे की रिएक्ट जावप ना, जगाक असा तसे पळवप. आणि आमकां सवय न्ही की हे अशें म्हणतात न्ही, डोंट जज द बूक बाय इट्स कवर, तशेंच ते. आणि हे अशें सगळे साध्य करून तुमकां जे मनाचे बळगे मेळटा तातूंत म्हाका दिसता की तुम्ही, तुमचो स्वभाव असो जाला म्हणजे शांत.
0: आयज हांव जे कितें आसा क्रेडिट ऑल गोज टू विपश्यना. एकूच सांगता, रिएक्ट जावचे ना अशें सडनली पॉसिबल जायना. सो आमी रिएक्ट जातना हाव वी रिएक्ट हे मनांक ट्रेनिंग दिवपाचे, की आमी रिएक्ट जातनाच अशे कंपॅशनेट रिएक्ट, अरे रे कितें करता हो, खून करत आसत एखादो, थांबोवपाचो तेका. पूण गुरुजी म्हणटात की खून करपी आणि जाचो खून जाता, यू हॅव टू स्टॉप. पण मनान तुमच्या हेट्रेड आसपा जायना, इट इज रॉंग, स्टॉप. पण तुम्ही असे हे वाईट ते बरे असे सडन रिएक्शन्स ज्यांना आम्ही करता नी त्यांना आम्ही
1: चुकतात,
0: चुकतात.
1: कारण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार तो वागत असतो.
0: होय.
1: सो तुम्ही आमकां खूप बरी माहिती दिली. पण ह्या प्रश्नाकडे हांव मागीर येतां. आणि एक म्हाका फोन आयिल्लो रीना नायक पणजे सावन, त्यो विचारतात एक्झॅक्टली पालकत्व, पॅरेंटिंग म्हळ्यार कितें?
0: एक्झॅक्टली पालकत्व म्हटल्यार तुमचे आतां भुरगे आसता ते तुमकां आतां 21 वर्षांनी 20 वर्षांनी ते कशे जाल्ले जाय, बाबा देशाचो बरो नागरीक जाल्लो जाय भुरगो, तेणे आपल्या पांयार उबे रावपाक जाय, हे जे जे तुमच्या मतीन आसता अशे आमी धरुया की दीस इज अ फिनिश्ड प्रोडक्ट. सो ताका तुम्ही तुमचे कितले रक्त आटयता, तुमचो

0: टायम दिता, तुमी स्वता अभ्यास करता ताचेर, बेश्टे भुरगे जन्माक घातले म्हणून कोण पालक जायना, सो तेजोय अभ्यास करचो पडटा. सो हे म्हणल्यार पालकत्व, की भुरग्याक बाबा आपूण देशाचो बरो नागरीक घडयतलो किंवा ताका सिवीक सेन्स दितलो, ताका बऱ्यो चार गजाली शिकयतलो, हे पालकत्व.
1: सो रिना नायक पणजे सावन कॉला खातीर धन्यवाद. अदिती बाय, म्हाका अशें विचारचें अशें दिसता की प्रत्येक आवय बापूय आपल्या ऐपती प्रमाण जावं आपल्या कुवती प्रमाण भुरग्याक घडयता आनी सदांच ताका जाय तसो तो भुरगो जायना, जाता अशें न्ही तो जायना. अशा वेळार तुमी पेरंटांक कितें सांगशात?
0: म्हाका सांगपाक खूब सोपें, पूण
1: एक्झॅक्टली
0: पूण कोण पेरंट्स हे एक्चुली भोगतात न्ही, तांचे दुख्ख तेच पेरंट्स जाणात.
1: मागीर अशें दिसता न्ही की हांवें कितें मेळयलें. सो अशा वेळार तुमी कितें सांगशात पालकांक?
0: अपेक्षा दवरप ना अशें सांगप खूब सोपें, पूण तरी सुद्दां हांव तें सांगतां, बिकॉज देर इज नो अदर चॉयस. पयली गजाल म्हटल्यार आपूण भुरग्याक कितें दिता इतलेंच आपणें पळोवपाचें, भुरग्या कडल्यान अपेक्षा दवरप ना. एक हांवें मराठीत सुंदर वाक्य वाचलेलें, अपेक्षा वृक्षाला अपेक्षा भंगाचीच फळे येतात. कोणाय कडल्यान तूं अपेक्षा दवर, दोनूच हे आसतात थंय आन्सर्स, अपेक्षा पूर्ण जाता, अपेक्षा भंग जाता. सो अपेक्षा ना दवरप हेच खरें. प्रत्येक जण आपापले कर्म घेवन येता, सो आवय बापायन आपल्याय फुडाराचे चिंतपाक जाय, जशे भुरग्याच्या फुडाराचे चिंतता तशे. आणि आम्ही फक्त फॅसिलिटेटर्स असतात, आमच्या शरीरातल्यान आणि मनातल्यान भुरगी येतात, आम्ही फक्त तांकां फॅसिलिटी दिवपाच्यो असतात, तितलेच हातीन असता. कर्मण्येव अधिकार असते, फुडले कांयच हातीन नसता आपल्या.
1: खूप खूप बरी माहिती तुम्ही दितात अदिती बाय. फुडलो प्रश्न विचारच्या पहिली ह्या उपरांत जे गीत.

0: अदिती, पालकत्व हो विषय घेऊन आम्ही आईच्या कार्यामुळे पुढे सरतात. साधना धारवाडकर म्हणजे सच्चेच ऐकुपी, त्यांनी म्हाका फोन केला दिवचल सावन. त्यो म्हणतात की भुरग्यांची मानसिक भलायकी, त्यांच्या खातीर नैतिक मूल्य आणि आर्थिक नियोजन हे विषय महत्वाचे असा, तर त्या विषयाचेर तुम्ही किती सांगशात?
1: पहिली म्हणल्यार हांव साधना ताईक थँक्यू म्हणटा की ती इतलें चित्ता पालकत्वा बद्दल जे जनरली लोक चितिनात. आता मानसीक भलायकी सगळ्यांत महत्वाची असा, शारिरीक भलायकी असा पण मानसिकय तितलीच महत्वाची असा. जाल्यार आवय बापायंनी आणि भुरग्यांक वांगडा एक आनापान नावाची एक साधना असता जी विपश्यनेची फर्स्ट स्टेप असता. तातून कांयच करपाची गरज नसता, 10 मिनटां बेश्टे बसपाचे आणि श्वासाचेर लक्ष दिवपाचे. आमची मानसिक भलायकी कित्याक हालता? आमचे मन एकतर भूतकाळांत वयता नाजाल्यार भविष्य काळांत वता. सो बिकॉज ऑफ दॅट आमची मानसीक भलायकी हालता. ती सपोज आमकां हालपाक नाका जाल्यार वी हॅव टू लर्न टू बी इन द प्रेझेंट मोमेंट, हियर नाव. आणि आम्ही जेव्हा श्वासार लक्ष दिता तेन्ना श्वास ही एकूच गजाल असता आमचे कडेन, टील वी डाय, जी त्या मोमेंटार आमकां हाडटा, हियर नाव आणि ह्या मोमेंटार. सो मानसीक भलायकी खातीर आनापान ही विद्या गुगल केल्यारय मेळटले, त्याचे ऑडिओस असा ते गायडेड तुम्ही मेडिटेशन करू शकता. माकाय कॉन्टॅक्ट केल्यार जाता, यू कॅन गिव्ह माय नंबर, आय कॅन गायड. सो ते करपाचे. आणि नैतिक मूल्यां भुरग्यांक जी जी शिकोवपाक जाय ती पहिली आपणे आत्मसात करपाक जाय, आपल्या वागण्यातल्यान करपाक जाय. आयज आता हांव रातचे 2 माझो घोव पासून सपोज रेड सिग्नल असा जाल्यार ही वील स्टॉप, गाडी यो ना यो तो म्हणटा रेड असा आय वील स्टॉप, वेन इट वील टर्न ग्रीन आय वील गो. सो असे जर आम्ही स्वतःच जर मॉरली खूप स्ट्रॉंग रावत नी जाल्यार भुरगीं पळोवन आपूणच शिकतात, तांकां सांगपाची सुद्धा गरज पडना.
0: देवालो कॅमेरा वायफाय इज ऑलवेज ऑन,
1: ऍब्सोल्युटली.
0: सो आम्ही लक्षात दवरपाक जाय की आम्ही एकटी ना,
1: हय,
0: आमचे देवाची सदांच नदर असता
1: असता.
0: म्हणजे हे जर आम्ही भुरग्यांक ल्हानपणा सावन एक म्हणजे एक अनुभव म्हणजे असे न्ही, आणि आम्ही स्वतः वागपाक जाय.
1: हय, कित्याक भुरगीं न्ही सांगून शिकनात, ती पळोवन शिकतात. त्यांची पळोवपाची कपॅसिटी आणि ग्रास्पिंग पॉवर खूप असता. सो आवय बापायक जर ती नैतिकतेन वागताना पळयतात न्ही जाल्यार ती आपणूच चित्तात की अरे हा म्हाका असे वागपाक जाय. पूण आवय बापूय फटी मारता आणि जर भुरग्याक सांगता की तू हे फटी कित्याक मारल्यो, मारपाक जायना, जाल्यार मागीर भुरग्याक दिसता की फटी मारप सारखे, कित्याक आवय बापूय तेच करता न्ही. भुरग्यांक कसे आसपाक जाय तसे आपणे वागपाचे.
0: आणि सदांच असे म्हणतात न्ही की आपण आपल्याक जसे लोकांनी वागवचे असे दिसतात.

0: एक्झॅक्टली
1: दुसऱ्यां
0: वागवचे.
1: आणि साधनाताईचो निमणो आर्थिक नियोजन
0: हो खूप महत्वाचा प्रश्न. आमच्या फाटल्या पिळग्यांनी आमच्या थोड्यांनी नुकसान केला असे माझे ऑब्झर्वेशन, आय मे बी रॉंग, असे ऑब्झर्वेशन की आमकां खूप कन्फ्यूज दवरलात. एक जाल्या असे सांगला की पैशाक महत्वच देऊ नका लायफान केन्नाच, मनशां इम्पॉर्टंट अशेंय सांगला आमकां. आणि मागीर आमकां हे सांगला तू हो कोर्स कित्याक करता, हे करून कितें पोट भरतले. आता पोट भरपाक जाय जाल्यार पैसो जायच न्ही. सो भुरग्यांक आपणे सांगपाक जाय की लव मनी, रिस्पेक्ट मनी, फक्त तो आमी कसो अर्न करतात ते मात्र स्टेप्स मॉरल आसपाचे. इतले सांगले न्ही भुरग्यांक की तांकां पयली हे कळटा की बाबा पैसो महत्वाचो आसा आणि कंपेरिजन नाका थंय, मनीस महत्वाचो का पैसो महत्वा, दोनूय आपापल्या ठिकाणी योग्य असतात आणि जाय. आम्ही मनीस म्हटल्या मनशाय जाय आणि पोट भरतलो जाल्यार पैसेय जाय.
1: आणि तुझ्यो सगळ्यो बेसिक म्हणजे जे तुका व्यवस्थित जाय ताका लागून पैशांचे नियोजन जाय.
0: हय, आणि नियोजन कसे करप हाचे बद्दल भुरग्यांक लहानपणातल्यानच आम्ही सांगपाक जाय, बाबा तुम्ही बँकेन खाते उघडू शकता किंवा फिक्स डिपॉझिट्स असतात, स्टॉक मार्केट असता, म्युच्युअल फंड असता. आणि तुम्ही असे चितू नका की भुरग्यांक काय कळना, त्यांच्या त्या मेंदूंनी सगळे ती बरोवन दवरतात आणि टाइम आयलो की दे यूज इट. सो आम्ही सांगपाक जाय आणि ज्यो गजाली भुरग्यांक करपाक जाय न्ही त्यो आवय बापायन उलोवपाक जाय. ते शब्द म्युच्युअल फंड असे म्हण बँक.
1: आणि म्हाका न्ही तुम्ही सांगता म्हळ्यार म्हाका असे म्हणजे खूप बरे दिसले, कित्याक आम्ही असे म्हणतात की आमच्या भुरग्यांक काय कळना पण तांकां सगळे कळटा.
0: हय,
1: म्हणजे एकूच उत्तर मागीर ताणी जे आमकां जाता ते आमकां खूप किती देऊन वता. म्हाका दिसता की माझ्या सारखं अनेक माझ्या आयकुपी भयणींचोय बी हे असतलो, अनुभव असतलो. सो साधनाताई धारवडकर दिवचल सावन धन्यवाद तुमच्या या प्रश्ना खातीर. अदिती, घड्याळचे काटे धावतात, म्हाका तुमकां एक प्रश्न विचारपाचो असो. जाऊ म्हज्या सगळ्या मानेस्तांक विचारता, समजा तुम्ही या फिल्डान नाशिल्ली जाल्यार तुम्ही कोण जावपाचे?
0: एक तर हांव फूल टाइम रायटर जावपाचे, कित्याक म्हाका बरोवप खूप म्हणल्यार खूप आवडटा. ना जाल्यार हांव सिंगर जावपाचे. म्हाका ह्याचे नॅशनल गव्हर्नमेंटाचे हे मेळटाली, स्कॉलरशीप मेळटाली फॉर क्लासिकल वोकल, पण मागीर दुर्गम गावातल्यान आयल्या कारणान मागीर म्हणजे ते शिक्षण खंय तरी उरले आणि हांव एकॅडमिक्सानच पुढे गेले. त्यांना तोय एक पेरेंटिंगाचो इश्यू असलो की खंय पोट भरता तेच शिक्षण शिकप, म्हणल्या शाळा महत्वाची, बाकीचे महत्वाचे ना. आणि आता आम्ही भुरग्यांक एक्झॅक्टली ऑपोजिट सांगतात की बाबा यू फॉलो युअर पॅशन, खंयचे एक फील्ड घे तातून एक्सलंट जा. पण त्यांना तसं टाईम नसलो, पेरेंटांची चूक म्हणिना हा काळच तसं आशिल्लो,
1: परिस्थिती तशी, शिक्षणाकूच महत्व आशिले. आता ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आयल्या, अदिती एक म्हणजे आता उलयतानाच सुचले की ह्या विषयाचे तुमचे किती मत?
0: न्यू एज्युकेशन पॉलिसी बरे असा, म्हणल्यार भाषांक त्यांच्यानी महत्व दिला आणि भाषा हो माझा सामको आवडीचो विषय. सो ते एक बरे असा आणि भुरग्यांक चॉईस असा खूप, आता जाय ते घेऊ शकतात भुरगे.
1: सो तुम्ही म्हणे की आपण ह्या फिल्डान नाशिले जाल्यार फक्त बरोवपाचे, विषय किती असतलो आशिल्लो? पालकत्व.
0: पालकत्वाकडे हांव असे एक्सिडेंटली पावले, पण माझा ऍक्च्युअल विषय हांव विनोदी खूप बरे बरयता आणि हा खूप बरे रोमॅन्टिक बरयता.
1: म्हाका दिसता की अदिती बर्वे हे नाव आमकां गोंयकारांक नवे न्हय, आणि तुमचे खूप लिखाण वाचतात, तरी सुद्धा तुमचे पुस्तक प्रिय अहिल्या हे खूप लोकप्रिय ठरले. तुम्ही पेपरांचेर बरयताले ताजे हो विषय तुमकां कित्याक सुचलो? अहिल्या हे तुमच्या चलयेचे नाव.
0: हय, सो जेन्ना अहिल्या झाले त्यांना असे म्हाकाय असे हे असले की हांव भुरग्याक किती किती शिकयतले. आणि त्यांना असं टाईम आशिल्लो की किती तरी हांवे असे ऐकले की लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल, आणि ते असे माझ्या मनात सामके गेले की सपोज फाल्यां म्हाका किती झाले जाल्यार माझ्या भुरग्याक म्हाका ज्यो गजाली शिकवपाचे असतात न्ही त्यो कशो पावतल्यो जाल्यार हांवें ताका पत्रां बरोवन दवरलेली बरी. सो हांव ते कॉलम स्टार्ट केलो आणि त्या दरम्यान म्हाका

0: अशें दिसलें की म्हाज्या भाशेन आनीकूय पालक आसतले जांकां हाचो उपयोग जावंक शकता. सो मागीर ते पेपरान बरोवपाक सुरू केले आनी पेपरान बरोवपाक लागल्यार म्हाका खूब
1: अशें कित्याक दिसलें की आपूण आपल्याक कितेंय जालें जाल्यार, कारण म्हाकाय सदांच
0: दिसता सगळ्यांक दिसता ते
1: अशें दिसता म्हाका कितें जालें जाल्यार म्हज्या भुरग्यांचे कितें काय म्हणून
0: सगळ्यांक ते दिसता केन्ना ना केन्ना तरी
1: एक क्षण तसो येता न्ही.
0: हय
1: सो म्हणून तुमी
0: हय मागीर जेन्ना अशे विचार येतात न्ही तेन्ना कितें तरी क्रिएटीव करून न्ही ती नेगेटिव्ह का असा ती एनर्जी न्ही ती एनर्जी चॅनलायज जावपाक जाय. सो आणि फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीन ती बऱ्या गजालीक चॅनलायज झाली. हा रडत बसूंक ना की फाल्यांच मरतले ते 2017 गजाल ती आणि आता 2026 पण तेका लागून ते एक बरी कलाकृती माझे कडल्यान झाली. तातून खूप विषय हांवें मांडल्यात पालकत्वाचे.
1: आणि मला दिसतं की प्रत्येक आवयक प्रत्येक पॅरंटाक ते तुमचे पुस्तक खूप किती शिकवून वसले. लिखाण हाच्या व्यतिरिक्त तुमचा छंद?
0: लिखाणाच्या व्यतिरिक्त टिचिंग हांवें ऑलरेडी सांगले की इट्स माय पॅशन म्हणून. आणि लिखाण आणि लिखाणाक मजबूत दिवपी म्हटल्यार वाचन. हांव वाचनाशिवाय जगूक शकना. कितेंय असू रद्दी असल्यार पासून ती नजरे सकयल्यान वता आणि मागीरच ती रद्दीन वता. इतले म्हाका विशय असा हय वाचपाचे. आणि सगळ्या भाषांनी म्हणजे इंग्लिश हिंदी मराठी कोंकणी आणि संस्कृत म्हाका ओरिजिनल टेक्स्ट वाचपाक जाय म्हणून आता हांव संस्कृत शिकता अजून. आणि पाली शिकता बिकॉज विपश्यना बुद्धाची शिकवण. सो बुद्धान जे कितें सांगला ते
1: म्हाका एक फोन आयिल्लो माया प्रभुदेसाय हे म्हजे सदचेच आयकुपी. ती म्हणटात की आदिती मॅडमीचो आवाज ऐकून खूप बरे दिसले.
0: थँक्यू.
1: विपश्यना ही आयची खरी गरज. सो ताणी तुमकां खूप खूप धन्यवाद म्हणा. आता विपश्यना माया प्रभुदेसाय तुका देव बरे करू. हांव म्हणटा की विपश्यना हो खूप फुडलो प्रकार झालो. आता न्ही एका जाग्यार बसप हेच एका बायले कडल्यान जायना.
0: हय
1: अशा वेळार तुम्ही कितें सांगशात?
0: हा खूप बरो प्रश्न असा.
1: कित्याक न्ही आता पळय तुम्ही म्हणजे प्रत्येक बायलेचे ते तिका घर भुरगी मागीर तिचे सगळे घरातली कामां कर्तव्य आणि तिची नोकरी किंवा धंदो व्यवसाय.
0: हय
1: सो एका जाग्यार बसप हे आयच्या काळात खूप कठीण झाला. सो अशा वेळार तुम्ही कितें सांगशात? कारण तुम्ही विपश्यना म्हणजे श्वास बसप ह्यो सगळ्यो गजाली करपाक आयच्या बायलेक टायमूच ना न्ही.
0: करेक्ट. प्रश्न तुमचो सामको आवडलो म्हाका. पहिली म्हणल्यार माया ताईक थँक्यू आणि ह्या प्रश्ना बद्दल तुमकां थँक्यू. कित्याक खूप जणांच्या मनान आयला असतलो. टेक्निक कळसर 10 मिनटां काढपाचीच म्हणटा हांव. कळसर म्हणल्यार कितें बाबा करपाचें आसा जाल्यार श्वासार लक्ष दिवपाचें आसा. आणि एम कितें आमचो की प्रेझेंट टेन्सान रावप इतलोच एम आसा. सो बेस्ट करप म्हणल्यार कितें? आमी जें काम करता न्ही तें फोकसान केल्यार सुद्दां ती सुद्दां एक प्रकारची साधनाच आसता. रांदता जाल्यार खूप आनंदान तें रांदप. 10 कडेन टी व्ही पळयलो ते रेडिओ केलो
1: देवाक दिवो लायताना सुद्दां अशें दिसता की देवा म्हणजे ते उरले काम ते उरले आणि बसत जाल्यार टायम वेस्ट जाता ही फिलिंग आयच्या बायलेक आसा.
0: हय
1: बरोबर. हांव बसले जाल्यार म्हाका दिसता की देवा म्हजे 2 कपडे इस्त्री मारून जातले आशिल्ले. सो अशा वेळार तुम्ही कितें सांगशात? ती 10 मिनटां काढूकच जाय.
0: ते 10 मिनटां टेक्निक कळटा म्हणसरच काढपाची. 10 मिनटां काढल्यार उत्तम. पूण आता दिवो लायतना सुद्दां तुम्ही ते इस्त्रीचो विचार करप चुकीचे. दिवो लायतना एकूच मिनिट न्ही ते. त्या मिनटाक फक्त दिवस लावप. इतले जरी केले न्ही तरी यू आर 1 स्टेप अहेड. मागीर इस्त्री करताना फक्त इस्त्रीच पळोवपाची. ओके बरें आसा. कित्याक मल्टी टास्किंग म्हणून एक बायलांचेर हे सुपर वुमन वुमन मल्टी टास्क बी अशें म्हणटात. पण अकॉर्डिंग टू मी मल्टी टास्किंग हे एक मिथक आसा. ती खरी गजाल न्ही. आमचो मेंदू आसता न्ही देवान बनयला तो असो तयार केला की आमकां एका टायमार न्ही आमचो मेंदू एकच गजाल प्रोसेस करू शकता. सो जेन्ना तुम्ही दिवो लायतना इस्त्री करपाचो विचार करता न्ही तेन्ना ॲक्च्युली आमचो मेंदू दिवो लावपाचो प्रोसेस स्टॉप करून इस्त्रीचे चित्ता तो स्टॉप करून परत दिव्याचेर येता आणि परत आमचे देवाकडे वचपाचे.

0: म्हणलं की ते आमची पहिली भिकमंगी प्रवृत्ती म्हणता पण तशी असतात, द्या मला हे दी, द्या मला ते दी. पण त्याच्याऐवजी सपोज देवान तुम्ही मला हे दिला त्याबद्दल कृतज्ञ असा हा, हे जरी केले नी तरी कृतज्ञता हो सुद्धा एक साधनेचोच भाग असा. सो तसे करपाक जाता. आणि एक आम्ही जेव्हा कोणाक तरी रावता, सपोज डेंटिस्टाकडे गेली रावचे पडता, नी बसीन वता ट्रॅव्हल करता, हा सो त्यांना तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष देऊ शकता विदाऊट क्लोजिंग युअर आयस. म्हणून म्हणता पहिली टेक्निक शिकून घेऊची, मागीर श्वास तुमच्या वांगडाच असा, नी दिवपाचे लक्ष जसे जाय तसे. आणि श्वासावर लक्ष दिले की किती जाता, सपोज तुमका भय दिसलो सडनली किंवा राग आयलो, आणि इफ यू कम टू युअर ब्रेथ आणि त्या हेतून तुवें फक्त इतले म्हटले अरे मका राग आयलो, इतले जरी एक्सेप्ट केले नी जाल्यार रागाची जी 90% ताकद असता नी ती थंय सोपता आणि तुमचे रिलेशन्स सालवार जातात, सेव जातात. सो इट हेल्प्स दॅट वे.
1: कॉमन मनशाकडे जायना नी राग आयलो ते हांव एक्सेप्टूच करना, हांव राग आयलो त्याचे हांव कारणां सोदता
0: आणि योग ना म्हणता पहिली मका राग योग ना अशे
1: तो तसो वागलो म्हणून तसे झाले जावपाक जायना. अदिती खूप म्हाका मी शांतपणान ऐकून जे दिसता कांयच विचार नसताना तरी सुद्धा म्हाका एक प्रश्न येता की केन्ना तरी तुका राग येता?
0: हय
1: आवाज चडटा.
0: हा राग येता
1: आणि चढप हे एक कॉमन अशे नी.
0: हय हय आवाज चढता.
1: आता पळया एक आवय सगळे काम करून घरा वता आणि ती किती तरी एक एक्सपेक्ट करून वता की घरा म्हाका अशे मेळटले, त्यांना घरातल्या लोकां कडल्यान जावं भुरगी जावं तिचो घरकार जावं घरातली मनशां जेव्हा तसे अपेक्षित वातावरण मेळना त्यांना मागीर तिचे सगळे टायर पंक्चर अशा वेळार म्हणजे किती अशे किती करप?
0: हा एक म्हणल्यार म्हाका घरान खूप सपोर्ट असा माझ्या घोवाचो आणि चलयेचो. माझ्याकून म्हाका दिसता माझे घर घोव आणि चली बरे भशेन दवरतात किंवा करतात. सो हांव खूप कृतज्ञ असा. दुसरे म्हणल्यार आता राग येवपाचो, राग येवप आणि आवाज चढप ह्यो दोन म्हाका वेगवेगळ्यो गजाली असतात. पहिली एक आशिल्ल्यो बिफोर विपश्यना, राग आयला आवाज चडटालो. आता चलयेचेर हांव तापना, म्हाका याद ना केन्ना तापला लास्ट ते. कितेंय आसू ते एक हांवें व्रत कशें धरला की हात जाल्यार नाच उगारप, तापप ना तेजेर तापना. आणि दुसऱ्याचेर तापपाची वेळ आयल्यार सुद्धा आय फोकस ऑन माय ब्रेथ आणि जे कितें आसता न्ही ते शांतपणे सांगपाक जाता. आता भुरग्यांचेर हांव तापता पूण कशें जाणा, मनान हांव तेन्ना शांत आसता सारकें. हांव पयलीं म्हाका विचारता अदिती तुजो इगो हर्ट जाला म्हणून तूं तापता का तुका खरेंच त्या भुरग्याचें बरें जाल्लें जाय? कित्याक तुका एक मनीस आसा आनी ताका फक्त चायनीसूच कळटा, तूं कोंकणीन जाय तें सांग ताका कळचें ना न्ही, ताका चायनीसूच कळटा. सो थोड्या भुरग्यांक तापल्यारूच कळटा नाल्यार ती आयकनात. सो मनान राग नासता तेन्ना म्हाज्या, हा मनान हांसत आसता ते वयर आणि मागीर तापले भुरगे ऐकले की मागीर सोमते तेका सांगता हांव बाबा हे कित्याक लागून ते. सो तू कूल उरता, तुझो प्रेशर वाढना अँड थँक्स टू फोकसिंग ऑन युअर ब्रेथ आणि विपश्यना.
1: तू उलयता न्ही तेजेर म्हाका याद झाली की पयली म्हणताले न्ही की राग आयलो की एक ते धा मेज.
0: करेक्ट.
1: म्हाका म्हज्या घरातली जाणटेली म्हणटाली तेन्ना ते एकाक मगो अदिती लाभ म्हणटाले.
0: हय हय
1: लाभ दोन लाभ दोन चार इवन पैशे मेजताले न्ही तेन्ना लाभ म्हणटाले. सो म्हाका दिसता की तुझी जी ही संवय, म्हणजे आमी विपश्यना किंवा बाकीचे अशे कांयच उलयनासतना जर एक साधे म्हणूया की तुझ्या मनाचेर कंट्रोल दवर, शांतपणान विचार कर, रिएक्ट जाऊ नका, जाल्यार तुझ्यान खूप किती साध्य करू येता. एक 6 मिनटां आमच्या हातात असा, तुझ्या आवडीच्या गीताची एक लहानशीच झलक.

0: अदिती जिणेचो सारसंग बीन रंग फिल्मातले हे गीत ते हांव काडटा फेड आउट करता. एक चार मिनटां आमच्या हातात आसा. एक प्रश्न म्हाका मनान आयलो. आमी म्हणटात न्ही की आमी सुपर वुमन, तुजे कितें मत?
1: तू रागार जावची ना जाल्यार दीदी सांगता
0: की
1: आपूण सुपर वुमन आसप अशें दिसप हो माझ्या दृष्टीन एक रोग. दादले कित्याक सुपरमॅन जायनात तर तशें पॉसिबल ना एक्च्युली. म्हणल्यार ताका लागून न्ही बायलां बेगीन जाणटी जातात, बायलांचें मानसीक स्वास्थ्य बेगीन खराब जाता. पयली आमी ह्या रोगांतल्यान सिंड्रोम तो खूप रोग एकठांय करून जाल्लो रोग तो की आय एम सुपर वुमन, हांव सगळें मॅनेज करूं शकता. पूण ते मीथ, ते खरें ना. आमच्यान जाता न्ही तितलेंच करप आनी जेन्ना जायना
0: इतले सुंदर तरेन सांगता. पूण मी हांव तुका जस्ट मदी हे करता, हे जे हांव पण आसा न्ही खूप चुकीचे
1: सांगे.
0: म्हाका दिसता की तू कित्याक हे शिकले हांव नको, पूण हांव अशा कारणांक लागून शिकले की म्हज्या आकाशवाणीन म्हाका आमी म्हणून शिकयले. ते तुका चेंज जाता तुजे सगळे. हांव आसना, आमी आसता. घरान सुद्दा आमी एकटी कांयच करना, सगळी जाणां सभोवताली आसता. सांग फुडें अदिती.
1: आनी एक ते बायलेक शिकोवन धाडटात, म्हळ्यार चलयेक शिकोवन धाडटात की तुका ते घर सांबाळपाक जाय, सगळें करपाक जाय. पूण जर पयलींच्यानच आमी आमच्या चलयांक आनी चेड्यांकूय जर सपोज सांगले की बाबा ना, संवसार जर दोगांचो आसा न्ही, दोगांनी करपाक जाय, जाल्यार हे सुपर वुमनपणां बी मातशी कमी जातली. कित्याक ताका लागून बायलां कितली दुख्खी आसतात. कित्याक तांकां जर एखादी गजाल जमना न्ही जाल्यार ती खूब दुख्ख घेवन रावतात. आनी मागीर
0: तू अदिती तुवें म्हळें तशें की जाणटेपण खूब बेगीन
1: बेगीन येता, रडटात ती,
0: डिप्रेशन सगळें येता. सो हाचेर कंट्रोल दवरपाक मीपणाची भावना ना करणं खूब गरजेचे.
1: आनी जाता तितले करपाचे, मोगान करपाचे. करू नाका म्हणिना हांवान जाल्यार
0: अदिती. देड मिनीट आसा आमच्या बायलां खातीर तुजो संदेश.
1: बायलां खातीर आनी स्पेशली मम्मी ज्यो जातल्यो किंवा आसात तांच्या खातीर हो संदेश हो की तुमकां जशी तुमची भुरगीं जाल्ली जाय न्ही तशी तुमी पयली जायात एक गजाल. आनी भुरग्याचेर विश्वास दवरात, भुरग्याक सांगात की तुज्या कडल्यान कितेंय चूक जाल्यार चुकीक एक वेळ माफी नासतली, पूण हांव सांबाळटलें तुका. तो एक विश्वास आसपाक जाय. म्हणल्यार भुरग्यान चूक पासून केली जाल्यार भुरगे येवन सांगता, कन्फेस करता. ते आयज काल खंय तरी म्हाका दिश्टी पडना.
0: आनी हेच तांचे सांगप किंवा कन्फेस करप हे फुडें ताजे जिणूय बदलपाक शकता. अदिती खूप खूप धन्यवाद तुज्या व्यस्त कामकाजाच्या हातूंतल्यान तुवें आमकां वेळ काढून हांगा आमच्या कडेन संवाद साधलो. धन्यवाद. देव बरें करूं.
1: देव बरें करूं दीदी. थँक्यू सो मच.
0: FM रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही आशिल्ली लायव्ह फोनी नस्तुरी. मुखेल सोयऱ्यो आशिल्ल्यो शिक्षिका लेखिका अदिती बर्वे. पॅरंटींग ह्या विशयाचेर हो संवाद आशिल्लो तुमच्या सांगातान आशिल्ले. हांव चारुशिला निरोप घेता. नमस्कार. देव बरें करू.
2: एक वराचेर आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता हिंदीतल्यान खबरो आनी एक वर जावन पांच मिनटांचेर मुखेल खबरो.
3: तमिलनाडु में सी जोसेफ विजय के नेतृत्व वाली तमिलगा वित्री कड़गम सरकार ने विधानसभा में विश्वास मत हासिल कर लिया है. 144 विधायकों ने सरकार के पक्ष में मतदान किया जबकि 22 विधायकों ने विश्वास प्रस्ताव के खिलाफ मतदान किया. प्रमुख विपक्षी दल डीएमके ने कार्यवाही के दौरान विधानसभा से

नमस्कार, हांव स्वाती बोरकार. हे आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम आशियातल्या संकटाच्या फाटभुयेर परकी चलन वाटोवपाक लोकांक इंधनाची बचत करपाचे आनी विदेशी उत्पादनांचो वापर कमी करपाचे आवाहन केला. नीट परिक्षेचे पेपर लीक जाल्ल्याची चौकशी करपा खातीर सीबीआयचो पंगड जयपुरांत पावला आनी राजस्थान पुलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपान सुमार 24 लोकांची चौकशी केल्या. चौकशेचो

तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची कानळा वोवळा आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर. फुडले कातार सी डी सिल्वा हांच्या ताळ्यान.

0: कानळा वावळा कार्यावळीन या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे. येयात
2: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी आकाशवाणी.
0: कानळा ओळा कार्यावळीन तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले कातार.

जो रोज हांच्या ताळ्यान हे कातार तुम्ही आयकले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही आयकता तुमच्या आवडीची कानळा वोवळा. आयकुया फुडले कातार रॉबिन वाज आणि बेटी नाज हांच्या ताळ्यान.

विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थमंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगिओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचार विनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनी यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्रीपदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला. 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआय

श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ

चं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधी

0: अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिष्ट यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादे जनरलवेल्यांना मी उलयता. ऐकूप्यानो आता जाणं जाऊन घेऊया फुडल्या कार्यवळींची रूपरेषा. दोन वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लिश, 2:15 मिड डे न्यूज इन हिंदी. चित्रसंगीत ऐकूपाक रावात 2:30.

सुनीती तेलंग हांच्या आवाजांत हें गीत तुमी आयकले. गीतकार उदय भेंब्रे. सदाफुली कार्यावळ फुडें व्हरताना आतां आयकुया हेमा सरदेसाय हांचो आवाज. युसूफ शेख हांची गीतरचना.

0: तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची सदाफुली, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर. कार्यावळीन या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा कडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.

जोश या फिल्मातले गीत तुम्ही ऐकलंय अभिजीत ह्यांच्या आवाजात. संगीतकार अनु मालिक आणि गीतकार समीर. हिंदी फिल्मी संगीताचं आस्वाद तुम्ही घेता ऐकत चित्रसंगीत. ऐकूया फुडले गीत देवदास या फिल्मा खातीर श्रेया घोषाल हांचो आवाज, इस्माईल दरबार हांचे संगीत आणि नुसरत बद्र हांची गीतरचना.

0: चित्रसंगीत कार्यावळीन या खिणाक घेऊया लांचोच विसव.
1: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्या.
2: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हाव.

या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले साधना सरगम आणि मधुश्री यांचा आवाज, संगीतकार ए आर रहमान आणि गीतकार गुलजार. आता ऐकूया चित्रसंगीत कार्यावळीतले निमाणे गीत.

नमस्कार, हांव स्वाती बोरकार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. अल्पसंख्यांक वेव्हार मंत्रालय फाल्यां नवी दिल्लींत भागीदारी से भाग्योदय ह्या दृश्टीकोना खाला विकसीत भारता खातीर अल्पसंख्यांक कल्याण समावेशी उदरगतीचेर राष्ट्रीय परिशद घडोवन हाडटले. ब्राझीलाचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा हांच्या सरकारान संघटीत गुन्यांवांक आडावपा खातीर देशभरात व्हडली मोहीम ब्राझील अगेन्स्ट ऑर्गनायज्ड क्रायम प्रोग्राम ह्या नांवान तयार केल्या. तंत्रज्ञान स्टॉकातल्या लुकसाणाक लागून बॅचमार्क S&P 500 आनी तंत्रगिन्यानाच्या आदारान चलपी नॅसडेक कॉम्पोजीट काल बंद जालो. कार्मिक भौशीक कागाळी आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंगान आज नवी दिल्लीत 16व्या पेन्शन अदालताची सुरुवात केली. श्रीलंकेत प्रतिकूल हवामान चालू आशिल्ल्यान पावस आणि नेटान व्हावपी वारे हाका लागून 1 लाख मरण आयले आणि 62 कुटुंबांक त्रास झालो. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हळ्यार CBSE हांणी 12वी परिक्षेचो निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतथळाचेर डिजी लॉकर आणि उमंग एपाचेर निकाल तपासू येता. भांगर आणि रुपयाच्या दरात आज 6% मेरेन व्हड प्रमाणात वाढ झाल्या. दर 10 ग्राम 1,62,597 रुपयांनी वाढतला. आणि खेळात, आयपीएल क्रिकेट सर्तीत आज रायपुरात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या आड सांजवेळा 7:30 वरांचे मॅच सुरू जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: अनेक अपघात होतात. शेकडो वर्ष जुने पूल आणि लोहमार्गांना नियमित देखभाल आणि निगा लागते. अजूनही काही ठिकाणी चालू असलेल्या ब्रिटिश राजवटीतील अडसर आहेत. अनेकदा अशा हाताने चालविल्या जाणाऱ्या संकेत प्रणालीमुळे अपघात होतात. वर्षागणिक रेल्वेगाड्यांच्या वेगात होणारी वाढ लक्षात घेता या प्रणाली अद्ययावत करणे अतिआवश्यक आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या प्रचंड प्रमाणातील भांडवलामुळे हे काम होत नाही. काही अंशी यात सुधारणा होत आहेत. असे असतानाही गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेने आपली आर्थिक स्थिती सुधारणे सुरू केली आहे. रेल्वेचं प्रमुख उत्पन्न मालवाहतूक आहे. दरवर्षी कोट्यावधी टनांची मालवाहतूक रेल्वेद्वारे केली जाते. यामध्ये प्रामुख्याने धान्य, कोळसा, सिमेंट, स्टील, खनिज, बांधकाम साहित्य, संरक्षणाची सामग्री आदींचा समावेश आहे. आता खास मालवाहतूक करण्यासाठी दिल्ली ते मुंबई असा रेल्वे फ्रेट कॉरिडॉर म्हणजेच रेल्वे मालवाहतूक मार्ग उभारण्याचं काम चालू आहे. ते पूर्ण झाल्यावर रेल्वेच्या उत्पन्नात आणि फायद्यात वाढ होईल. राजधानी एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेस या भारतीय रेल्वेच्या सर्वात वेगवान व आरामदायक प्रवासी सेवा आहेत, पण यावरील वाहतुकीवर स्वस्त विमान प्रवासाचे सावट आहे. ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या गाड्यांपेक्षा अनेकदा व्यावसायिक प्रवासी विमान प्रवास जास्त पसंत करतात. यात जर विना तिकीट प्रवास करणारे असतील तर रेल्वे कधी प्रगती करू शकणार नाही. म्हणून प्रत्येकाने रेल्वेचे नियम पाळून तिकीट काढून प्रवास केला तर या समस्या कमी होतील. ज्या रेल्वेने आपल्याला एवढं सगळं दिलं, ज्या आठवणी दिल्या, जे प्रवासातील आनंदी क्षण जोपासण्याची संधी दिली, त्या रेल्वेबद्दल आपण प्रवासी म्हणून काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आपल्या घराबाहेर मिळेल तिकडे आपल्याला कचरा टाकण्याची सवय लागलेली असते. त्याचप्रमाणे आपण प्रवास करताना रेल्वेबाहेर सुद्धा कचरा फेकून देतो. तो लोहमार्गावर जमणारा हा कचरा वर्षानुवर्षे तसाच पडून राहतो. रेल्वेमध्ये अचानक चेन ओढणे चुकीचे आहे. प्रवासी म्हणून प्रथम आपण ही अस्वच्छता आणि वाईट सवयी टाळल्या पाहिजेत. 10 ते 16 एप्रिल रेल्वे सप्ताह पाळला जातो. याचा उद्देश हा आहे की लोकांमध्ये रेल्वेबद्दल जनजागृती व्हावी, तिचा प्रवास कळावा, तिची प्रगती समजावी. रेल्वे आपल्याला जग दाखवते. छोट्याशा रुळावरून सुद्धा सुरळीत कसं जाता येतं ते सांगते. कमी जास्त, लहान मोठा या चौकटीतून बाहेर काढून सगळ्यांना बरोबर घेऊन जाते. धावणारी रेल्वे आपल्याला गती काय असते ते दाखवते. रेल्वे आज आपल्यासाठी प्रगतीच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्यासाठी प्रवासी म्हणून आपण काय करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. आपणही आपल्या जीवनात रेल्वेसारखं सतत कार्यरत राहिलं पाहिजे. हा संदेश भारतीय रेल्वे आपल्याला देते. रेल्वे आपल्याला फक्त प्रवास घडवते असं नाही, तर आजच्या युवा पिढीला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न रोजगार, हा रोजगार सुद्धा रेल्वे आपल्याला देऊ शकते. आतापर्यंत रेल्वेने लाखो लोकांना रोजगार दिले आहेत. सफाई कामगार ते अभियांत्रिकी विभाग असो, आतापर्यंत रेल्वे विभागामध्ये सुमारे 13 लाख कामगार सेवेत आहेत. अशा प्रकारे अनेक परिवार या रेल्वेची सेवा करत आहेत. रेल्वेच्या भरतीबद्दल वेळोवेळी वृत्तपत्रे आणि इंटरनेट माध्यमाद्वारे माहिती दिली जाते. युवा मित्र मैत्रिणींनो, तुम्हीही जर रेल्वेच्या नोकरीसाठी पात्र असाल तर अवश्य अर्ज करा. न जाणो तुम्हाला रेल्वेच्या लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी कॉल येईल. तुम्ही सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडाल आणि भारतीय रेल्वेचे एक महत्वाचे कर्मचारी व्हाल. तेव्हा रेल्वे भरतीवर लक्ष ठेवा आणि महत्वाचं म्हणजे वेळ मिळेल तेव्हा रेल्वे प्रवास करून आपल्या देशाबद्दल अवश्य जाणून घ्या.
1: आताच आम्ही मराठीतल्या युवाणी कार्यक्रमामध्ये स्नेहा रामा गावडे यांनी दिलेली भारतीय रेल्वे याबद्दल माहिती ऐकली. आता ऐकूया मराठीतील काही गाणी.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

शोधांचेर 5% शुल्क तर प्लॅटिनमाच्या शोधांचेर 5.4% शुल्क आकारतले. नीट परिक्षेची प्रश्नपत्रिका फुटिल्ल्याच्या कथीत प्रकरणाची चौकशी करपाक सीबीआयचो पंगड जयपुरात दाखल झाला. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आज सकाळी चिलीचे परराष्ट्र मंत्री फ्रांसिस्को पेरेज मेकेना हांची भेट घेतली. आयपीएल क्रिकेटांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज सांजे रायपुरांत कोलकाता नायट रायडर्सा आड खेळटले. खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आता ऐकूया फाल्या विदर्भाच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:53 रामगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती या कार्यावळीत गोयात अन्साचे अतिरिक्त उत्पन्न आणि ताचो फायदो या विषयाचेर गीता वेलिंगकर हाणी दिल्ली माहिती ऐकूंक रवात फाल्यां सकाळी 6:45. फाल्यां सकाळी 6:50 संजीवनी कार्यावळीत मूत्रविकार या विषयाचेर डॉक्टर आदित्य बर्वे हाणी दिल्ली माहिती ऐकूया. समाचार प्रभात 8:00 8:15 मॉर्निंग न्यूज इन इंग्लीश. चित्रसंगीताची कार्यावळ 8:50 ऐकूंक रवात. 9:30 मराठी गीतांची कार्यावळ ऐकूंक मेळटली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ फाल्यां सकाळी 10:30 ऐकूंक रवात.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतयता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

0: आजच्या तिन्ही सांजा कार्यक्रमामध्ये ऐकूया श्री कृपेने या विषयावर संदीप मणेरीकर यांचं व्यक्तिचित्रण.
1: प्रत्येक गावात एक वाडी असते, त्याला आवाठ असं म्हणतात. असंच आमच्या गावात एक आवाठ आहे. या आवाठात नाना तऱ्हेची आणि नाना स्वभावाची माणसं असतात. यातील एक म्हणजे मन्या. ह्या मन्याला मराठी बोलण्याची खूप आवड आहे. त्याला नीट मराठी बोलता येत नाही. त्याला भजनाचीही आवड आहे, तशीच त्याला माईकवर बोलण्याची हौस आहे. त्याला आवाठात मनोआबा म्हणून ओळखतात. खरं तर त्याच्या पुढ्यात लोक त्याला तसा मान देतात, पण मागून मात्र त्याचा उल्लेख मनो असाच करतात. खरं तर आवाठात कोणाचंच खरं नाव कोणाला माहीत नसतं. सगळेजण एकमेकाला टोपण नावानंच ओळखतात, पण हे टोपण नावसुद्धा त्याच्या मूळ नावाचं विडंबनच केलेलं असतं. तर मन्या हे सुद्धा असंच कुठल्या तरी टोपण नावाचं विडंबन असावं. अस्सल मालवणी माणूस कसा असतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा मन्या. इरसाल, बेरकी आणि तोंडात नेहमी अस्सल शिव्या. ह्या मन्यानं अंगात कधी शर्ट घातलेला आम्ही तरी पाहिलेला नाही. अंगावर नेहमी नाडीची निळ्या रंगाची चड्डी, तिच्या उजव्या बाजूला खिसा, त्या खिशात नेहमी एक काड्यापेटी आणि 30 नंबर विडीचं बंडल. कोणी बोलणारा किंवा ओळखीचा भेटला की विडी दातात धरून ती पेटवायची आणि तोंडातच डाव्या बाजूच्या 2 सुळ्यामध्ये ठेवून बोलायची त्याची पद्धत. त्याचं तोंड म्हणजे शिव्यांचं गटार. 2 शब्दांच्या मध्ये एक शिवी हमखास ठरलेली. बोलताना किंवा कोणाला हाक मारतानाही तो शिवीनंच सुरुवात करायचा. निळ्या चड्डीवर काळा कुट्ट उघडा बंब, थोडासा बसका पण जाड देह. त्याला दारू पिण्याचीही सवय होती. रोज संध्याकाळी गावातून जाणाऱ्या महामार्गावरून तो नेहमी केवळ एका निळ्या चड्डीवरच जात असे व येत असे. एकदा रस्त्यातच त्याची व माझी गाठ पडली. त्याने मी काही बोलण्या अगोदरच एक प्रश्न केला. अरे, तुला कधी असा प्रश्न पडत नाही का की हा मन्या आबा नक्की काय कामधंदा करतो? त्यावर मी त्याला, नाही बाबा, अजून तरी मला तसला प्रश्न कधी पडलेला नाही आणि मला तुझे ते कोणतेच धंदे नकोत, असं उत्तर दिलं. मात्र माझ्या या उत्तरावर गप्प राहील तर तो मन्या कसला. त्यानं पुढे आपली टेप चालू केली. तू आता म्हणशील की हा मन्या नक्की काय करतो. मी कोणाच्या तरी मदतीला जातो तेव्हा मला कोणी मीठ भाकर देतो ती मी खातो, पण मजुरीला म्हणून मी कोणाकडेच कधी जात नाही. आज माझं वय कमीत कमी 50 ते 51 वर्ष आहे. माझ्या मोठ्या मुलाचं लग्न करून मी दिलं. त्यात मला कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये खर्च आला. त्यानंतर मी माझ्या मुलीचं लग्न केलं, त्यासाठी मला कमीत कमी 1 लाख रुपये खर्च आला. तुला आता खरं सांगतो की मला रोज किमान 25 रुपयांची दारू लागते आणि आत्तासुद्धा मी घेऊन आलेलो आहे. दारू घेतल्यानंतर माणूस खरं बोलतो हे वाक्य मला त्यावेळी पटलं. ही सवय मला वयाच्या 10व्या वर्षापासून लागली. मला वाटतं मने हे अभिमानानं सांगत असावा. आत्तापर्यंत या दारूचा हिशेब केल्यास त्यात माझे किमान 2 ते 3 लाख रुपये गेले असतील आणि या एकूण सगळ्यांचा हिशोब केल्यास यात माझे कमीत कमी 5 लाख रुपये तरी गेलेले आहेत. मग मी हे सारे पैसे कुठून आणले?

हे सारं रामायण त्याने कमीत कमी शब्दात मला सांगितलं. मी त्याला भाबडेपणाने प्रश्न केला, कुठून? या प्रश्नाने त्याच्या चेहऱ्यावर आता खुशी आली. खरं तर माझ्याकडून त्याला हाच प्रश्न अपेक्षित होता. विडीचा धूर त्यानं आकाशात सोडला. त्यानं अरे ज्याने दिल्याच चोची देईल तोची चारा, बहुतेक याच ओळीसाठी मन्यानं हे सारं रामायण सांगितलेलं असावं. माझ्या डोक्यात जे काही ब्रह्मज्ञान आहे ते सगळं तुला एक दिवशी सांगतो, पण तू फक्त एक दिवस माझ्या घरी मुद्दाम सवड काढून ये, मन्याने सांगितलं आणि मन्या निघून गेला. अर्थात त्याचं हे तत्वज्ञान ऐकायला मी काही त्याच्या घरी कधी पोहोचलो नाही. अशा या मन्याला संगीताची फार आवड आहे, गाणं म्हणण्याचं वेड. याबाबत तो सांगतो की माझ्या आवाजासारखा आवाज या पंचक्रोशीत आणखी कोणाचाच नाही. पण त्याला पंचक्रोशीचा अर्थच माहीत नव्हता. पंचक्रोशी याचा अर्थ पाच घरव असा त्याचा एक समज होता. माझ्या या आवाजाचा उपयोग मी अभंग म्हणण्यासाठी करतोच, पण मला एक दिवस देवापुढेही प्रवचन करून त्या देवाचे ऋण फेडायचे आहेत, ही त्याची मनीषा होती. सुदैवानं ही त्याची इच्छा पूर्ण झाली नाही असं आवाठातले लोक म्हणायचे. अशा या मन्याकडे पैसे कुठून आले हे त्यानं काही कधीच सांगितलं नाही. त्याची आणखी एक सवय होती, ती म्हणजे मराठीतून बोलण्याची. त्याला धेडगुजरी मराठी बोलण्याची सवय. आवाठात नेहमी दसऱ्या दिवशी तेथील पिंपळकट्ट्यावर सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा होत असते. त्या पूजेच्या वेळी माईक आणला जातो. माईक जोडला की तो हातात घेऊन बोलण्याचा पहिला मान आपलाच आहे अशा थाटात माईक हातात घेऊन, रसिक हो, श्री कृपे करून सालाबादप्रमाणे आमच्या आवाठात सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे, तरी या पूजेचा सर्व स्त्री पुरुष भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा ही विनंती, अशी घोषणा माईकवरून केल्यानंतर हे मी म्हणूनच बोललो, इतरांना असं बोलताच येणार नाही अशा थाटात तो बाकीच्यांकडे पाहतो आणि आपल्या जाग्यावर जाऊन बसतो. आवाठात होणाऱ्या बहुतेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी मीटिंग बोलावली जाते. त्यावेळी काही ना काही निमित्त सांगून मीटिंग चुकवण्यात मन्याचा हातखंड्या असतो. मात्र आवाठात असणाऱ्या मंदिरात दरवर्षी अक्षय तृतीया आणि संक्रांतीच्या दिवशी होणाऱ्या हळदीकुंकू समारंभाला हाच मन्या न चुकता मंदिरात हजेरी लावतो आणि माईकवरही नेहमीप्रमाणे तो निमंत्रण देतो. रसिक हो, श्री कृपे करून सालाबादप्रमाणे यंदा आमच्या आवाठात संक्रांतीनिमित्त वार्षिक हळदीकुंकू समारंभ आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचा सर्व स्त्री पुरुषांनी अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती. अशा प्रकारे हळदीकुंकू समारंभाचं आमंत्रण तो पुरुषांनाही देऊन टाकतो. दरवर्षीच्या त्याच्या बोलण्यात कधीच बदल झालेला नाही. हा मन्या दरवर्षी आपल्या वडिलांचं श्राद्ध घालतो. यंदा मुलाचं लग्न केल्यामुळे श्राद्धालाही मोठ्या उत्साहानं मन्यानं माईक मागवला होता. दुपारची वेळ झाली आणि मन्यानं माईक हातात घेतला आणि श्री कृपे करून सालाबादप्रमाणे माझ्या बापाचं आज श्राद्ध आहे, तेव्हा या श्राद्ध भोजनाला सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती. अशा प्रकारे त्याने आवाहन केलं. श्राद्धाला येणारे रसिक असतात हे आम्हाला त्या दिवशीच कळलं. मुलाच्या लग्नाला 1.5 वर्ष होत आलं आणि मन्याला नातू झाला, पण आजोबा होऊन सुद्धा मन्याच्या एकंदर प्रवृत्तीत कधीच फरक पडला नाही. एक महिन्यानं बारसा करायचा ठरला. बारसा म्हटल्यानंतर मुलाचं नाव काय ठेवायचं, बारशाला कोणाकोणाला बोलवायचं, आमंत्रण कोणाला द्यायची, जेवण, अशी सगळी तयारी सुरू होती. पण त्यात हा मन्या कुठेच नव्हता. त्याचं आपलं एकच तुणतुणं सुरू होतं, ते म्हणजे तुम्ही कितीही बारसे करा पण माईक घेऊन या. शेवटी मुलानं मन्याची ही हौस पुरी करायची ठरवली. त्याप्रमाणे सगळी तयारी झाली. बारशाचा दिवस उजाडला. संध्याकाळी बारशाचा कार्यक्रम होता. मन्यानं ठरवलं होतं की काहीही झालं तरी आज दारूला स्पर्शसुद्धा करायचा नाही. त्यानं आधीपासूनच आणून ठेवलेली नवी निळ्या रंगाचीच नाडीची चड्डी घातली. खिशात नवीन विडी बंडल आणि नवीन काळ्या बेटी ठेवली. कपाळावर पिंजरीचा नाम ओढला. तोसुद्धा लोकांना आंघोळ केलेली आहे हे कळायला हवं म्हणून. पण अंगात आणखी कोणताच कपडा घातला नव्हता. दुपारचं जेवण झालं. मुलानं माईक जोडला. माईक जोडत असतानाच मन्या मनात शब्द योजत होता. कधी एकदा माईक जोडून घेतो आणि आपण बोलतो असं त्याला झालेलं होतं. त्याप्रमाणे माईक जोडून झाल्यानंतर जमलेल्यांनी मन्याबा आता तुझं सुरू कर श्री कृपे करून अशी ओरड मारली. मन्यानं माईक हातात घेतला आणि श्री कृपे करून सालाबादप्रमाणे आमच्या येथे माझ्या नात

0: गौरवाचा वारसा संपन्न होत आहे, तरी भाविकांनी याचा लाभ आणि काय होतं हे कळायच्या आधीच मन्याच्या मुलानं मन्याच्या हातून माईक हिसकावून घेतला. त्यानंतर आवाटकरांच्या लक्षात आलं की मन्यानं काय गोंधळ घातलाय तो. सगळे आवाटकरी आता मन्याला हसू लागले, मात्र याचं मन्याला काहीच कळलं नाही. मन्यानं श्रीकृपे करून म्हटलं आणि सालाबादप्रमाणे म्हटलं, यात माझं काय चुकलं असा सवाल आवाटकरांना केला. मात्र त्यावेळी मन्याच्या बायकोसह मन्याचा मुलगा आणि मन्याची सून यांनीही मन्याला आत नेऊन मनाची यथोचित तासमपट्टी केली आणि त्यानंतर श्रीकृपे करूनच अख्ख्या आवाठात माईक आणण्यावर बंदी आणण्यात आली.
1: आता समी तिन्ही सांजा कार्यक्रमामध्ये संदीप मणिरकर यांनी केलेलं व्यक्तिचित्र नुकतं समी ऐकलं. आता ऐकूया मराठीतील काही गाणी.

राजेश मडगावकर यांच्या आवाजातील हे गाणं होतं. दशरथ परब यांची रचना व बिंदिया वस्त यांनी या गाण्यासाठी संगीत दिलं होतं. आता ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजातील पुढील भावगीत.

0: सात वरां जावन 20 मिनटां जायत आयिल्लीं आसा आनी आतां आयकुया कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 31 मेक प्रसारीत जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकांकडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. बिट्स पिलांनी ह्या शिक्षणीक संस्थेत शिकपी आनीक एका विद्यार्थ्यान आत्महत्या करपाच्या फाटभुंयेर दक्षीण गोंय जिल्हो समितीन दखल घेवन तेविशी चौकशी सुरू केल्या. येत्या शिक्षणीक वर्सा खातीर सरकारी महाविद्यालयांनी कंत्राटी आनी व्याख्याते तत्वाचेर 265 पदां भरतले. नावेळीत 13 ते 18 मे मजगती अखिल भारतीय 13 वर्सा सकयली सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्त सुरू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकांकडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. 31 मेक मन की बात कार्यावळीच्या ह्या भागाचे प्रसारण जातले. ह्या खाशेल्या भागा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांकडच्यान आपले विचार अभिनव संकल्पना आनी म्हत्वाच्या सामाजीक प्रस्नांचेर सुचोवण्यो मागयल्यात. लोकांच्या सहभागातल्यान राष्ट्रनिर्माणाचो हो प्रवास चड प्रभावी करपा खातीर सामान्य लोकांनी आपल्यो सुचोवण्यो थेट प्रधानमंत्र्यांकडे धाडच्यो अशें तांणी मागलां. लोकांनी आपल्यो सुचोवण्यो माय गोव्ह ह्या उक्त्या मंचाचेर धाडच्यो वा 1800-11-7800 हो टोल फ्री नंबराचेर फोन करून दिवच्यो. हातूंतल्यो कांय सुचोवण्यो लायव्ह प्रसारणा वेळार प्रधानमंत्र्यांच्या भाषणाचो भाग जावपाक शकतात. सुचोवण्यो धाडपा खातीर नागरिकांनी 1922 ह्या क्रमांकाचेर मिस्ड कॉल दिवं येता. मिस्ड कॉल केल्या उपरांत मेळिल्ल्या एसएमएसातल्या लिंकाचेर क्लिक करून नागरीक आपल्यो सुचोवण्यो थेट प्रधानमंत्र्यांक धाडू शकतात. ही कार्यावळ आकाशवाणी दूरदर्शन आनी वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मांचेर आयतारा 31 मेक सकाळी 11 वरांचेर प्रसारीत जातली. चडांत चड नागरिकांक खास करून तरणाट्यांक आनी शिक्षणीक क्षेत्रातल्या लोकांनी हातूंत वांटो घेवचो आनी आपले विचार मांडचे आनी संवाद समृद्ध करचो अशें तांणी आवाहन केलां. गोंयांत पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन पत्रकार परिशद घेवन स्पश्ट केलां. गोंयांत इंधनाचो मुबलक साठो आसा अशी माहिती ह्या वेळार संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर हांणी दिल्या. गोंयांत दर सप्तकांत नेमान पेट्रोल टँकर येवपाक लागल्यात. पेट्रोलाच्या दरांत उतार चढाव हे विशीं अजून तरी कांय आदेश येवंक ना अशें तांणी म्हळां.
2: पेट्रोल और डीजल आज यार क्रूड ऑयल अगर लेता है तो गवर्नमेंट को फॉरेन करेंसी में इंपोर्ट करना पड़ता है, तो इसमें हमारी फॉरेन करेंसी बच सकी. पेट्रोल और डीजल और 100 साल तक रहेगा या नहीं रहेगा ये भी मालूम नहीं, तो जितना कम अभी यूज कर सकते हो उतना ज्यादा देर तक हम यूज कर सकते. गोवा में बिल्कुल पेट्रोल का और डीजल का कोई शॉर्टेज नहीं है. 15 दिन का स्टॉक अभी है और ये जो रिप्लेनिशिंग होता है शिप से वो हर हफ्ते में एक शिप आती है.
1: साकवाळ हांगाच्या बिट्स पिलांनी ह्या शिक्षणीक संस्थेत शिकपी आनीक एका विद्यार्थ्यान आत्महत्या करपाची घडणूक उतडार आयल्या. ह्या खबरेची दक्षीण गोंय जिल्हो समितीन दखल घेवन तेविशी चौकशी सुरू केल्या. दक्षीण गोंयची जिल्हाधिकारी आनी जिल्हो समितीचे अध्यक्ष एग्ना क्लिटस हांणी आज पत्रकारांक ही माहिती दिली. ह्या विद्यार्थ्याचे कुडीचे पोस्टमार्टम जाल्या उपरांत हे विशीं अधिक माहिती मेळप शक्य आसा अशें तिणें सांगलां. आयज सकाळी वेर्णा पुलिसांक ह्या आत्महत्या प्रकरणाची माहिती मेळ्ळ्या उपरांत तांणी घडणुकेच्या जाग्यार वचून मुळावी चौकशी सुरू केल्या. जिल्हो समितीच्या वांगड्यांनी हे सुवातेर वचून आयज पळोवणी केली. बिट्स शिक्षण संस्थेत शिकपी विद्यार्थ्याक मानसीक भलायकेविशीं आदार मेळचो ह्या खातीर फावो ते उपाय घेतल्यात. तरी आत्महत्या कित्याक जातात हे विशीं समिती चौकशी करतली अशें तांणी सांगलां. इतल्या मजगतीं साश्ट तालुक्यातल्या एका गांवांत एका 12वीची परिक्षा दिल्ल्या 17 वर्साच्या विद्यार्थ्यान आत्महत्या केल्याची कागाळ मायणा कुडतळी पुलिसांत नोंद जाल्या. हे विशीं पुलीस चौकशी करतात अशी माहिती पुलीस स्टेशनाचे निरीक्षक कपिल नायक हांणी दिल्या. येत्या ते शैक्षणिक वर्सा खातीर सरकारी महाविद्यालयांनी कंत्राटी आनी व्याख्याते तत्वाचेर 265 पदां भरतले. सहाय्यक प्राध्यापक समुपदेशक ग्रंथपाल पदा खातीर उमेदवाराकडल्यान अर्ज मागोवपी जाहिरात जारी जाल्या. सरकारी महाविद्यालय साखळे, सरकारी महाविद्यालय खांडोळा, सरकारी महाविद्यालय केपे, संत सोहिरोबानाथ आंबे सरकारी महाविद्यालय विर्नोडा, सरकारी महाविद्यालय मडगांव, गृहविज्ञान महाविद्यालय कांपाल आनी संगीत महाविद्यालय आल्तिनो ह्या महाविद्यालयात ही पदां भरतले. बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, बिझनेस लॉ, ऑर्गेनिक केमिस्ट्री, इनऑर्गेनिक केमिस्ट्री, कॉमर्स, कम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इंग्लिश, हिंदी, ज्योग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, कोंकणी, मराठी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, मॅनेजमेंट, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी तशेंच सोशियोलॉजी, स्पोर्ट्स सायन्स, झुओलॉजी आनी हेर पदां खातीर तशेंच ह्युमन डॅव्हलपमेंट, तबला, हार्मोनियम, व्होकल, थिएटर, आर्ट्स, लायब्ररियन, शारिरीक शिक्षण संचालक आनी समुपदेशक अशी ही पदां आसात. वाळपयच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरात जाल्ल्या कथीत वैजकीय घाळपणाक लागून पांय वगडायिल्ल्या 70

0: च्या 11 वर्षाच्या भुरग्याच्या कुटुंबियांक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आपल्या वैयक्तीक ट्रस्टावतीन 25 लाख रुपयांची अर्थीक मजत जाहीर केल्या. ही घडणूक दुर्दैवी आसा आनी फुडें अशी घडणूक जावची न्हय म्हूण सरकारान सगळ्या सरकारी हॉस्पिटलांची तपासणी करपा खातीर आनी खर वैजकीय नेम तयार करपा खातीर भलायकी सचीव, भलायकी सेवा संचालक, भलायकी विभागाचे सल्लागार फ्रेझेला अराजो आनी हेर अधिकाऱ्यांचो आसपाव आशिल्ली एक समिती स्थापन केल्या अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
2: प्रत्येक गावात एक वाडी.
0: आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. ललित प्रभा नाट्य मंडळ वळवय, सरकारी प्राथमिक विद्यालय वळवय आनी रोटरी क्लब पणजे हांच्या जोड पालवान सर्गेस्त मधुकर शेट स्मृती सृजनोत्सव 2026 या गिमाळी कार्यशाळेचे आयोजन केला. ही कार्यशाळा 15-24 मे ह्या काळात वळवय जातली. हातून नाट्यशास्त्र आनी कलांगण असे दोन स्वतंत्र विभाग निश्चित केल्यात. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांखातीर नाट्यशास्त्र कार्यशाळा, जाल्यार ल्हान भुरग्यांच्या कला आविष्काराखातीर कलांगण कार्यशाळा आयोजित केल्या. कार्यशाळेखातीर 500 रुपया देणगी प्रवेश शुल्क भरचे पडटले. आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या नैमितीक पदांखातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर आनी पिराय 21-50 वर्सां मजगती कोंकणी भाषेचे बरें गिन्यान आसचे, तशेंच इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाची कुशळटाय, प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. इच्छुक उमेदवारांनी थारायल्ली फी भरची आनी तेची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा 2 पांवड्यार जातली. अर्ज करपाक निमणी तारीख 17 मे. अधिक म्हायती खातीर 7020-6727-10 ह्या क्रमांकाचेर वा rnuairpanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. पंडित योगराज नायक प्रतिष्ठान कला आनी संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान सर्गेस्त पंडित योगराज नायक हांकां संगीतात्मक श्रद्धांजली कार्यावळ स्वरयोगी 2026 घडोवन हाडटा. ही कार्यावळ फाल्यां 14 मेक सांजवेळा 6 वरांचेर पणजीच्या पाटो हांगाच्या कला आनी संस्कृती विभागाच्या संस्कृती भवन ह्या बहुउद्देशीय हॉलांत जातली. मुखेल सोयरे गोंय राज्य जैव विविधताय मंडळाचे वांगडी सचीव डॉ प्रदीप सरमुकादम आनी कला आनी संस्कृती विभागाचे संचालक विवेक नायक आसतले. या संगीत कार्यावळीत नामनेचे कलाकार पंडित सत्यजीत तळवळकर तबला आनी पंडित रविचारी सितारवादन करतले. या कार्यक्रमातलो एक खाशेलो विभाग विद्यार्थ्याच्या गौरव सोहळ्याक समर्पित आसा. तातूंत सितारवादन दिवंशी हरमलकार आनी तबला सादरीकरण कौस्तुभचारी हांचे आसतले. पावसाभायर येवपी अडचणी आनी आपत्कालीन कामां करपा खातीर दक्षिण गोंय आनी कुशावती ह्या दोनूय जिल्ह्यांतल्या प्रत्येक तालुक्यांत नियंत्रण केंद्र सुरू करपाचे आदेश ह्या दोनूय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस हांणी दिल्या. पावसाआदल्या कामांचो नियाळ घेवपा खातीर आज क्लिटस हांच्या येजमानके खाला जिल्हो आपत्कालीन समितीची बसका जाली. ह्या बसकेत अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गांवकार, उपजिल्हाधिकारी वेल्टन टॅलीस, वेगवेगळ्या पालिकांचे मुखेल अधिकारी तशेंच भाग उदरगत अधिकारी हजर आशिल्ले. दोनूय जिल्ह्यांत गटारां आनी नाले निवळ करपाचें काम 50% पुराय जालां आनी 20 खात्यांत रस्त्या देगेक आशिल्ल्या भिरांत उप्रासपी झाडांच्यो फांद्यो कापपाक सुरवात केल्या. ज्या सुवातींनी पावसांत हुंवार येवपाची शक्यताय आसा थंय भिरांतीची शेटकावणी दिवपी तक्ते लायल्यात अशी माहिती ह्या वेळार संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी विशेष संरक्षण गट म्हणजे एसपीजी नियमावली प्रमाण अनिवार्य आशिल्ल्यो सगळ्यो आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम दवरत हालीच्या देशांतर्गत दौऱ्या वेळार आपल्या ताफ्याचो आकार लक्षणीयरित्या कमी केला. सूत्राप्रमाण प्रधानमंत्र्याच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी करपाची ही कृती त्यांच्या हालीच्या गुजरात आनी आसाम दौऱ्या वेळार केल्ली. पश्चिम आशियातल्या संकटाच्या फाटभुयेर आयात केल्या इंधनाचेर निमून रावप कमी करून आनी पर्यावरणाक अनुकूल पर्याय आपणावन आर्थिक लवचिकते खातीर योगदान दिवपाक तांणी नागरिकांक केल्ल्या 7 आवाहनांच्या अनुषंगान हे पावल उबारलां. 5-18 वर्सां वयोगटातल्या भुरग्यां खातीर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 नामांकनां मागयल्यात. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हो देशभरातल्या भुरग्यांच्या असाधारण कामगिरीक मान्यताय दिवपाक भारताची राष्ट्रपती दर वर्सा प्रदान करता तो एक प्रतिष्ठीत राष्ट्रीय स्तरावेलो पुरस्कार. सादर करपाची निमणी तारीख 31 जुलै आसा. नावेळीच्या मनोहर पर्रीकर इंडोर स्टेडियमात 13-18 मे मजगती अखिल भारतीय 13 वर्सां सकयली सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्त सुरू आसा. हवामान खात्याच्या अदमासाप्रमाण 8-18 मे मेरेन गोंयात उष्ण

0: आयच्या चावडेर कार्यावळीत ऐकुया गोंयातली वनस्पत आनी नर्सरी वेवसाय ह्या विशयाचेर सुनील गणपुले हांची श्याम गांवकर हांणी घेतिल्ली मुलाखत.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुमची आमची ही भेट. आयचे चावडेर हे कार्यावळीत तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. आयचो विशय गोंयातली वनस्पत आनी नर्सरी वेवसाय. आनी आमच्या सामकार आसात समाज कार्यात वावुरपी खडेगाठ व्यक्तिमत्व सुनील गणपुले, एक प्रगत शेतकार. सर, तुमकां येवकार.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: खुबश्यो गजाली आमी उलयतले. सगळ्यांत पयली गोंयचे फाकीवंत कवी श्री बाकीबाब बोरकर हांच्या कवितेंतलो सैम, आनी हो सैम घेवन आमी मुखार सरुया. बाकीबाबान आपले कवितेंत सैमाचें वर्णन करताना गोंयांतली पांचवी चार झाडां आनी हेर घटकांचें सोबीत वर्णन केलां. तेच वरी गोंयचे मातयेचो उल्लेख ताच्या कवितेंत आयला. ह्या विशीं तुमचें म्हणणें?
2: खूब वेवस्थीत प्रश्न विचारलो. कित्याक गोंयची माती जी आसा न्ही, म्हाका दिसता आमी खंयचेंय झाड गोंयच्या मातीन लावपाक शकता.
1: अच्छा.
2: आनी जसो जसो सिझन बदलता तशी तशी वेगळीच त्या झाडांक वेगळी झळाळी येता. ताका लागून गोंयचो सैम हो प्रेमान पडपा सारखोच आसा.
1: बरोबर.
2: म्हणजे बाकी वागर न्ही, सामान्य मनशाक सुद्दां कविता सुचपाक शकता. समजा आमी गरमीन आसा जाल्यार वेगळी गुलमोळ झाडां दिसतली, आंबे काजू दिसतले. थंडी नासल्या, म्हणजे इट इज अ टू गुड क्लायमेट फॉर इच अँड एव्हरी झाडां फळांक, गुड क्लायमेट.
1: अच्छा. सो एकंदरीत आमचे गोंय हे सैमा खातीर फामाद.
2: सामके.
1: जगभरात जायते लोक आमच्या गोंयांत आमचो सैम पळोवपाक येतात.
2: एकदम बरोबर.
1: गोंयची हिरवळ आनी गोंयचो सैम हाचे विशीं तुमचें मत?
2: आतां गोंयची हिरवळ न्ही खरेंच तोखणाय करपा सारखी आसा, पूण परिस्थिती अशी आसा की पॉप्युलेशन वाडल्या कारणान ती कमी कमी जायत आसा. ती कमी न जावपाक प्रत्येक मनशान प्रयत्न करपाक जाय. आणि सगळ्यात महत्वाची गजाल म्हटल्यार आपली एक इंच जागो सुद्धा कोणी कोणा विकचो न्ही.
1: अच्छा.
2: त्याची जतनाय करची, त्याका जीव वाढचो जागेक द्या. आणि अशा पद्धतीने सैम राखपाचो प्रत्येकान प्रयत्न करपाक जाय.
1: अच्छा.
2: ती फक्त सरकारची जबाबदारी माझी न्ही अशें करप ना. आमी प्रत्येकान जबाबदारीन ते सांभाळपाक जाय. आपल्या मातृभूमी म्हणजे माय जी आसा आपली भूमी, तिका सांभाळपाक जाय.
1: अच्छा. तुम्ही उलयले की आम्ही झाडाची काळजी घेवप, पहिलीच म्हणले की कशी किती काळजी घेवप?
2: आता आम्ही किती करता झाडाची काळजी म्हणजे फक्त पाणीच घालता आम्ही. दॅट इज नॉट ॲडवायजेबल. झाडाची काळजी आमकां स्टार्ट पासून घेवची पडटली. म्हणजे कुंडी भरपा पासून, जेव्हा आम्ही कुंडीन झाडां भरता तेन्नाच्यान मागीर पॉटिंग मिक्स हे सगळे जर व्यवस्थित जायत आणि कमी पाणी म्हणजे गरजे पुरतेच पाणी, जितले रिक्वायरमेंट असा तितलेच पाणी जर घालीत जाल्यार झाडां खूप बरी जाता. दुसरी गोष्ट, काही झाडांची न्ही स्वभाव वैशिष्ट्य असता. काही झाडांक वतूच जाय. नॉर्मली फूल झाडांक प्रचंड ऊन जाय. आणि जेव्हा जी झाडां फुलां दिता त्यांची पानां पातळ असतात, म्हणून त्यांना पाणी सुद्धा टोटल इंटरप्शन घालपाक जाय.

0: आणि जी झाडं इनडोअर असतात त्यांची पानं जाड असतात, ती जाड पानं पाणी स्टोअर केलं होतं आणि ते झाडांमध्ये ते 4 दिवसांनी 8 दिवसांनी पाणी घातलं जातं.
1: अच्छा,
0: त्याका इनडोअर प्लांट म्हणतात. मागे एक सेमी शेड म्हणून असतात, म्हणजे वरांड्यात दोरप, सकाळचे वत चालतं सांचे चालणं. म्हणजे झाडाच्या स्वभावाप्रमाणे जर आम्ही झाडां दौरली जायत त्या प्रेसिचेर, काही क्लायमर असतात त्यांना ते वत मिळतात, अरेंजमेंट झाली लहान मोठी दौरी जरा झाडाची बऱ्या पद्धतीने देखभाल जावपाक शकता. दुसरी गोष्ट प्रुनिंग.
1: अच्छा,
0: प्रुनिंग आणि सकल मात्र लूज करप जमीन हे गरजेचे असते, जाल्यार झाडां खरेच बरी जातले.
1: अच्छा, सो प्रुनिंग आणि थोडीशे खोडाकडली जमीन मोकळी करप हाचेर तुम्ही उलयले. सो कितलो कार्यकाळ असपाक जाय की आमकां जाय तेन्ना आम्ही प्रुनिंग करपाक जाय, केन्ना जाय तेन्ना खणप, कशें कितें करप?
0: नॉर्मली जेन्ना झाड मॅच्युअर जाता न्ही तेन्ना ताका फुलां फळां येतात.
1: बरोबर,
0: जेन्ना फुलां येयली का आमी प्रून करूंक जाय, जेन्ना फुलां सोंपता फुलांचो भार गेलो का ताका प्रून करप.
1: अच्छा,
0: आणि ज्या दिसा आमी प्रून करता त्या दिसा ताका फिडींग करप. जाल्यार जे आमी ज्या प्रून केल्ले जागो आसता थंयच्यान ताका नवीन फळ येता.
1: अच्छा,
0: सेम फळझाडांचे फळां काढून जाली का प्रून करप.
1: अच्छा,
0: आणि जेन्ना व्हडली झाडां म्हणटा आमी फळबाग, तांकां नॉर्मली सप्टेंबर लास्ट वीक नाल्यार ऑक्टोबर फर्स्ट वीक.
1: अच्छा,
0: ही प्रुनिंग करप.
1: अच्छा, ही गिन्यानाची शिदोरी घेऊन तुम्ही इतली वर्सा एक प्रगत शेतकार म्हणून वावरता, नर्सरी व्यवसाय करता. सो हे सगळे गिन्यान तुमकां पहिली सावन कशें कितें मेळ्ळें?
0: माझो प्रवास सुरू झाला 1992.
1: अच्छा,
0: एक व्हडली नर्सरी असली, त्या नर्सरीचे व्यवस्थापन माझ्याकडे आयले, पूर्ण जबाबदारीच माझ्या राहिली. त्यांना हांवें चितलें की त्यांना काजूचे रोपूच लावप अशी प्रथा असते.
1: ओके,
0: पण जेन्ना आम्ही कलमाचा विचार केला की कलमाची ईल्ड चढ येतात, बेगीन लागतात, फार्मराक पैसे चढ मिळतात, म्हणून त्या कलमाचा प्रचार आणि प्रसार करपाची जबाबदारी हांवें घेतली. आणि हांवें म्हाका दिसतं थ्रू आउट इंडिया सरकाराक कन्व्हिन्स करून बाबा रोप ना कलमा लाया, रोप ना कलमा लाया अशें करून करून आम्ही जवळजवळ वर्षाक 6 लाख कलमां इतर राज्यांनी विकताले.
1: अच्छा,
0: हो आमचो म्हाका दिसता गोंयच्या इतिहासात रेकॉर्ड जातलो, इतली कलमां आम्ही तयार करून विकताले काजूची.
1: अच्छा,
0: आणि लोकांची जागृती करताले की कलमां लावप कितले योग्य, ज्या जाग्यार आमची मातीन जर काजू कलमां जाता जाल्यार काजू प्लांटेशन गोल्ड माईन हे लोकांचेर आम्ही ठासून बसले. आता सेट झाले सगळे, ऑल सेट.
1: तुम्ही उल्लेख केला की 6 लाख झाडां वर्षाक, सो कितली सुवात आणि कितली जागा हाका गरज असता?
0: कलमां करपाक जागो तसो 3 चेनीन मेंटेन करचो पडटा.
1: अच्छा,
0: म्हणजे पहिली तुम्ही बी घालप एका जागेन, मागीर ती शिफ्ट करून व्हडल्या शेणीन शिफ्ट कर, बी घालताना आमकां सावळी जाय पडटा. दुसरे जेन्ना आमी ते झाड जेन्ना 45 डेज जाता तेन्ना ताका आमकां शेडनेट जाय पडटा. तिसरे म्हणजे कलमां करताना परत ताका कवर्ड शेडनेट जाय, म्हणजे एअर टाईट. असे 3 पद्धती, म्हणजे समजा आमकां 100 कलमां जर करतले आम्ही जर 300 कलमांचा जागो जाय, तो चेन टाईप मेंटेन करची पडटा.
1: सो एकंदरीत पळय जाय तुमची नर्सरी ही खूप व्हड प्रमाणात सध्या असा जागा खूप सुवात असा. साधारण कितली तरेची झाडां आणि कसल्या प्रकारची झाडां तुमच्या नर्सरीन सध्या असा?
0: माझे कितें जेव्हा नर्सरी सुरू केले न्ही त्यांना हायन असे पळयले की गोव्यान स्टँडर्ड नर्सरी ना किंवा असं सोर्स ना की आम्ही कलमां वचून खात्रीपूर्वक हाडू शकता, सोर्स ना.
1: अच्छा,
0: आणि माका भितर मातशें तरी ज्ञान असले असे म्हणतात, तुटके फुटके असा मातशें नॉलेज असले म्हणून हांवें सुरू केले.
1: अच्छा,
0: मागीर हांवें कितें केलें विचार की एकूच चारूच तेन्ना पयलीं काजू आंबो नाल सुपारी म्हणजे कमर्शियल प्लांटेशनाक फोकस करतालो. मागीर हांवें कितें कलेक्शन स्टार्ट केलें.
1: अच्छा,
0: आणि आयज म्हाज्या कडेन म्हाका दिसता 2000+ वरायटीची झाडां आसा. भितर ऑर्नमेंटल असतली, इनडोर असतली, आउटडोर असतली, शेमी शेड असतली, मागीर मेडिसिनल प्लांट्स असतली, अशी खूप पाण्यातली असतली, अशी खूप तरेची कलेक्शन माझ्याकडे आहे. जवळजवळ 2000+ तरेची झाडां असतात.
1: अच्छा,
0: पण मेन फोकस आमचा असतो फार्मराक एम्पॉवर करप, फार्मराक एक ग्लो हाडप किंवा त्याका एक स्टेटस तयार करप.
1: बरोबर,
0: माझा स्वतःचो एम असा की फार्मराक स्टेटस दिवप.
1: बरोबर बरोबर, तुम्ही जमिनीवेली झाडांचा उल्लेख केला, तुम्ही पाण्यातल्या झाडांचा उल्लेख केला, तुमचे कडे हांवें हवेतले झाडू पळयला,
0: एअर प्लांट
1: एअर प्लांट असतात, त्याच्या विषयी थोडेसे सांगा.
0: एअर प्लांट एक निसर्ग चमत्कार असं म्हटलं आता, तेथून एक न्ही एक वेगळ्या पद्धतीने झाड, म्हणजे ऑर्किडाचे एक प्रकार असतात, त्याका फुलां इतली सुंदर येतात, त्याका किती करावं म्हणजे महिन्यान एकदा त्याका एनपीके म्हणजे आम्ही 19 म्हणतात किंवा एनपीके त्याका स्प्रे केला पुरो फक्त एकदाच. आणि बाकीचे एअर प्लांट जे असतात त्यांना आमची पद्धत कशी असते, आम्ही त्यांना पाण्यात डीप करतात, साधारण एक वरभर दौरता आणि मग हुक करून दौरता, त्यामुळे कायच नका माती पाणी कायच नका. आणि त्या मोकारो म्हणून म्हणजे म्हणतो म्हणजे ऑर्किड फॅमिलीतले झाड त्याला परती फुलां येतात.
1: अच्छा,
0: ते सो एअर प्लांटूच.
1: ओके,
0: म्हणजे आम्ही असे हुक करून दौरता, खूप माडाक बिडाक खूप हुक करून दौरता, ऑटोमॅटिक फुलां येतात.
1: सो तुमच्याकडे तुम्ही जायत्या जातींचा उल्लेख केला, जायत्या प्रकारच्या झाडांचा उल्लेख केला, आमच्या गोयात चढान चढ मागणी खयच्या प्रकारच्या झाडां असतात आणि कित्याक लागून?
0: आता सगळ्यांनी मागणी आमकां चढ आहा ती काजू, मागीर सुपारी, मागीर

0: नाल
1: अच्छा
0: आणि मागीर अदर क्रॉप्स.
1: अच्छा
0: कित्याक मागणी आहा तर आमचो गोंयकार नाल खाता म्हणून नाल्लाक मागणी आसाच.
1: बरोबर.
0: काजू हे आमचे पारंपारीक पीक.
1: हय.
0: काजूचे क्रॉप असे असा की तुम्ही तीनच महिने काम केला पुरो वर्षभराची तुम्ही कमाई करू शकता.
1: अच्छा.
0: आणि तिसरे उरता सुपारी. आता किती ना काजू ग्रेड कमी मिळता वेऱ्या सुपारी ग्रेड चढ मिळता. सुपारी 400 रुपये रेट असा जर काजूक 100 असा म्हणजे 1 किलो सुपारी काढली जाल्यार आमकां

0: क्रॉप असे असा की तुम्ही तीनच महिने काम केला पुरो, वर्षभराची तुम्ही कमाई करू शकता.
1: अच्छा.
0: आणि तिसरं होतं सुपारी. आता किती ना काजू ग्रेड कमी मेळटा, वेऱ्या सुपारी ग्रेड चढ मेळटा. म्हणजे सुपारी 400 रुपये रेट असा, जाल्यार काजूक 100 असा. म्हणजे 1 किलो सुपारी काढले जाल्यार आमकां 4 किलो काजू काढला इतलो फरक जाता. तेका लोकांचं डायव्हर्शन आता सुपारी कडे जाणार. ही 3 मेजर कमर्शियल क्रॉप्स असा, म्हणजे केळी अननस ते असाच.
1: आम्ही खास करून पळयता की आमच्या गोंयात आमचे गोयचे जे झाडां असतात, म्हणजे गोयची कलमां असतात, गोयचो मानकुराद असा, गोयचे नाल असा, हे खूप फामाद. पूण हालींच्या तेंपार आमी पळयता की चडशे लोक भायले जे आयात केल्ली झाडां कलमां रोयतात आनी तेंकां चड बिजनेस मेळटा, चड पीक येता. हे खरें?
0: काही अंशी खरें आसा, पण म्हाज्या शेतकऱ्यांक अशें म्हणणें आसा, जर आमी एका नाल्लाची वेवस्था जर बरी करीत माडाची,
1: अच्छा,
0: 10 माड लावच्या परस ह्याच माडाक आमकां 500 नाल कशे येतले हे जर आमी पळयत, फोकस करीत, जाल्यार आमी चड पीक घेवपाक शकता. म्हणजे आमी कितें करता, नाल्लाक फिडींग करताना आमी कितें करता, मुळाचेर घालता. वेर एज माडाची जी मुळां आसा ती चुट्टाची टीप ज्या जाग्यार आसता त्या जाग्यार खावपाची मुळां आसता. आमी जर थंय फिडींग केलें 1 फीट बाय 1 फीट रिंग घालून, जाल्यार ते 100% झाडाक मेळटा.
1: बरोबर.
0: म्हणजे आमकां आयज सुशिक्षीत फार्मर करपाची गरज आसा.
1: तुमचे कडेन जी रोपां आसता, वेगवेगळ्या पद्दतीन रोपां आसता, ती रोपां विकचे पयलीं कशी तयार करता आनी कितलेच दवरची पडटा?
0: म्हाजो मायंडसेट कसो आला, समजा म्हाका 10 रोपांची गिरायक फुडल्या वर्सा आसतले ते एज्यूम करचे पडटा.
1: बाबा
0: सरकारचे आमकां एडवान्स ऑर्डर ना, तूं 500 कर्मकार आमी घेता.
1: अच्छा.
0: हांव कितें करता, एज्यूम करता की लास्ट म्हणजे अमूक कर्म खपलेले. समजा आतां म्हाका 10 कलमांची मागणी आसा जाल्यार हांव 8च तयार करता. म्हणजे माझ्या कडेन परिस्थिती अशी येता की जाय जाय म्हणून कलमां सोंपता, किंवा उरल्या उपरांत ती फुडल्यान भायर उडोवची पडटा. आणि म्हाका खंयच्याच परिस्थितीन फार्मराक फटोवपाचो ना.
1: बरोबर.
0: हांव तुमकां एक गर्वान सांगू शकता की फाटले 8 वर्सां हांवें सुपारेचेर प्रयोग केला. सुपारेची रूट सिस्टम जी आसा ती पॅरल रूट सिस्टम. जेन्ना आमी एका पिशवेन झाड तयार करता ते रूट कॉयल जाता. हांवें कितें केलां, म्हाका त्रास जाले थोडे, पण आयज जे शेतकरी हॅप्पी जाल्या, 10,000 तर शेतकरी आसतले जे हॅप्पी आसा. हांवें कितें केलें, 3 फावटी बॅग बदल्ली.
1: ओके.
0: ल्हान मोठी मोठी. आणि जेव्हा तिसऱ्या फावट बॅग बदलता त्यांनाच ते हांव कर्म दिता. आणि फार्मर्स इतले हॅप्पी झाल्या, म्हणजे आम्ही पारंपरिक पिरे कितें खणून सुपारी लायताले. आता ही बॅगेची वेल्या उपरांत ईड चड वाडले, बेगीन येवपाक लागले, सायज बरी मेळपाक लागले. आणि झाडाक पळयल्या उपरांत जे समाधान मेळटा ते फार्मर सांगता, सामकी झाडां हसता म्हणून. स्लोगन असा, वर्किंग फॉर ग्रीनर वर्ल्ड.
1: ओके.
0: म्हणजे फार्मराक एम्पॉवर करप. आणि म्हाका दिसता कमिंग इयर्सान फार्मर्साकूच स्टेटस येतलो.
1: अच्छा.
0: फाल्यां बोल्सान 2 लाख आसतले तो शेतकार आसचो ना, शेत पिकोवपी.
1: बरोबर.
0: हे फुडें व्हडलो क्वेश्चन मार्क दिसता.
1: बरोबर.
0: कित्याक लोकसंख्या ज्या पद्दतीन वाडटा, समजा आयज 10 लोक आसले थंय 1,000 लोक जाल्या, तेंकां कॅटरिंग जातलें कशें? व्हडलो क्वेश्चन मार्क आसा. आनी हेचेर आमी प्रत्येकान सिरियस जावपाची गरज आसा.
1: तुमी झाडां हांसता अशें म्हटलें, खूब बरें दिसता. एक प्रश्न, आमी जेन्ना नर्सरींतल्यान हांसता ती झाडां घेवन येता, घराकडे लायता, आणि घराकडे लायल्या उपरांत थोडीशी बावता, आणि कितले असे मागीर केन्ना काढून पळयत जाल्यार ताचे मुना कडे म्हणजे त्याचे रूट्स असा पळय, तसर प्लास्टिकची लहानशी हे असतात, ती कित्याक लावून लायता? ती झाडां रोयता ती काढून उडोवपाक जाय काय ती तशीच रोवप? हे मातशे आमचे ऐकूंक जाय सांगात.
0: आता जी आमी हायब्रीड कलमां जी आमी करता, फुलझाडां जी हायब्रीड असतात, तेका एक स्पेशल वातावरण तयार करचे पडटा.
1: अच्छा.
0: तेका लागून आमी जाळीदार कपान ती तयार करता.
1: बरोबर.
0: जाळीदार कपान तयार करून जेव्हा मॅच्युअर जाता बॅग बदलत असता, ती काढल्यारूय जाता ना काढल्यारूय जाता.
1: अच्छा.
0: आमची मिस्टेक ऍक्च्युली खंय जाता, जी बॅग सायज आमी फुलां व्हरता, समजा एक बॅग सायज 8x8 आसा, आमी जो जमनीन लायताना 8x8च खड्डो मारता, थंय आमची मिस्टेक जाली.
1: अच्छा.
0: म्हणजे जेन्ना आमी कलम ते जमनीन घालता त्या मुळांक वचपाक चान्स ना भायर सरपाक खावपाक.
1: बरोबर.
0: ती थंयच घुसपट्टा घुसपट्टा, पाणी उरता, लाव जाता आणि कुसता आणि मरता. नर्सरीचे दोष.
1: अच्छा.
0: हेचे सोल्युशन कशे आसा की समजा तुम्ही 8 इंच बॅग हाडली जाल्यार 16 इंचो खड्डो जाय.
1: ओके.
0: त्या खड्ड्यान सोडना सुकी पानां कुसके शेण घालून तो भरपाक जाय. मागीर ही पिशवी वयर व्हरून वयर दवरपाक जाय. मागीर ती जी मुळां घुसपटली ती सुट्टली, बरी जमनीन सेट जाता, झाड बरें
1: स्टेबल जातली.
0: ही बारीक बारीक गजाली आसा ते आमी करिना.
1: आमी जेन्ना झाडां घरा कडल्यान हाडटा नर्सरींतल्यान, जायत्यो किडी जायते रोग तांकां लागता, पूण तुमी येदी व्हडली नर्सरी सांबाळटा आसतना कीड आणि रोग ह्याच्या पासून त्यांचं झाडांचा सांभाळ कसं करतो?
0: आता आम्ही पळयला असतं की जो भुरगो अशक्त असता त्याकाच रोग जाता.
1: बरोबर.
0: आणि निसर्ग नियमा पण अशक्त मनशान रावचे न्ही, अशक्त झाडांसो जगचे न्ही, असो एक कायदोच सांगता.
1: बरोबर.
0: आम्ही किती करता, झाडाकूच स्ट्रॉंग करता.
1: अच्छा.
0: प्रिवेंटिव्ह मेजर

0: बिझनेस करता. आता आमचे काजू बागोदक पळयत आमी जाल्यार आमी प्रिव्हेंटिव्ह कांयच करिना, जाल्या उपरांत आमी करपाक वयता. दॅट इज नॉट एडवायजेबल. जेन्ना आमी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करतले, तांचे उपाय करतले, तेन्ना ती झाडां सर्वायव्ह जातली. आता रोग किडी तीनूच प्रकारचे असतात, तीन प्रकारचे. एक कीड जी असता ती येता, बसता आणि वयता, तेका सिंपल वखद बांधल्यार काम जाता.
1: ओके.
0: दुसरी जी कीड असता ती आपलो पूर्ण जीवनक्रम त्या झाडाचेर करता, तांत्या घालता, पिल्लां येता, हे जाता म्हणून ती करता. तिसरो जो प्रकार असा तो आंतरप्रवाय, म्हणजे भितर खोडाक वचून जी कीड करता तिका आमकां ऑब्झर्वेशन करून लक्ष दिवचें पडटा. मातसो जर दीख भायर सरलो तरी ते आमी ते वखद बांधून त्या टायमार तेका थारोवपाक जाय, जाल्यार तें झाड डिस्टर्ब करपाक पावना. तिनूच तरेच्यो किडी आसता, नांवां वेगवेगळीं आसूं, पण बेसिकली मेन तीन.
1: तुम्ही सशक्त झाडां ही नर्सरीन दवरतात? आमच्या घरा समजा आम्ही झाडां हाडून लायली, ती सशक्त उरपाक जाय, रावपाक जाय, जाल्यार कसले वखद बेसिकली आमच्या आयकुप्यांक थोडी सजेशन?
0: ना, वखद वखदाची गरज ना, झाडांचं इंटरॅक्शन जाय.
1: ओके.
0: त्याच्या मायेन काळजी काकूळत करपाक जाय, ते आम्ही करिना.
1: अच्छा.
0: आम्ही किती म्हणता, पाणी घालप आमचे काम, हांवें सातांक पाणी घातला सोपले ना. झाडान पाणी मागपाक जाय तेन्नाच आमी घालपाक जाय.
1: अच्छा.
0: काही फावटी पळया, भुरगो काम करता, भुरगो लठ्ठ जाता. जो एक्टीव भुरगो असता तो खाणपिणे कमी असता हेचे. तशें झाडान पाण्या खातीर वळवळपाक जाय, तेन्ना झाडाचो ग्रोथ जातलो. आमी किती करता, बापूय पाणी, आवय पाणी, भुरगीं पाणी, आपआपले हांवें पाणी घातले. नॉट एडवायजेबल. ओवर वॉटरींग हांव मेजर कॉज, म्हणजे हांवें एक प्लांटेशन ड्रायव्ह घेतलेलो. हांवें आमच्या प्रत्येक कस्टमराक विजीट दिल्ली. आठ आठ दीस आमी साऊथ आणि नॉर्थ गोवा आमी आमच्या कस्टमराक विजीट दिल्ली.
1: ओके.
0: आणि मेजर म्हणजे 95% ओव्हर वॉटरिंग होच इश्यू असा. बाकी झाडां सगळ्यांची बरी असा, सगळ्या आवडटा झाडां. पाणी कितले घालप केन्ना हेच खबर ना.
1: ओके. कसे किती घालप पाणी? आता समजा आम्ही घरान लायता झाडां, जाल्यार त्यांना कसे किती घालप? दिसान एकदा, दोनदा?
0: ना, पाण्याचे दोन पॉइंट असतात. एक असता सॅच्युरेट पॉइंट.
1: ओके.
0: म्हणजे कुंडीन पाणी आणि वचना.
1: अच्छा.
0: सॅच्युरेट पॉइंट. दुसरो येतो तो विल्टिंग पॉइंट.
1: बरोबर.
0: विल्टिंग पॉइंट म्हटल्यार कितें, पहिली पानां अशी अशी जातली आणि मागीर तकली अशी जातली, तेन्नाच पाणी घालप. म्हणजे आमच्या सिजना प्रमाण तो वेळ बदलतलो. थंडेन इल्ले चार दिसांनी, पावसान पाच दिसांनी, गरमेन दोन दिसांनी, वेळ पडल्यार चड कमी दिसाक दोन फावटी. आणि एका सोल्युशन म्हणजे कोकोपीट जेन्ना आमी आमच्या पॉटिंग मिक्सरान असतले तेन्ना हो इश्यू खुबशा प्रमाणात सॉल्व्ह जातो, कित्याक माती मॉइस्ट उरता.
1: आता पावस आणि गीम हे दोन ऋतून झाडाची काळजी घेऊन कितले तरेन बदलता, पावसान आणि गीम हे दोन ऋतूंचो समजा विचार करत झाल्या?
0: मेन म्हटलं की आता पावसान आमचे पावसाचे प्रमाण खूप असा. आमचे जरी पाणी ड्रेन जाता तरी अमाऊंट ऑफ वॉटर जे झाडाचे पडता ते खूप असा. म्हणून पाऊस झाल्या उपरांत फंगीसाईड हे आमकां एप्लाय करूंकूच जाय.
1: अच्छा.
0: इन्सेक्टीसाईड केलंय.
1: ओके.
0: मागीर फिडींग केलंय. पहिलीच फिडींग करप नॉट एडवायजेबल.
1: नर्सरीचे व्यवस्थापन करताना जायत्यो कठीण प्रसंग तुमचे येतात, खयच्या कठीण प्रसंगांक तुमकां तोंड दिवचे पडटा?
0: कठीण प्रसंग मेजर इश्यू असा तो स्किल लेबर, मागीर प्रश्न असा तो कस्टमर, मागीर प्रश्न तो एनवायरमेंट. हे तीन गोष्टी सामक्यो प्रॉब्लेमॅटिक असा.
1: अच्छा. स्किल लेबर, बरोबर, स्किल लेबर जायत असता. सो ताची तजवीज तुम्ही कशी किती करता?
0: आम्ही किती करता, आम्ही मनशांक ट्रेन करता.
1: अच्छा.
0: पण समजा आमच्या नर्सरीन 10 लोक येतात, ते आमच्या मनशांक इंटरॅक्ट करता आणि त्यांना दिसता हो तज्ञ असा.
1: अच्छा.
0: तो उखळून व्हरता.
1: अच्छा.
0: म्हणजे लेबर शॉर्टेज असल्या कारणान हो प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात, आणि आम्ही त्यांना चढ पगार देऊ शकना की आमचं प्रोडक्शन कॉस्ट वाट. आणि दुसरी गोष्ट की नाही, समजा एखादो मनीस आज इतले काम करता, फुडल्या वर्षाचे काम कमी जाता, पगार वाढतात, तिसऱ्या वर्षा आणि कमी जाता.
1: अच्छा.
0: आणि शेवट 5 वर्षाचो मनीस जो डे वनांक काम करतालो ते 5व्या दिसा काम करिना आणि लेबर हाडचो पडटा.
1: खुबश्यो गजाली ज्यो तुम्ही शेअर केल्यात आणि आकाशवाणी हे माध्यम असे की लोकांक शिकयता, लोकांक गिन्यान दिता. सो तुमचे हे उलवण्या वयल्यान काय आमचे आयकुपी जे असतात त्यांच्या मनात घडये प्रश्न निर्माण झाले असतात की बरो विषय असा, सो आम्ही थोडी झाडां लावया. समज नवे झाडां लावपी लोक असतात, त्यांच्यानी कशी किती व्यवस्था करची आपल्या घरात? समजा झाडां
0: लावली. आता हांवें पळयलां की चडशे शिकले लोक सिटीनी शिफ्ट झाल्या, पण त्यांना झाडांची आवडी असाच.
1: हाय.
0: त्यांच्यानी किती करावं? गुगला वयल्यान खंय खंय ज्ञान घेवप आणि आपल्या घराकडे लोक आहात त्यांना करपाक लावप. मागीर तुमकां जर नॉलेज असा जाल्यार घराच्या बाल्कनीन भाजी रोवप, आपणाक जाय ती भाजी आपण घराकडे रोवन खावप, आपले आपण होऊन असे जेव्हा आम्ही करपाक लागतले ऑटोमॅटिक इंटरेस्ट वाढतो. म्हणजे माझ्याकडे असो एक अनुभव असा, एक पणजेच्या भुरग्यान 100 मिनिटां म्हणून त्यांनी ती स्ट्रॉबेरी झाडां घेतली माझ्याकडे. 8वीत का 9वीत भुरगो असलो, त्याने आपल्या बाल्कनीन खिडकीन ती झाड लायले. त्याच्या त्या एका झाडात 80 फळां येली.
1: अच्छा.
0: भीतर तो 5

0: पूण म्हाका घेवन येयलो आनी त्या बरोबर इतली आवड निर्माण जाली की ताणे म्हाका दिसता 12वी उपरांत धारवाड युनिवर्सिटी एग्रीकल्चर कोर्स करता. प्रत्येक वर्सा म्हाका नमस्कार करून तो भुरगो वयता.
1: अच्छा.
0: पण जे सिटीत रावपी भुरगीं आनी ताका त्या एका झाडा कडल्यान एग्रीकल्चरची आवड उत्पन्न जाली.
1: आमचे पर्यावरण, गोयचे पर्यावरण समजा घेत आणि एकंदरीत सेम घेत जाल्यार तुमची नर्सरी आमच्या पर्यावरणाक कशे किती योगदान देता?
0: आता नर्सरी आम्ही साधारण 2 ते 2.5 लाख झाडां तयार करता वार्षिक. माझ्याकडे येल्या प्रत्येक मनशाक म्हाका जे नॉलेज असा ते हांव पास ऑन करता विदाउट आस्किंग. म्हाका लोक पिशे म्हणटा आसतलो, बेश्टो बडबडटा सांगता, पण म्हाका दिसता ती गरज असा. काही लोकांक नॉलेज आसतलंय बीन, एक वेळ आमच्या फुडले आसतले, स्टील हांव ते पास ऑन करता. कित्याक म्हाका दिसता माझे प्रत्येक झाड जावचे म्हणून.
1: बरोबर.
0: म्हणजे हांव सहभाग कायम असताच.
1: तुम्ही ही नर्सरी सांभाळत असताना सो जायत्या लोकांचे सहकार्य असता. जे जे लोक तुमकां मदत करता, ज्या ज्या लोकांनी तुमकां सहकार्य केले असा, अशा लोकांचा उल्लेख तुम्ही करूंक सोदतात?
0: ना, आम्ही किती करता ना, हे रीण फारीक करपाक आम्ही एक दीस ठरयला.
1: ओके.
0: 19 डिसेंबर ह्या दिसा आम्ही सगळ्यांचे उपकार आठवतात.
1: ओके.
0: आम्ही किती केलं, आमच्या कस्टमरांचा एक ग्रुप केला आणि आम्ही गार्डन कॉम्पिटिशन गोव्यात कोणूच घेईना ते आम्ही घेता त्यांचे रीण फारीक करपाक. त्या दिसा वडलो गेट टुगेदर असता
1: आणि
0: पीपल आर एप्रिशिएटिंग.
1: वता वता आमचं गोय, आमची 5वी चार सैम आणि आमच्या गोयांत रावपी लोक आणि ज्या लोकांच्या मनात इच्छा असा आमचे गोय 5वी चार उरचे ताच्या खातीर वावुरता, झाडां रोयतात, झाडांची काळजी घेतात, अशा लोकां खातीर, अशा गोयकारा खातीर तुमचो संदेश?
0: आता आम्ही डे आमची सुरुवात जाता दुधाची पिशवी हाडून. बरोबर.
1: बरोबर.
0: दुधाची पिशवी आम्ही किती करता, बारीक टोक कापता, ते टोक उडयता आम्ही, ते पायपान ब्लॉक जाता, थंच्यान सुरुवात जाता. आणि ज्याका ज्याका प्लांटेशनची आवड असा त्याने एक एक गाव दत्तक घेऊपाक जाय, एखादे स्कूल दत्तक घेऊपाक जाय आणि त्याने ती झाडां जगवून दाखवपाक जाय. झाडां लावप सगळे करता, पण आपण 5 झाडां लावली तर 5 झाडां फुडल्या वर्ष उरपाक जाय.
1: बरोबर.
0: हे जेव्हा आम्ही मनात ठरयतले, संकल्प तितलो दृढ करतले की बाबा जी झाडां नायतलो ती झाडां फुडल्या वर्ष जगपाक जाय.
1: बरोबर.
0: त्यांना आमचे ग्रीन गोवा, सुंदर गोवा जातलं.
1: बरोबर. खूप सुंदरशी माहिती आयचे कार्यावळी तुम्ही दिली. एक खडेघाट असे व्यक्तिमत्व, एक प्रगत शेतकार सुनील गणपुले, खऱ्यांनीच तुम्ही आमच्या स्टुडिओन येऊन ही माहिती दिली म्हणून आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
0: तुमचे भरपूर आभार.
2: आताच आम्ही सावडेर कार्यावळीत गोयातली वनस्पत आणि नर्सरी व्यवसाय या विषयाचे सुनील गणपुले हांची शामगावकर हांनी घेतलेली मुलाखत निकतीस आयकली.

आता ऐकूया आयस विद्रापच्या कार्यावळीची रूपरेषा. इष्टानो 8:15 गीत गझल ही हिंदी गीतांची कार्यावळ ऐकूक रवात. समाचार संध्या 8:45 ऐकूक मेळटली. 9 न्यूज एट 9 स्पॉटलाईट 9:15 ऐकूक रवात. 9:30 चर्चा का विषय. 10 ऐकूया मराठी नाटक प्रवास. लेखन आणि प्रस्तुती असा डॉक्टर साईश देशपांडे यांची. आणि 11:10 आमगेली आईची सभा सोपतली.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवर आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
2: में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इम्पोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% वरून 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयांना तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10 ते 15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश

दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यात वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्र बंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुच्चेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुच्चेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुदुच्चेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मरडी कृष्ण राव आणि भाजपचे एन नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुदनेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 जणांनी विरोधामध्ये मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचा आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुच्चेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
चीन दौऱ्यावर. याबरोबरच

0: आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 233° एक मीटर मायर 1287 किलोहर्ट्झचा वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान आम्ही उलयतात. 8:15 आणि 15 सेकंद जाले आसात. आता ऐकूया गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

0: 233 अंश एक मीटर मयार 1287 किलोहर्ट्झा वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयतात. 10 वरां जावन 9 सेकंद जाल्ले आसात. आनी आतां आयकुया मराठी नाटक प्रवास. लेखन आनी प्रस्तुती आसा डॉ साईश देशपांडे हांची. तर आतां आयकुया मराठी नाटक.
1: आकाशवाणी पणजी सादर करत आहोत एथल फ्युगार्ड यांच्या द रोड टू मेक्का या नाटकावर आधारित मराठी नभोनाट्य प्रवास. लेखन डॉक्टर साईश देशपांडे यांचं आणि निर्मिती आहे अभिव्यक्ती पणजी या संस्थेची. प्रवास, प्रवास।

0: मोहित
1: माय काही हवं आहे?
0: नाही रे, तू अजून इथच?
1: नाही, निघालोच आहे. माय रात्रीच्या गोळ्या आठवणीने घ्यायच्या.
0: घेईन रे, बराच वेळ थांबलायस, काही आहे का?
1: नाही माय, खरं म्हणजे मला हे या

0: बाबतीत विचारायचं होतं. म्हणजे माय मी कॉम्प्युटर सॉफ्ट करू का नंतर कॉलेज लेवलसाठी?
1: मला विचारून करणार आहेस? कर, आवड असेल तर आणि झेपणार असेल तर गो अहेड. कम्प्युटर्स
0: तू सांग ना माय, हेड सरनी म्हटलंय परवानगी घेऊन या, आम्हाला लॅपटॉप देणार आहेत आत्ताच.
1: आवड निवड ठरवण्यासाठी परवानगी? फनी.
0: हे बघ, गार्डियनची सही लागते लॅपटॉपसाठी.
1: मशीन होऊन जाशील ऑन ऑफ?
0: नाही माय, प्रत्येक फील्डमध्ये कॉम्प्युटर्स गरजेचे आहेत, तुमच्या पेंटिंग फील्डमध्ये पण, आर्ट, म्युझिक सगळीकडेच.
1: सरांना सांग, मायनं सही केली आहे. एंजेला रॉड्रिक्सची एक सही म्हणजे या कागदाचं इव्हॅल्युएशन, किंमत वाढवणं. घे एंडॉर्समेंट. हो, मशीन हो, जा पळ. आता कोण? गावकर असेल तर पाठी नाही त्याला.
0: नाही, गावकर बाब एवढ्या संध्याकाळी कसा येईल?
1: दुसरं कोणी असेल तर टेल देम, आय एम बिझी. तुम्ही निघ आता.
0: शुभांगी दीदी, किती उशीर.
2: हाय यंग मॅन, बघ आले की नाही.
0: बेटर लेट देन नेव्हर.
3: कुठे आहे?
0: आत. तिला सांगितलेलं नाहीये. आणि प्लीज तूही काही बोलू नकोस.
3: ओके बाबा. ए मोहित, हाऊ सिरियस इज इट दिस टाइम? सांग ना, काय एवढं अर्जंटली बोलवून घेतलंस?
0: दीदी, गेल्या आठवड्यात जाळून घेण्याचा प्रयत्न केला तिने.
3: हा? फायर म्हणजे यावेळी अग्नी इज इट?
0: हो, सरांनी वाचवलं. खूप टेन्शन आलं होतं. दीदी, ती तुझ्यासोबत सगळं शेअर करते, तूच मदत करायला हवीस.
3: आय विल बेटा. आज झोपलीये का माय?
0: मी बघतो बस. माय,
3: पंचमहाभूतांनी नटलेला माझा स्वर्ग. सो दिस इज इट. ही बाई या कोशात राहू कशी शकते? आणि मग असे झटके. पुअर सोल, शी शुड बी सेट फ्री.
0: दीदी माय येते, पण लक्षात ठेव. हा
3: हो रे बाबा, दे तो ग्लास, तू जा अभ्यासाला.
0: नाही, मला आता हॉस्टेलवर जावं लागणार. 7 पर्यंतच परवानगी दिली आहे सरांनी.
1: आमची दीदी, वा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. बेटा जा, दीदीचं सामान घेऊन ये.
3: एवढंच आहे हे?
1: अरे, गाडीत आणखीन काहीच नाही. आणि तू अशी अचानक?
3: शॉर्ट विजिट, पुढे जायचंय. उद्या एक काम आहे, ते करून बॅक टू ऑफिस, म्हणून हा ब्रेक घेतला.
1: उफ, एवढा 2-2.5 तासांचा प्रवास, पुन्हा उद्या काम अटपून ड्रायव्हिंग. तुम्ही पोरं फार दगदग करता. सॅड, कोणतीच गोष्ट नीट नर्चर करत नाही.
3: अगं, ऑफिसमध्ये कामं पडली आहेत. पुन्हा परवा एका ज्युवेनाईल डेलिक्वेंटचं हिअरिंग आहे. जाऊ दे, आपण वेगळं काहीतरी बोलूया. किती धूळ आहे या गावात. छे, ए, पाणी असणार आहे का सकाळी? नाहीतर हा स्टोल आत्ताच धुवून घेते.
1: पाणी काय काय धुणार आहेस माय डिअर? सोल धुता येईल? असा प्रत्येकाचा सोल धुता आला तर बरं होईल, नाही?
3: कट इट अँजेला, खरं म्हणजे ही खोलीच धुवून काढायची आहे मला. सगळं टाप टीप व्यवस्थित लावून घ्यायचंय.
1: तू येणार हे आधी कळवलं असतंस तर मीच केलं असतं सगळं टाप टीप. माझे दिवस, माझ्या रात्री, सगळंच.
3: बरोबर आहे, कलाकाराला हवं तसं जगायचं फ्रीडम असतं ना.
0: दीदी मी निघतो, तू उद्या दुपारपर्यंत असणार आहेस?
3: दुपारपर्यंत नाही रे, मला नाही वाटत. का रे?
0: आम्हाला लॅपटॉप देणार आहेत. तू पाहिला असतास.
3: ओ, मला आवडेल पाहायला. शक्य झालं तर थांबेन दुपारपर्यंत. ओके, डोंट वरी, जा तू.
0: ओके, बाय दीदी, बाय माय.
1: बाय.
3: हुशार आहे.
1: ए तू, तुला जास्त भूक लागली आहे का ग?
3: नाही नाही, नॉट मच. फक्त शरीर आंबलंय. अंघोळ करेन स्वच्छ.
1: अंघोळ कर.

0: पाण्यासारखं क्लिन्झिंग नाही, पाणी.
1: ए गप्प बस, पाणी जल पुरे कर तुझं तत्वज्ञान.
0: मी पाणी काढते. जरासं कोमट. ओके.
1: ओके. हे काय खेळणं. बेस्ट विशेस ऑन युअर गोल्डन ज्युबिली ऑझवर्ल्ड. वा, साहेबांनी गिफ्ट दिली आहे. फील फर्स्ट देन थिंक. हे काय आरसे आरसे. मिरर मिरर ऑन द वॉल. ओ पेंटिंग गेरनिका.
0: चाय गरम घे. पाणी ठेवलंय हा आता तापायला.
1: चाय. ए अँजला, हा कप साबण बिबण लावून शेवटचा कधी धुतला होता? छे, उद्या निघण्याआधी तुझी क्रॉकरी व्यवस्थित लावून जाणार आहे मी. ए कसला विचार करतीयस?
0: आठवतीये साबण कधी वापरला होता. काय सापडलं?
1: काय नाही ग, मी असा चोंबडेपणा करत होते. ए पण हे चित्र काय आहे ग? गेरनिका.
0: इट्स अ पिकासो. 1937 मध्ये रंगवलं त्यानं ऍज अ प्रोटेस्ट अगेन्स्ट स्पॅनिश सिव्हिल वॉर. दोन विचारांच्या संघर्षात बेस्क प्रांतातले नागरिक मेले त्यावेळी त्या युद्धात. असे नाहक बळी जाणारे अजूनही आहेत, वाढतच आहेत.
1: पण हे चित्र इथे का आणून ठेवलंय?
0: शिल्प करणार आहे मी या चित्रावर. खूप वर्षापासूनची धगधगती इच्छा आहे ती. गेरनिका माय इन्स्पिरेशन.
1: पण या असल्या चित्रावर शिल्प. हे हे काय हे?
0: शुभांगी, तू या आधी असं अचानक आल्याचं मला आठवत नाही.
1: हा बरोबर, असं अचानक यायचा प्रसंग आला नव्हता या आधी. नो वेट, एप्रिल मध्ये आले होते ना तू बाहेरच्या पॉन्ड मध्ये बुडून मरता मरता वाचलीस त्यावेळी, आठवलं?
0: कसा झाला तुझा प्रवास?
1: झिप झॅप झूम. आय लाईक द कंट्री साईड. मस्त झाड पाहत गाडी मारायची. आज तर मी वाऱ्यासोबत रेस लावली होती.
0: हे डोंट डू दॅट.
1: नाही ग, माझा पूर्ण कंट्रोल असतो तसा.
0: मी वाऱ्याशी रेस लावण्याबद्दल म्हणतीये.
1: ओ वायू फॅक्टर.
0: हसू नकोस. पूर्ण श्वास कसा घ्यावा हे सुद्धा कळत नाही तुला अजून. घर, ऑफिस, पार्ट्या, हिअरिंग्स, बाकी काय पाहिलंयस काय तू?
1: ओ अँजला, म्हणून तर इथे येते अधून मधून मोकळा श्वास घ्यायला. सॉरी, शिकायला. कम ऑन. ए आपण उद्या सकाळी मस्त फिरून यायचं. ओके, पहाटेच्या वाऱ्यात
0: बघू. आणि तुझं ते काम?
1: ओ दॅट रिमाइंड्स मी अँजला, गावातून नवा रस्ता जाणार आहे म्हणे.
0: तुला कुणी सांगितलं?
1: अगं तिठ्यावर एक वडरबाई दिसली, यु नो ते दगड फोडणारे. काखेत मूल घेऊन चालत होती बिचारी, अनवाणी. मी तिला लिफ्ट दिली, तिच्याकडून कळलं गावात रस्ता होतोय मोठा.
0: वडरिणीला तू लिफ्ट दिलीस? स्ट्रॉंग असतात ते बायका.
1: पण उन्हात तिला चालताना पाहावलं नाही. दार उघडून आत बसायची खूण केली मी. तीही आनंदानं आली. 2.5 किलोमीटर मजेत गेले.
0: मग काय म्हणाली ती स्त्री स्वातंत्र्याबद्दल?
1: पुअर थिंग. आम्ही हिंदीत गप्पा मारल्या बरं का. तिचा नवरा खडी फोडतो आणि ही त्याच्या बरोबर पत्थर फोडते. आणि मजा म्हणजे दोघांची ही मजुरी हिच्याच हातात पडते. येस.
0: तिला तिच्या अस्तित्वाबद्दल जाणीव करून दिलीस की नाही?
1: तेवढं नाही बोलता आलं, पण मला मात्र खूप बरं वाटलं तिला लिफ्ट दिल्यामुळे, तिला गावापुढे सोडल्यामुळे.
0: हो ना, एका बिचाऱ्या बाईला दया दाखवलीस, केवढं मोठं कार्य केलंस.
1: कम ऑन अँजला, मी माझ्या परीनं मदत केलीये.
0: रस्ते बांधून तीच तुम्हा लोकांची मदत करतीये, नाहीतर अधू झाला असतात तुम्ही, हँडिकॅप्ड.
1: एनिवे आय हॅव डन वन गुड डीड फॉर द डे.
0: येस, म्हणजे मुक्तीवर तुझा अधिकार वाढला.
1: माझा विश्वास आहे स्वर्गप्राप्तीवर.
0: माझाही आहे, म्हणून मी तो निर्माणच करतीये.
1: हो हो, या चित्रातून, या फॉर्म्स मधून, बाहेर सिमेंट रेती दगड मिसळून तयार केलेल्या गार्डन

0: मधून ही पेंटिंग हे अर्धवट काम या सर्वांमधून स्वर्ग निर्माण होणार आहे ना?
1: होय, माझा जजमेंट मीच करेन. त्यासाठी वेगळ्या जजमेंट डेची गरज नाहीये मला, आणि कुणाची मदत पण नकोय.
0: मला एक कळत नाही, कोणाचीच मदत नकोय. माणसांचा कंटाळा येतोय, चर्च मध्ये जाणं सोडलंय, मग तू या गावात राहतेस कशाला?
1: मग कुठं जाऊ? दिस इज माय लँड. मी दुसरीकडे का जायचं? इफ दे डोंट नीड मी फाईन, नीदर डू आय. परंपरा जपतायत भावना गोठवून. तो कप दे.
0: नाही नाही, मी स्वच्छ धुवून ठेवणार आहे तो. तुझाच दे इथे, धुते
1: साबण बिबण लावून. तसं माझ्याकडे कुणी येत जात नाही ग, त्यामुळे कम्युनिटीमध्ये काय चाललंय, कोण काय करते याची माहितीच नसते मला. हा मोहित येऊन सांगतो ना तेवढंच, ते सुद्धा हॉस्टेल इन्स्टिट्यूट अभ्यास तेवढ्या पुरतच.
0: आणि ऑसवर्ल्ड तो येतो की नाही अधे मध्ये?
1: ऑसवर्ल्ड माय फ्रेंड द म्युझिशियन ऑसवर्ल्ड सोल्फेजिओ शिकवतोय, सो ही इज क्वाइट पॉप्युलर.
0: आणि गावकर बाबची काय खबर?
1: तो आहे नीट, आज यायचा होता. हल्ली रडगाणं बंद झालंय हा सुनंदाचं.
0: इन्स्टिट्यूट मध्ये का नाही गेलीस लेक्चर्स घ्यायला? हे तुझं ज्ञान, तुझा अनुभव मुलांना मिळाला असता.
1: फॉर्मल एज्युकेशनच्या नावाखाली ना आपण फक्त भावना शून्य पळणारे आदेश पाळणारे घोडे निर्माण करतोय. त्या जेजुइट लोकांशी माझा याच विषयावर वाद व्हायचा. आय ऑप्टेड फॉर पेंट्स अँड ब्रश.
0: रंगांचा आणि कुंचल्यांचा शस्त्रासारखा उपयोग करा,
1: म्हणजे समाज परिवर्तन होईल.
0: काय शिकवतोय ऑसवर्ल्ड?
1: म्युझिक. मुलांना संगीत वाचायला शिकवतोय. मोठं कार्यच आहे, पेशन्स हवा.
0: कधी भेटला होता शेवटचा?
1: हा कप तू धुणार आहेस की मीच धुवायचंय?
0: अग
1: मी कप ठेवून आले. हा
0: केरनिका, ओ मागे काहीतरी लिहिलंय. ही लुक्ड ॲट मी मायन्यूटली, मोर टेंडरली, मूव्हिंग हिज हँड ओव्हर माय बॉडी लाईक अ स्कल्पचर, अश्युअरिंग हिमसेल्फ दॅट द फॉर्म्स वर ॲज दे शुड बी. फ्रान्सवाज गियो टू डिअर पाब्लो.
1: चल थोडस पोटापाण्याचं बघूया.
0: ओके, काही ब्रेड वगैरे असला तरी चालेल.
1: ओ तसं असेल तर बाजूच्या स्टोर मधून आणावा लागेल.
0: आणेन मी, आताचे 7 वाजतात, बस जरा.
1: अगं बसतेच आहे मी दिवस रात्र, हल्ली काही घडतच नाही. हा हातही स्थिर राहत नाही पूर्वीसारखा.
0: हे गैरनिका काय प्रकरण आहे?
1: गैरनिका? नको तिथं नाक खुपसणाऱ्या बाईला गैरनिका असं म्हणतात.
0: यू मीन त्या स्केच मधली ती विद्रूप बाई म्हणजे गैरनिका? आणि मग तो बाजूला असा दुःखी होऊन पडलेला तो घोडा, तो कोण?
1: अगं तो घोडा आणि तो बैल म्हणजे प्रतीक आहेत, सामान्य सैनिक आणि कामगार वर्ग यांची. आणि ती बाई म्हणजे वेदनेत तळमळणारा समाज. आय फाउंड इट इन्स्पायरिंग.
0: हा म्हणून तू ते पाठी लिहिलंयस का? ही लुक्ड ॲट मी लाईक अ काय ते, हा स्कल्प्टर ओव्हर माय बॉडी.
1: स्टॉप इट शुभांगी.
0: हे अँजला, मी काही चुकीचं बोलले का? डिड आय हर्ट यू? आय एम सो सॉरी अँजला.
1: माहित नसताना माहित नसलेल्या विषयावर बडबड करायची सवय लागली आहे तुम्हा लोकांना. भावना शून्य घोडे आहात तुम्ही सगळेच.
0: सॉरी, आय एम सॉरी. तू बस बघू, ही खुर्ची जळली आहे अँजला.
1: हो अगं मी

0: लँटर्न मध्ये तेल घालून वात पेटवत होते. इथं अशी लँटर्न पडला. आय डोंट वॉन्ट टू लाय.
1: ओके, ऑझवर्ल्ड आला होता त्यानंतर, त्याला काय वाटतं या सगळ्याबद्दल?
0: हाऊ वुड आय नो?
1: हू एल्स अँजेला?
0: तू ब्रेड घेऊन ये, अंधार होतोय.
1: का स्टेप घेतलास हा?
0: कंटाळा आलाय ग.
1: याबद्दल सांगितलंस ऑझवर्डला?
0: त्याला माहिती आहे, त्यानंच तर डॉक्टरकडे नेलं, सगळं केलं.
1: सी, ही केअर्स फॉर यू. खरंच
0: ही कांट फॉरगेट मी, नायदर कॅन ही ऍक्सेप्ट मी ओपनली. काय तर म्हणे, इन्स्टिट्यूटच्या शिक्षकांनी मॅरेज करायचं नाही, आयुष्य डेडिकेट करायचं, पण का? मग पुन्हा मी सावरले. या माझ्या गार्डन ऑफ ईडननं मला स्थिर केलंय. इट्स रिअली पीसफुल हिअर.
1: इट्स कन्फ्युजिंग. तो प्रेम करतोय की?
0: सोड ना, तू तुझ्याबद्दल सांग. विक्रमचं काय, काही ठरवलंय का?
1: नाही, अजून तरी नाही.
0: का ग, थांबलाय कशासाठी?
1: नोकरी, नोकरी मिळेपर्यंत पायावर उभं राहता येणार नाही, आणि इंडिपेंडेंट झाल्याशिवाय साहेब लग्न करणार नाहीयेत.
0: गुड लक टू बोथ ऑफ यू.
1: मी ब्रेड घेऊन येऊ का?
0: बेटर, जरा फ्रेश होशील.
1: तूही चल ना.
0: मी त्या वाण्याकडं? दॅट इडियट.
1: चल ग, अंधार पडतोय, लगेच येऊ. वाण्याशी का भांडली? तू आता वाण्याशी काय प्रॉब्लेम आहे?
0: अगं तो

0: Oh, Shubhangi. Nice to see you. Kadhi aalis?
1: This evening. Kasa hai Oswald?
0: Fine. Chalay. Amcha aayushya mhanje kay? Gavapurtach. Same routine, you know?
1: Excuse me. Mi bread ani jam aathe hote.
2: Young man, evdha sandhyakali?
0: शुभंगीला बोलावून घेतलंस
2: का रे एनी प्रॉब्लेम
0: नाही बोलवल्याशिवाय सांगितल्याशिवाय असं एकदम धडकणारी मुलगी नाही येते
2: नाही मी कुणालाच कधीच बोलावलं वगैरे नाही जो येतो तो आपल्या मर्जीनं अँड दॅट्स फाईन
0: अँजेला मला वाटतं मोहितनं सांगितलं असावं तिला यु नो मलाही त्यानंच सांगितलं होतं
2: रोजरीनंतर गावातल्या एका नास्तिक स्त्रीकडे व्हिजिट करायला परवानगी आहे का रे तुला
0: खरं म्हणजे मी ऑफिशियली आलोय आमच्या ओल्ड एज होमसाठी एक इन्चार्ज हवी आहे देखरेख करणारी कोणीतरी तर मीच त्यांना म्हटलं विचारून बघू का तर ते म्हणाले विचार जर अँजेला रॉड्रिगीस केअरटेकर म्हणून आली तर फार चांगलं होईल
2: दिलास ना निरोप I have a guest here.
0: Okay. But think over it. Anjela, tujhe ghar he asa vasti pasun aat kahi lagla kadhi ratri beratri kahi jhala tar you know kahi hoo shakta tithe sagla upalabdha aahe phone gaadi ambulance nurse sarva sohi aahe tula thaukach aahe institute suddha hakecha antravar aahe मोहित जवळच असणार मला वाटतं ते योग्य होईल सर्वांच्याच दृष्टीनं
2: व्हॉट अबाउट माय गार्डन असं वातावरण आहे का तिथं तुमच्या रूलबुकमध्ये बघ आणि नंतरच बोल
0: हट्टीपणा सोड अँजेला दोन वेळा धक्का बसलाय
2: थांब कुणाला कुणाला बसलाय
0: आम्हाला बसलाय ओके हे बघ मोहितचा अभ्यास वाढणार आहे त्याला पुन्हा पुन्हा इथे यायला मिळणारही नाही वेळच असणार नाही
2: ऑजवर्ड मोहित इज फ्री टू डू व्हॉट ही वॉन्ट्स त्याच्यावर कोणतंच बंधन मी घातलेलं नाहीये आणि त्याला वाटलं तर इथं येण्यापासून तुम्ही त्याला रोखूच शकणार नाही इजंट इट

0: ठीक आहे, थिंक ओव्हर इट. तुला वाटतंय तेवढं वाईट नाहीये ते.
1: तेवढं चांगलंही नाहीये. ऐक माझं.
0: एनिवे शुभांगीशी बोलून बघ. तिला इथल्या परिस्थितीबद्दलही सांग, इथल्या लोकांबद्दल, आपल्या कम्युनिटीबद्दल सगळंच सांग. शहरात फरक पडत नाही, पण अशा गावात बाप्तिस्मापासून माती देण्यापर्यंत लोकांची गरज पडते.
1: आणि तुझ्यासारख्या देवाच्या सेवकांची सुद्धा. सांगेन मी.
0: निघतो मी. गुड नाईट.
1: शुभांगी, शुभांगी, जेवून घ्यायचं ना?
2: हा हा, चल मांडूया. इथे कात? अरे गेला अजवळ.
1: कुठेही मांड ग, पोटच तर भरायचंय, शरीराची भूक.
2: काय बोलून गेले साहेब? सांगावं असं वाटलं तरच सांग, रडगाणं असेल तर नकोच.
1: शुभांगी, कोणत्याही स्पीशीज मध्ये सर्वात प्रखर भावना कोणती माहितीये?
2: सेक्स.
1: चूक. मला देखील असंच वाटायचं, पण ऑब्झर्व करता करता जाणवलं की सगळ्यात कंट्रोलिंग भावना असते ती अधिपत्याची, मालकी गाजवण्याची भावना.
2: ओके, सो म्हणजे साहेब मालकी गाजवायला आले होते? मेल पजेसिव्हनेस?
1: हो, पण त्या अर्थानं नव्हे. मालकी त्याला नाही, त्याच्या कमिटीला गाजवायची आहे. त्यांना सहनच होत नाही की एक साधी बाई त्यांचं आधिपत्य झिडकारतीये, त्यांना नाकारतीये. आउटरेजियस.
2: खरंय, सर्वात मरणप्राय फिलिंग म्हणजे नाकारलं जाणं. खूपदा मला वाटतं की मी विक्रम समोर नाहीच आहे. ही इज विथ हिमसेल्फ. माझ्या असण्याने नसण्याने त्याला फरकच पडत नाही. खरं म्हणजे आम्ही दोघांनी आधीच ठरवलं होतं की एकमेकांच्या करिअरमध्ये ढवळाढवळ करायची नाही, पण याचा अर्थ असा तर होत नाही ना की करिअरविषयी बोलायचंच नाही.
1: प्रेम केलं ना तुम्ही? मग
2: प्रेमाच्या आड मला अभिप्रेत होता विश्वास, आधार. जर एखादा प्रॉब्लेम आम्ही शेअर करणार नसू तर मग प्रेम करण्याचा नक्की अर्थ काय? आनंद साजरा करणं, केवळ चांगल्या गोष्टी वाटून घेणं, मग पुढं काय?
1: आयुष्य. खरं आयुष्य. समाजानं घालून दिलेल्या नियमानुसार जगणं. एखाद्या पादरी किंवा पुरोहिताकडून घोटून घेतलेल्या पाप पुण्याच्या व्याख्येनुसार आयुष्य काढणं.
2: मी विश्वासाबद्दल बोलतीये अंजला.
1: अगं तो फक्त ठेवायचा आपापल्या परीनं. शिकशील तूही
2: अंजला. ती वडरबाई काय म्हणाली माहितीये? ती म्हणाली, कभी कभी मरद दारू पीकर आता है तो मैं नजदीक नहीं लेती, लाथ मारती हूं. फिर सुबह उठ के हम दोनों हसते हैं. मला तिचा हेवा वाटला. किती सहज बोलून गेली ती. भात करपला तर तो लाद घालणार, दारू पिऊन जवळ आला तर ही लाद घालणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन सुरुवात. इजंट दॅट फॅसिनेटिंग? किती सोपं आहे आयुष्य, नाही?
1: लाईफ विदाउट रूल बुक्स, ओनली इन्स्टिंक्ट. जो रंग दिसला तो चितारला, जी आकृती दिसली कोरून काढली. नो रिग्रेट्स. इतरांना आपल्यामुळं त्रास होणार नाही एवढंच पाहायचं ग, हाच आपला स्वर्ग. गेल्या वेळी आली होतीस तेव्हा विक्रमविषयी खूप आनंदानं भरभरून बोलत होतीस.
2: तेव्हा खूप आनंदात होते, एक स्त्री म्हणून, करिअरिस्ट म्हणून. शिक्षण सुरू असेपर्यंत खूप वेगळं होतं ग सगळं. भांडणं, पेटून उठणं, लेख, भाषणं, प्रस्थापितांविरुद्ध आवाज. शिक्षण संपून मला नोकरी लागली आणि अचानक आता तो गप्प झालाय. ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणं नाही, मत व्यक्त करणं नाही, कुणावरही अन्याय झाला तर आवाज उठवणं नाही.
1: तू ज्या एनजीओ मध्ये काम करतेस तिथंच का नाही अकोमोडेट होत तो? तुझ्या पप्पांच्या शब्दाला वजन आहे.
2: तत्व आड येतात. नोकरी घ्यायची तर कॅलिबरवर, वशिल्याने नको.
1: ए शुभांगी,

0: हे बघ, ऑझवर्ल्डनं काय आणलंय माझ्यासाठी, माझ्या 50th बर्थडेचं गिफ्ट.
1: पाहिलं मी मगाशी. फनी, काय आहे?
0: नाईस गिफ्ट. वेट अ मिनिट, मी लाईट्स ऑफ करते. हे बघ,
1: वा सुंदर, अगदी तुझ्या आयुष्यासारखं. लॉट्स ऑफ शॅडोज बट म्युझिकल. बिलीव्ह मी अँजेला, इट इज अ परफेक्ट गिफ्ट.
0: मग आमच्या ऑझवर्ल्ड साहेबांना कमी लेखू नका. थांब, लाईट लावते.
1: यू आर लकी अँजेला,
0: लकी टू बी मॅड. चल सेलिब्रेट करूया, लेट सेलिब्रेट विथ वाईन.
1: काय सेलिब्रेट करूया देवीजी?
0: तुझा मोकळा श्वास घ्यायला शिकणं. चिअर्स.
1: चिअर्स. खरंच अँजेला, देर इज अ सिस्टम इन युअर मॅडनेस. ए, आणि त्या वॉल म्युरलचं काय झालं? मला गडबडीनं टाईल्स आणायला लावलेलेस.
0: ते मात्र करणार आहे. मी त्या टाईल्स ठेवल्यात व्यवस्थित.
1: व्यवस्थित? तो बॉक्स तसाच पडला इथे.
0: अगं, पेंट करणं हा कलाकृतीचा शेवटचा टप्पा, प्रक्रिया सुरू असतेच. संपूर्ण आकृतीबंध स्पष्ट दिसेपर्यंत वाट बघावीच लागते. अशी जबरदस्ती नाही ना करता येत. द क्रिएटिव्ह प्रोसेस हॅज टू बी नर्चर्ड विद इन. मध्येच काहीतरी क्लिक होतं आणि आपल्या कल्पने पलीकडचं काहीतरी घडून जात.
1: ए, पण ते झाल्यानंतर मात्र तू रेस्ट घ्या.
0: हो खरंय, सर्व एलिमेंट्स जुळून येत आहेत. ज्यावेळी यातील प्रत्येक घटक नियोजित जागी बसेल ना, तेव्हाही कलाकृती पूर्ण होईल, परिपूर्ण होईल, आणि मगच मी रेस्ट घेईन विदाउट एनी रिग्रेट्स.
1: जर ही कलाकृती पूर्ण झाली नाहीये, तर मग तू तो अटेम्प्ट का केलास?
0: घे, वाच. त्या रात्री ही नोट मी तुझ्यासाठी लिहिली होती.
1: ही नोट मला त्या रात्री?
0: हो, घे ना, वाच.
1: डिअर शुभांगी, आज प्रथमच फार एकट वाटतंय. काळ गोठलाय, नपुंसक झाल्यासारखा. मला भयंकर यातना होऊ लागलेत. मला आधाराची गरज आहे. हा विनाश माझ्याने थांबवता येणार नाही. हे घर, हे माझं विश्व त्यांना नष्ट करायचंय. मला ते पाहणार नाही. मी निघाले. शुभेच्छा, अँजेला. विनाश? कसला विनाश अँजेला? काय झालंय?
0: विनाश नाही, पण नाश नक्कीच आहे. दबाव घालतायत ते.
1: दबाव? कोण? कॉमनिदाद? मग कोण?
0: चर्च काउन्सिल.
1: पण हे घर, ही प्रॉपर्टी तुझी आहे, हो ना?
0: काउन्सिलचं असं मत पडलंय, म्हणजे मला न विचारताच की या माझ्या जागेचा चांगला वापर होऊ शकतो कम्युनिटीसाठी.
1: ओके, पण म्हणून असा टोकाचा निर्णय?
0: त्यांना सहन होत नाहीये हे. मी अशी एकटी टक्कर देते इथे, हे सगळं निर्माण करते. त्यांना या जागेत आर्ट स्कूल सुरू करायचंय. आर्ट स्कूल, बिनडोक्याचे घोडे. आर्ट हिस्ट्रीचे 100 वर्ग, इजम्सवर 100 लेक्चर्स, 50 प्रॅक्टिकल्स. झाले आर्टिस्ट तयार की लोनवर, मापावर, सोडा त्यांना समाजात. दिस इज हेल, नरक यातना येत या.
1: ओके, काम डाऊन.
0: ते समितीवालेही येऊन गेले मागे.
1: ओ, त्यांचीही नजर पडली आहे का?
0: त्यांना वर्ग घ्यायचे होते. मी म्हंटल, आणा तुमची मुलं, मीच घेते वर्ग. कुठले येत आहेत, सगळे साले एका माळेचे मणी. आंधळी फौज निर्माण करतात, आंधळे घोडे. क्रॅप.
1: ओके, चीयर्स. अँजेला,

0: दातांना काय झालंय?
1: रॅश उठलीये, रिएक्शन आहे कसली तरी.
0: अँजेला जरा डोकं शांत ठेवत जा.
1: प्रयत्न करेन, करतीये.
0: तो नक्की का आला होता?
1: तो मेसेंजर बॉय, सांगितलेलं ऐकायचं. म्युझिक टीचर, लिहिलेलं वाचायचं. एक स्वर इथला तिथं नाही करायचा. पाप, गुन्हा. संगीत ही हृदयाची भाषा, जी तुम्ही कागदावरनं वाचायची. अलेग्रो, आंदांते, मोदेरातो, लेंटो, प्रेस्टो. काय शब्द आहे. टाप टीप, कोणाची टाप आहे बोलायची? पुअर ऑस्बर्ट, पुअर यू.
0: मला काय म्हणायचंय हे तुलाही माहिती आहे अँजेला.
1: क्वाइट, द नाईट इज यंग. कम ऑन, लेट्स डान्स.
0: डान्स?
1: अमोरचो वेळू कोमेसार झालो.
0: ओ मांडो, कम ऑन. आला ला ला ला ला, मोगा हुई सर तू पावला.
1: चीयर्स.
0: फ्रॉम डार्कनेस टू लाइट, हा स्वर्ग आहे.
1: या स्वर्गात तुझ स्वागत आहे शुभांगी. इथं प्रकाशा एवढीच काळोखाला किंमत आहे.
0: ओ गॉड, ही मी कुठे आले अँजेला? द बेस्ट टाइम ऑफ माय लाईफ. या वातावरणाची जादू का वाईन जास्त झाली आहे?
1: उत्तर हवीतच का? सर्कल ऑफ टाइम डियर, स्वर्ग असाच असतो.
0: हे माझंच घर आहे. ही माझी दुनिया आहे. ते आनंदवन माझं आहे.

0: messenger boy.
1: Good morning, Angela.
0: It always is, Professor. आज प्रिपरेटरी नाही का?
1: तिथूनच आलोय, पुन्हा जायचंय. हे घे.
0: हे काय?
1: पाव. ही आली आहे ना, म्हणून वाटीतल्या पोदेराकडून आणले. याला पण घेऊन आलो.
2: माय, कशी आहेस?
0: फाईन. ये गावकर. अरे तू काल येणार होतास ना, मोहित म्हणत होता.
2: काम पडलं माय, परवा येऊन छाटणी करेल.
0: आणि हे काय आणलंस तू?
2: रताळी. बाजारात चाललो होतो, वाटेत हे भेटले, म्हणाले दिदी आली. मग मी म्हटलं ही द्यावी नेऊन नाश्त्यासाठी. अरे ही अजून झोपली.
0: शुभांगी. ए शुभांगी, उठ बघ, तुझ्यासाठी गिफ्ट आलेत सकाळी सकाळी.
3: ओ गुड मॉर्निंग ऑस्वर्ल्ड.
1: गुड मॉर्निंग शुभांगी.
3: अरे गावकर बाब.
1: नमस्ते दिदी.
0: शुभांगी, ऑस्वर्ल्ड न गरम गरम पाव आणलेत, आणि गावकर ही रताळी घेऊन आलाय
3: एवढा सकाळी.
1: साडेआठ वाजले शुभांगी. गावातल्या मनाने उशीरच बरं का?
3: बापरे. सो गावकर बाब कसा आहेस?
2: आनंदात.
3: आणि सुनंदा?
2: ती पण मस्त, तुझी आठवण काढत असते.
3: आणि हे रे का घेऊन आलास?
2: मी चाललो होतो फळभाज्या घालायला, हे म्हणाली दिदी आले म्हणून मग रताळी आणली तुझ्यासाठी, अगदी ताजी.

0: ती रसरशीत आहेत.
1: विकत घेतलीस?
0: छट, अगं माझ्या शेतातली आहेत, या हाताने काढलेली.
2: खूप मेहनत करतो बर का हा हल्ली.
1: वा, बेटर लेट देन नेव्हर काय. थँक्स गावकर बाब.
0: भाज्या जेवढ्या फ्रेश तेवढ्या चांगल्या, होय की नाही? अशी चव आहे आमच्या मळ्यातल्या मातीला. मोहितला खूप आवडतं यायला.
2: वा, तो असतो तिथं तुझ्यासोबत?
0: तर त्याला खूप आवड आहे बागकामाची, शेतीची.
2: इज इट? बोलला नाही कधी.
0: खूप रस आहे त्याला, रोपट्यामध्ये वाफ्यामध्ये रमतो. इथली जमीनच तशी आहे, सुपीक कसदार. दिदी सारख्या बाहेरच्या ना हे कसं करणार? हो ना माय,
3: बाहेरच्या ना हो. मातीतून मातीकडे, भूमी जमीन
0: नीट कसली ना तर दगड पण विरगळतो.
1: इज इट?
0: हा, तळपात सुद्धा पीक उगवतं. हो की नाही दिदी? खडकात जीव असतो की नाही? हा, पाणी असतं की नाही
1: ते माहित नाही, पण सुनंदा मात्र म्हणते की पाषाणालाही पाझर फुटतो.
0: ए, माझी टिंगल करताय. बरंय माय, मी निघतो, रोपटी साफ करण्यासाठी परवा येऊन जाईल. दिदी घरी यायचं पुढच्या वेळी नक्की. बरंय माय, निरोप असेल तर मोहित कडून पाठव.
1: नक्की येईल.
3: ऑजवर्ड हा गावकर जास्त बोलत असेल, पण योग्य बोलतो. आणि बहुतेक कळण्यासारखं ना.
4: एंजेला, मी हा फॉर्म आणलाय.
3: फॉर्म?
4: अगं काल बोललो नव्हतो का ओल्ड एज होम बद्दल? केअरटेकरची पोस्ट, हा तोच फॉर्म.
1: ए, मी जरा फ्रेश होऊन येते.
3: ऑजवर्ड, तू हे का करतोयस? बघ बाहेर, बघ केवढी मस्त सकाळ आहे, पाकळ्या उमलतायत, पहा बाहेर.
4: केवळ एक फॉर्मल ऍप्लिकेशन. म्हणजे लिहिण्याचं काम मीच करेन, घेऊन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये देईन, पण तू फक्त सही करायची. जस्ट अ फॉर्मॅलिटी.
3: फॉर्मॅलिटी? या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यातच आयुष्य जाणार आहे तुझं.
4: त्या परिस्थितीत हा सर्वात चांगला पर्याय आहे, ट्रस्ट मी. का काय झालं?
3: ऑजवर्ड, जेव्हा एखादा पुरुष ट्रस्ट मी म्हणतो ना, तेव्हा तो 100% खोटाडा असतो असं समजायचं.
4: ओल्ड एज होम मध्ये तुला हवी असलेली सर्व मदत मिळेल.
3: डोळ्यांना चष्मा, जखमांना औषध, हातांवर उपचार आणि दोन वेळचं खाणं, हीच ना ती सगळी मदत. ऑजवर्ड, तुमच्या सिस्टम मध्येच अंधार पसरलाय, काळोख आहे नुसता काळोख. आणि मला तर उजेड हवाय, जो मी इथं निर्माण करण्याचा प्रयत्न करतीये. इथं
4: एकटी काया शुभांगी सोबत? बोल ना.
3: माहित नाही रे, कदाचित सगळेच येतील, तू सुद्धा माय मेसेंजर बॉय.
4: तिरायताप्रमाणे बोलू नकोस, मुळात तुलाच नको आहेत माणसं. माणसात राहणं, एकांताची हौस आहे ना तुला. तुझे मित्र मैत्रीण, कम्युनिटीचे लोक, तुला सून म्हणून कौतुकानं स्वीकारलेले शेजारी, आंतोनचे नातेवाईक, सर्व सर्व जण आज दुरावलेत. साधं बोलायलाही धजत नाही कोणी. का? या तुझ्या तरेवाईक स्वभावामुळे अंजला, गेल्या 10 वर्षात किती बदललीयस तू. लग्नानंतर सून म्हणून इथं आलेली अंजला, आणि आंतोन गेल्यानंतर 10 वर्षात बदललेली ही अंजला. हे सगळे विचित्र छंद, दिवे, कंदील, दगड, विटा, सिमेंट, हे लावलेत सगळीकडे. बघ जरा हॉलची अवस्था बघ. हॉलचीच का, तुझी स्वतःची अवस्था बघ. अशाने तुझा तो उजेड निर्माण होणार आहे.
3: होईल, लवकरच होईल. तो गावकर काय म्हणाला ऐकलंस? दगडातही जीव असतो, तळपात सुद्धा पालवी अंकुरण्याची क्षमता असते. करेक्ट.
4: इच्छा नसेल तर करू नको सही. मी निघतो.
3: विचार करेन.
4: नाही, तू नीट विचार करत नाहीस. गेल्याच वेळी आपण सविस्तर बोललो होतो. मला खरं म्हणजे तुझी काळजी वाटते, आणि म्हणूनच तुझा एक अत्यंत जवळचा मित्र किंवा अ फेलो ख्रिश्चन म्हणून तुला ओल्ड एज मध्ये घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे. तसं मी माझं कर्तव्य समजतो.
3: ऑजवर्ड, तुला आठवतं

अंतोनच्या फायनल राईट्स नंतर सिमेट्रीपासून तू मला सोडायला आला होतास. आय वॉज सो शॉक्ड, डिस्टर्ब्ड. छत्री धरलीस, गाडीचं दार उघडलंस, या घराची चावी मागून घेतलीस आणि सगळ्यांना थँक्स म्हणून तूच मला घेऊन आलास. त्याच वेळी तू माझ्या आयुष्याचा ताबा घेतलास.

0: यशाचा ताबा घेतलास. अंतोन बिकेम अ क्लोज्ड बॉक्स. त्याच्या शवपेटीच्या झाकणाबरोबरच त्याच्या आठवणींचा अस्तित्वाचा चॅप्टर देखील बंद झाला. नो, तू केलास. इथे सगळे जमले होते. नातेवाईक सांत्वन करून निघून गेले, पण तू कंडोलन्सेस नाही दिलेस. तुला माहीत होत की त्याच्या जाण्याचं दुःख मला होऊ शकत नव्हतं. माझ्या अवतीभोवती पसरली होती केवळ भीती, आणि तीही माझ्यासारखीच वांझोटी. एकलेपणाचा तो काळा रंग, अवहेलनेचा तो अंधकार सर्वत्र पसरला होता. त्या दिवशी इथं एक मेणबत्ती पेटवून गेलास. त्या ज्योतीकडे पाहत संपूर्ण रात्र सारली मी, आणि नंतरचे कित्येक दिवस, रात्र, आठवडे, महिने केवळ त्या ज्योतीच्या आधारावर काढले. मग एक दिवस फाडून फेकून दिली मी माझी काळी वस्त्र, स्वतःला बजावलं, प्रकाश निर्माण करायचंय. सो लाईट अप एव्हरीथिंग अराउंड यू. मेणबत्त्या, कंदील, दिवे, सर्व सर्व काही, सर्व दिशातून स्वच्छ विचारांप्रमाणे स्वच्छ प्रकाश येऊ दिला. सर्व माध्यमातून कलर्स, फॉर्म्स, थॉट्स. 10 वर्ष केवळ आनंद निर्माण करण्यापाठी लागले. आता शोध घ्यायचाय या मातीचा, तेवढंच काम उरलंय. ऑझवर्ल्ड, तुझ्या ओल्ड एज होम मध्ये मला ते नाही करता येणार. त्यासाठी इथंच राहावं लागेल, या रंग आणि प्रकाशाच्या वनात. प्लीज अंडरस्टँड.
1: मला वाटतं तू वास्तव आणि कल्पना यामध्ये गफलत करतेस. या कल्पना विश्वातून बाहेर पडण्याची तुझी इच्छाच नाहीये. त्यासाठी तू रविवारचा मास टाळत आलीयस. खर तर ऑल सोल्स डे ची प्रार्थना तू चुकवलीस तेव्हाच मला जाणवलं काहीतरी चुकतंय. सर्वांना घेऊन इथं आलो तर काय, तू गार्डन मध्ये चिखलात गर्क. आय वॉज अन्सरेबल, नॉट यू.
0: गॅर्निका, पिकासोच्या गॅर्निकानं झपाटलं होतं मला त्या दिवशी. आधी स्कल्पचर करायचं ठरलं, पण नंतर हळूहळू जाणवलं इट वॉज अ परफेक्ट डिझाईन फॉर माय म्युरल. या गॅर्निकानं असंख्य मेणबत्त्या पेटवल्या, बायबलच्या पलीकडे बघण्याची सवय लावली, आणि मग जगण्याचे नियमच बदलून गेले. ऑल सोल्स डेच्या रात्री मला खरा प्रकाश दिसला ऑझवर्ल्ड, सृजनाचा प्रकाश. आपणही काहीतरी जन्माला घालायच्या लायकीचे आहोत या जाणीवेचा प्रकाश. भूमी, धरित्री, वा, गावकरनं अजून एक मेणबत्ती पेटवलीये. थँक्स गावकर बाप, मी आलेच.
1: एंजला, एंजला, ओ एंजला.

0: शुभांगी,
1: हाँ काय ग झोपली आहेस? हे बघ, थकवा जाणवत असेल तर आज राहा, उगाच ड्रायव्हिंगचा ताण नको. चल चल, काहीतरी खाऊन घेऊ. अरे काय झालं?
2: ए, तुझा तो स्टोन हार्टेड मॅन हा फॉर्म ठेवून गेलाय.
0: फॉर्म? ए, ब्रेकफास्ट करूया? मस्त बर्गर करते.
2: नाही नको, ब्लॅक टी घेतलाय मी.
0: ओके.
2: ए, तू तू खरंच हे म्युरल पूर्ण करणार आहेस?
0: ऑफकोर्स.
2: कदाचित दुसरीकडे राहून तुला वेगळं काहीतरी सुचेल अधिक चांगलं.
0: येस, मे बी. पण ते असं नक्कीच नसणार ना. हा फॉर्म, ही कल्पना इथेच इथंच अगदी चपकल बसणार. आता उरलंय फक्त एक्झिक्युशन.
2: मोहितला भेटून जावं म्हणते, त्याला लॅपटॉप मिळणार आहे आज.
0: ज्याचा त्याचा आनंद, ज्याचा त्याचा प्रवास. भेट भेट.

0: आज उद्या ही भिंत पण साफ करून घ्यायला हवी, टेक्स्चर तयार करायला हवा. ए ए, हा पुढचा भाग रिलीफ मध्ये कसा वाटेल ग?
1: रिलीफ मिळेल. मला काय विचारतेस?
0: मटेरियल जमवायला सुरू केलेलं बरं. तुला SOS पाठवेनच.
1: शुअर. अँजेला, तू खरंच ऍडव्होकेट बरेटोंना भेटणारस?
0: सगळी कागदपत्र मोहितच्या नावे नको का करून घ्यायला?
1: ओ, सो तू त्याला लीगली दत्तक घेणारस?
0: नाहीतर काय. नाहीतर अगं, कुठली तरी सेवाभावी संस्था गिळून बसेल हे सगळं. मग बसा पाप पुण्याचे मार्ग शोधत.
1: परहॅप्स यू आर राईट. यु नो, मला आधी इथल्या लोकांनी काय सांगितलं?
0: काय?
1: भाटकान पिशी. वेडी आहे ती, चित्रविचित्र प्रयोग करते. जादूटोणा. सर्वांनी बहिष्कार टाकलाय तिच्यावर. बहिष्कार. अँजेला, काल रात्री मला जाणवलं, सत्य म्हणजेच प्रकाश, लख प्रकाश. काल खूप उशिरानं झोप लागली मला. मला मला काहीतरी क्रिएट करावं असं वाटत होत. तू आत गेलीस, मी पुन्हा गैरनिका काढलं. वेगळंच भासलं. शाळा आठवली. डबा सांभाळत मी पळते आणि आई दारात उभी आहे, टाटा करतीये. माझी आई. सतत वाटत होत पहाट होईपर्यंत झोप येऊच नाही, कारण डोळे मिटले की आई दिवे मालवून जाणार. दीर्घ श्वास घेत राहिले या पेंटिंग सोबत. बाहेर रात्र, अंधार.
0: अंधारात ऊब देणारी माणसं भेटतात शुभांगी. तुलाही भेटतील जशी मला भेटली. लक्ष्मी, नागवेकर सर, ऑझवर्ल्ड आणि आता लक्ष्मीचा मोहित सुद्धा.
1: अँजेला, मी काय करू सांग ना. विक्रम.
0: ओ, तुम्ही लग्न करा किंवा बसून एकमेकांना विचारा. खरंच लग्न करायचंय का? स्वतःशी पण बोलून बघा. लग्नाशिवाय राहायचंय तर तसा तरी निर्णय घ्या.
1: तुझ्यासारखं एवढं धाडस मी नाही करू शकत.
0: पण मन मोकळं कर त्याच्याशी, संवाद होऊ देत.
1: पण जर तो वेगळंच काही म्हणाला तर
0: निर्णय तरी होईल. कदाचित खूप चांगले मित्र म्हणून जगायला शिकाल. लुक, एकमेकांना सप्लिमेंट करतोय असं समजायचं नाही, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करायचं. लग्न म्हणजे उपकार समजायचा नाही. अशी लग्न वांझोटीच ठरतात. मुलं होवोत न होवोत, पायातल्या बेड्यांची जाणीव तेव्हाच होईल जेव्हा पुढे चालण्याचा प्रयत्न करशील.
1: थँक्स. वाव, खरंय. फील फर्स्ट देन थिंक.
0: येस,
1: आय कॅन नाव. किती सहज मांडलंस.
0: द मिसिंग एलिमेंट. आय एम फिलिंग इट. मला ते दिसतंय, खुणावतंय. आकाश, वायू, जल, अग्नि असा प्रवास साधून भूमीकडे येणार आहे आता ही कलाकृती. अंतिम स्वरूप डोक्यात यायला लागले. प्रोफेसर आले वाटते.
2: माय, ओ माय.
0: मोहित, इतक्या लवकर?
2: अरे दीदी, तू थांबली आहेस. थँक्स. हे बघ.
1: ओ,
3: माझ्या सोबतच आलाय तो.
1: अरे ऑझवर्ल्ड,
3: क्लासेस आर कॉल्ड ऑफ.
2: बघ माय, माझा लॅपटॉप आम्हाला सर्वांना दिलेत. सी, बघ ना माय.
0: वा प्रोफेसर, फारच ऍडव्हान्स आहे हा तुमची शिक्षण पद्धती.
1: वाव मोहित, मस्तच आहे. कधीपासून सुरू करायचं वापरायला?
2: उद्यापासूनच. परीक्षा संपल्या संपल्या हॉबी क्लासेस सुरू होतील ना, सवय व्हायला हवी.
1: ओह, चल मी दाखवते तुला.
0: सो इट्स टाइम फॉर गुड बायज.
1: हाय गेस. अँजेला, मला भेटलेली, माझ्या आयुष्यात आलेली संपूर्ण मुक्त अशी तू एकमेव व्यक्ती आहेस. येते मी. माझा प्रवास नुकताच कुठे सुरू झालाय. बाय ऑझवर्ल्ड.
3: बाय. गेली. अँजेला, मोहितशी जरा बोल. अगं, त्याला म्हणे बागकाम करायचंय.
0: बागकाम? मग
3: येत्या 3 महिन्यात हायस्कूल पूर्ण होईल त्याचं.

0: नंतर काय, ही इज वन ऑफ द बेस्ट स्टुडंट.
1: पण त्याचं काय आता,
0: त्याला बागकाम शिकायचंय आणि त्याला तर म्हणे हॉर्टिकल्चरिस्ट व्हायचंय. हॉर्टिकल्चरिस्ट?
1: हो अस हॉर्टिकल्चरिस्ट, बागायतदार होणार तर. वा मोहित, थँक्स.
0: तू सगळंच लाइटली घेतेस एंजेला.
1: लाइटली? हा येस. सो ही इज एनलाइटन्ड ऑस्वर्ड. तो येतो दिवाला हो ना?
0: काय दिवा आत्ता?
1: येस प्लीज लाव ना.
0: आणि आता काय करू?
1: बघ प्रकाश कसा पसरलाय सर्वत्र, पहा ना. हे बघ, या प्रकाशात माझ्या आनंदवनाचं हे ब्लूप्रिंट बघ. येस आय गॉट इट. हे बघ, इथं इथं ही अशी दरी असेल, वर हा असा प्लॅटो खडकाळ, आणि या इथं स्पेस. सीओजी लावा रसातून तयार झालेलं पठार, दगडात सुद्धा ओलावा असतो. हा ही वॉज राईट. बघ बघ हा, इथून ही अशी दरी पूर्ण फॉर्मला कवेत घ्यायला आसुसलेली. खाली असा हा नदीचा मार्ग, इथून इथपर्यंत. हा इथे इथे सूर्य प्रखर आणि वारा पीत अवकाश भेदणारी आकृती इथे पोचेल. येस शुभांगीच्या टाइल्सना न्याय मिळणार. हियर ऑझी, लुक लुक ऍट दिस. पठारापासून पाताळापर्यंत हा प्रवास.
0: एंजेला मी काय म्हणतोय, तू मला काय दाखवतेस?
1: अरे बघ ना हे पठार, दिस इज द की. लावा रसातून निर्माण झालेला हा प्लॅटो, ऊर्जाहीन असे हे दगड, या प्रकाशात पहा हे खडक, कधी काळी तप्त द्रव रूपात असणारे. यांचीच उणीव होती. दिस वॉज द मिसिंग एलिमेंट. पाषाण ज्याच्या वेदनेत मुक्तीचा मार्ग दडलाय. ए तू ऐकत नाहीयेस का ऑझी, माझ्या प्रवासातला मास्टर पीस असणार आहे हा, द क्रॉस ओव्हर ब्रिज, या तीरावरून पलीकडे नेणारा.
0: ओ एंजेला तू समजून घेत नाहीयेस मला काय म्हणायचंय ते.
1: तू तरी कुठं समजून घेतोयस मी काय म्हणतीये ते.
0: ओके ओके, तू तू इथंच राहणार आहेस तर, आणि इथे राहूनच तुझा वेळ पूर्ण करणार आहेस.
1: हो ऑझी, प्रकाश आणि रंगांचं आनंदवन साकार करणारी मिस एंजेला वेडी कशी असेल? हे ऑल हाऊस निर्माण करणारी मिस एंजेला वांजोटी असेल का? नो नेव्हर. दिस इज एज फार एज आय कॅन गो इन माय जर्नी.
0: जर्नी प्रवास खूप खूप दूर पोचलीस तू. सॉरी एंजेला, पण मला तुझ्या गतीनं चालता यायचं नाही, तुझ्यापर्यंत पोचता यायचं नाही.
1: पोचलास तरी माझ्या सोबतीला राहता यायचं नाही, कारण आपल्या प्रवासाची अंतिम ध्येय वेगळी आहेत ऑस्वाल्ड.
0: ठीक आहे, निघतो मी. आज पुन्हा एक दिवा लावून जातोय, पण यावेळी मात्र तुझ्या मर्जीनं. पण तुला आता या प्रकाशाची गरज आहे असं वाटत नाही मला. माझा मुक्काम कदाचित हाच असावा. माझी शाळा, माझ चर्च.
1: को ऑस्वाल्ड?
2: सर, दीदीने मला सर्व सिस्टम फंक्शन्स दाखवली आहेत, माझ्यासाठी लेटेस्ट सॉफ्टवेअर पण आणणार आहे. ए माय, मी गावकर बापकडे जाऊन येतो, त्याला हे लॅपटॉप वगैरे दाखवायचंय.
1: जा, बागकामात करिअर करायचंय ना?
2: हो,
1: हॉर्टिकल्चरिस्ट व्हायचंय ना? जा, या मातीला घट्ट पकडून राहा, पळ.
2: बाय सर.
0: एंजेला तुला इतकी आनंदी मी कधीच पाहिली नव्हती. गॉड ब्लेस यू. There is more light in you than all your candles put together. Aaj tu swayam prakashit zali ahes. Goodbye.

आपण ऐकत होतात मराठी नभोनाट्य प्रवास. यात भाग घेणारे कलाकार मोहित अनुज पोयेकर, शुभांगी शांभवी देशपांडे, गावकर मोहन चांदेलकर, ऑस्वर्ल्ड नितीन कोलवेकर आणि अँजेला अनघा देशपांडे. या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन आणि पार्श्वसंगीत होतं डॉक्टर साईश देशपांडे यांचं, आणि आकाशवाणी पणजी केंद्रासाठी निर्मिती होती दामोदर आठलेकर यांची. प्रवास

आता समी मराठी नभोनाट्य ऐकलं. प्रवास. दिग्दर्शन व पार्श्वसंगीत होतं डॉक्टर साईश देशपांडे यांचं आणि निर्मिती होती अभिव्यक्ती पणजी यांची.